नमस्कार. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 22 श्रावण, शके 1948, अर्थात 13 ऑगस्ट 2026. श्रोतेहो सुप्रभात. सकाळचे 5:57 आणि 20 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. श्रोते हो आता समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. वैशाली सामंत यांच्या आवाजातल्या भूपाळीनं कार्यक्रमाची सुरुवात करूया. गीत आणि संगीत रचना आहे विकास फडके यांची.

श्रोता आर एन पराडकर यांच्या आवाजात ही होती कवी सुधांशू यांची भक्तिरचना. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूरवरून. सकाळचे 6:19 झाली आहेत. आता या कार्यक्रमामध्ये अजित कडकडे यांचा आवाज, प्रवीण दवणे यांची रचना, नंदू होनप यांचं संगीत.

श्रोते हो अमृतधारामध्ये आता शांताराम नांदगावकर यांची रचना, मधुकर पाठक यांचं संगीत, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांचा आवाज.

0: कृपया श्लोक।
1: स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजच्या अमृतधारा या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय। नमस्कार।

अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर कृषी वार्ता, यामध्ये आज ऐकूया तण नियंत्रण याविषयीची माहिती. आज या माहितीचा भाग दुसरा. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये आज मूळव्याध समज गैरसमज याविषयी तज्ज्ञ डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेला आरोग्य सल्ला आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर, या कार्यक्रमात आज ऐकूया पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयीची माहिती. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये श्रेया जोशी यांचा ललितबंध ऐकूया मृगजळ. 7:25 दिलखुश. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 8:15 कोल्हापूर दर्पण, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीतं. चिंतन हाच चिंतामणी, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल आमच्या गीतबहार या कार्यक्रमात आज सकाळी 9:00. 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 मिश्र संगीत आपण ऐकू शकता.

0: साडेदहा वाजता ऐकूया मराठी चित्रपट संगीत. 11 वाजता गात रहे मेरा दिल श्रावण विशेष. संवादिका आहेत दीपशिखा मुजुमदार. सकाळी 12 वाजता वनिता मंडळ. आमच्या सख्यांसाठीच्या या कार्यक्रमात आज तिची उद्योग भरारी, यामध्ये उद्योजिका अपर्णा चौधरी यांची मुलाखत, त्यानंतर साहित्य विश्व अंतर्गत अपर्णा आठले यांची कथा आणि 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण. 5:20 जितेंद्र घोडके सराफ हा कार्यक्रम. 5:30 युववाणी, यामध्ये आज प्रासंगिक इंटरनॅशनल लेफ्ट डे विषयी कार्यक्रम, त्यानंतर वेदविश्वाचा संपदा शेनमारे यांचा कार्यक्रम आणि त्यानंतर अनुभवाचे बोल. लाईफ स्किल ट्रेनर आणि कार्पोरेट कोच नीरज नानोष्टी यांची स्वामिनी कमलावार हिनं घेतलेली मुलाखत. 6:00 लोकसंगीत. 6:35 कामगार सभा. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी, यामध्ये आज हॅलो किसान या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी शेतकरी बांधवांशी साधलेला संवाद, सहभाग आहे डॉ सुनील कुमार यांचा. 8:30 संसद समीक्षा. 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. श्रोते हो, याशिवाय नेहमीच्याच वेळी अस्मिता वाहिनीचं प्रसारण आणि बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. 6:41 झाली आहेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत कृषी वार्ता.
1: कृषी वार्तामध्ये ऐकूया तण नियंत्रण या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर निवारणात्मक उपाय करावे लागतात, त्यामध्ये तण उपटून काढणं, खुरपणी करणं, कोळपण्या करणं, खांदणी करून तण काढणं, तण जाळून टाकणं, कापणी करणं, आंतरमाशागत करून तण काढता येतात. याशिवाय स्पर्धात्मक जलद वाढणारी पिकं पेरणं, जीवजीवाणूंचा वापर करणं, आच्छादन करणं यासारख्या मार्गांचा अवलंब करून तणांचं नियंत्रण करता येतं. सगळ्यात महत्वाचा आणि खर्चाचा उपाय म्हणजे तणनाशकांचा वापर करणं. कृषी संशोधनातनं कोणत्या पिकात कोणत्या तणनाशकांचा वापर करावा, कोणत्या प्रकारच्या तणासाठी कोणतं तणनाशक उपयुक्त ठरतं यांच्या शिफारशी केल्या आहेत, त्या तणनाशकांचाच वापर करावा. अर्थात तणनाशकं निवडताना फवारताना काही मुद्दे लक्षात ठेवलेच पाहिजेत. जसं की उपद्रवी तणांचा नायनाट करणारं आणि त्यातल्या उभ्या पिकाला अपाय न करणारं तणनाशक असावं, कोणत्याही पिकाला किंवा जमिनीला हानिकारक नसावं, आर्थिकदृष्ट्या परवडणारं असावं, सहज उपलब्ध असावं आणि तणनाशकानं तणांचं नियंत्रण करण्याचा शेवटचा उपाय म्हणून स्वीकार करावा. त्याच्या अगोदर इतर मार्गांचा अवलंब करावा. त्या मार्गांनीही तणांचं पाहिजे तसं नियंत्रण झालं नाही तर मग तणनाशकांचा अवलंब करावा. मात्र पाट, बांध, मोकळ्या जागा, पटांगणं, क्रीडा संकुल यासारख्या ठिकाणी गवताचा प्रकार पाहून शिफारशींप्रमाणे तणनाशकांचा जरूर वापर करावा. अशा जागेतल्या तणांचं नियंत्रण करण्यासाठी तणनाशकांचा वापर करणं सोयीचं होतं. परवडतं, अर्थात तणनाशकांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करू नये, कारण त्याच्यामुळे सुपीकतेवर परिणाम तर होतोच, म्हणून वापर केलाच तर योग्य प्रमाणात वारंवार वापर करू नये. मंडळी, एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीत एकच पद्धत न वापरता अनेक पद्धतींचा वापर केला तर तणांचं वेळीच नियंत्रण होऊ शकतं. ते रौद्र रूप धारण करूच शकत नाही. शक्यतो निवारणात्मक पद्धतीत कोणतंही तण बियांवर येण्यापूर्वी काढलं तर त्याचा पुढचा प्रसार थांबतो आणि त्या तणांचा कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर करता येतो. किंवा उभ्या पिकात अशा काढलेल्या तणांचा आच्छादनासाठी वापर केला तर आच्छादनाचे सगळे फायदे मिळतात. तण हे पीक पेरल्यापासून पहिल्या महिन्याभरातच काढून टाकावे, म्हणजेच त्यांचा परिणाम होत नाही.
1: तण नियंत्रण या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 8:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 7:15 वाजलेत. कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, सर्वप्रथम श्रोत्यांना मी सांगू इच्छिते मूळव्याध म्हणजे लाज वाटण्यासारखा आजार नाही. आज जवळपास 3 पैकी 1 व्यक्तीला मूळव्याध आहेच, पण माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योग्य उपचार घेण्याऐवजी घरगुती उपाय करतात किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवतात. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया मूळव्याध म्हणजे नेमकी काय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर घरातील पाण्याचा पाईप सतत जास्त दाब सहन करत असेल तर काय होईल? काही दिवसांनी तो फुगेल, कमकुवत होईल आणि कधी कधी त्यातून गळती पण सुरू होईल. अगदी असंच आपल्या शरीरातही घडू शकतं. आपल्या गुदद्वारामध्ये काही रक्तवाहिन्या असतात. जेव्हा वारंवार होणारी बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, तासनतास बसून राहणे, गर्भधारणा इत्यादीमुळे रक्तवाहिन्यांवर दाब पडतो तेव्हा या रक्तवाहिन्या फुगतात. यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याध हा संसर्गजन्य आजार नाही किंवा स्पर्शाने पसरत नाही आणि लाज वाटावी असा तर मुळीच नाही. हा अगदी मधुमेह किंवा BP सारखा सामान्य आजार आहे, पण दुर्दैवाने आपल्या समाजात मूळव्याधापेक्षा त्याबद्दलचे गैरसमज जास्त आहेत. तर आजच्या या कार्यक्रमात आपण हे सगळे गैरसमज दूर करून मूळव्याधाबद्दलचं खरं आणि वैज्ञानिक सत्य जाणून घेऊ, कारण योग्य माहिती हीच उत्तम उपचाराची पहिली पायरी. शौचा वाटे रक्त पडणे म्हणजे मूळव्याधच असे मुळीच नाही, हा अत्यंत धोकादायक समज आहे. शौचावाटे रक्त पडण्यामागे अनेक कारणे आहेत, जसे फिशर, पॉलिप्स, IBD म्हणजेच इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, ज्यामध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिसचा समावेश असतो, गुदद्वाराचे इन्फेक्शन, कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचे कॅन्सर. त्यामुळे वारंवार रक्त येत असेल तर स्वतः मूळव्याध आहे असे समजू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. मूळव्याध फक्त वृद्धांनाच होतो हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या काळात तरुणांमध्येही मूळव्याध मोठ्या प्रमाणात दिसून येते. दिवसभर बसून काम करणे, बद्धकोष्ठताचे त्रास असलेली लोक, गर्भवती महिला इत्यादी लोकांमध्ये हा त्रास होऊ शकतो. तिखट खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे. तर तिखट अन्न खाल्ल्यामुळे मूळव्याध होत नाही. मूळव्याध होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अधिक जोर लावून शौच करणे, कमी पाणी पिणे, कमी फायबरयुक्त आहार घेणे, अधिक काळ बसून राहणे. तिखट पदार्थांमुळे आधीच असलेली जळजळ थोडी वाढू शकते, पण ते आजाराचे मुख्य कारण नाही. मूळव्याध पुढे जाऊन कर्करोग बनतो? नाही, मूळव्याध कधीही कर्करोगामध्ये परिवर्तित होत नाही, पण मूळव्याध आणि कर्करोगाची काही लक्षणे सारखी असू शकतात. त्यामुळे रक्त येणे किंवा इतर त्रास दुर्लक्षित करू नका. योग्य तपासणी केल्याने नेमके कारण समजू शकते. मूळव्याध झाला की शस्त्रक्रिया करावीच लागते, अजिबात नाही. सुरुवातीच्या अवस्थेत बहुतेक रुग्ण हे आहारातील बदल, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम, औषधी उपचार, फायबरयुक्त आहार खाणे याने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त गंभीर अवस्थेत किंवा औषधी उपचारांनी आराम न झाल्यास शस्त्रक्रिया किंवा लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो. आजच्या काळात मूळव्याधावर आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. योग्य रुग्णांमध्ये लेझर उपचारामुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव व लवकर बरे होण्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. शेवटी मी सर्व श्रोत्यांना एवढे सांगू इच्छिते की मूळव्याध हा लपवण्याचा किंवा लाज वाटण्याचा आजार नाही. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास हा आजार सहज नियंत्रित करता येतो. त्यामुळे रक्त येणे

0: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मूळव्याध या आजाराविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश पच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो, वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, अवश्य ऐका प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आज सकाळी 7:25 अनुरूप विवाह संस्था हा कार्यक्रम 7:40 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि संध्याकाळी 5:20 जितेंद्र घोडके सराफ आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. सकाळचे 6:50 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत परिसर.
0: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागामध्ये आपण पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोतेहो नमस्कार. आपल्या सभोवतालची हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पक्षी आणि आपण मानव हे सर्व मिळून पर्यावरण तयार होतं. या पर्यावरणाचा सर्वात महत्वाचा आधार म्हणजे वृक्ष आणि वनस्पती. पृथ्वीवर अगदी पहिला जीव निर्माण झाला तेव्हापासून आतापर्यंत प्रचंड उलथापालथ झाली आहे आणि त्यातून एकपेशीय वनस्पती आणि प्राण्यांपासून तर बहुपेशीय अत्यंत कॉम्प्लेक्स असे सजीव या पृथ्वीवर निर्माण झालेत. पृथ्वीवर सजीवांच्या शेकडो प्रजाती परस्परांच्या सहकार्याने जगत आहेत आणि उत्क्रांतीच्या प्रक्रिया ही हळुवारपणे आणि सतत सुरूच आहे. अत्यंत नैसर्गिकपणे चालणाऱ्या पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या या विकास प्रक्रियेत मात्र अलीकडच्या काळात मानवाच्या नकळतपणे झालेल्या काही कृतींमुळे आणि चुकांमुळे त्याच्या पर्यावरणामध्ये कमालीची प्रतिकूल असे बदल निर्माण झाले आहेत. मानवी चुकांच्या या बदलांचा वेग प्रचंड असल्याने दिवसेंदिवस मानवाच्या सभोवताली असणारं हे वातावरण अत्यंत दूषित, घातक आणि प्रतिकूल बनत आहे हे दैनंदिन निरीक्षणावरून सहज आपल्या लक्षात येतं. हवेची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि त्यातून येणाऱ्या अन्नाची गुणवत्ता फार बिघडून गेली आहे. कारण प्रदूषणामुळे अत्यंत घातक असे पदार्थ अन्न साखळीच्या माध्यमातून मानवाच्याच नव्हे तर सर्व सजीवांच्या शरीरामध्ये आता प्रवेशित झाले आहेत. त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. या स्थितीत आपण विवेकशील असल्याने चुकांकडून शिकत शिकत आपण मानवाने आपल्याच पर्यावरणाला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आपल्या परिसरातील पर्यावरण स्नेही नागरिकांपासून तर जागतिक स्तरापर्यंतच्या विविध पर्यावरणीय चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक, विद्यार्थी यांच्या कृतीशील उपक्रमातून आपल्या वसुंधरेवरील पर्यावरण पुन्हा एकदा मानवासह संपूर्ण सजीवांना अनुकूल करण्यासाठी आपण आता सज्ज झालेले आहोत. मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की पर्यावरणातील जैविक घटकांपैकी वनस्पती या महत्वाच्या घटक आहेत. या वनस्पती अगदी एकपेशीय सूक्ष्म अशा शैवालांपासून तर प्रचंड महाकाय वृक्षांपर्यंत अथांग पसरलेल्या महासागरापासून तो सुदूर जमिनीच्या सर्व भागांवर पसरलेले आहेत. खरं तर या पृथ्वीवर प्राणी येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचं कार्य याच वनस्पतींनी केलं आणि त्यामुळे त्यांना आपण पृथ्वीचे आद्य नागरिक म्हणतो. आपल्या पृथ्वीच्या भूभागावरील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषण करून जगातील सर्व सजीवांना लागणार अन्न निर्मितीचं कार्य करतात. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू देखील निर्माण करतात. जमिनीपेक्षा पाण्यातील वनस्पतींचं प्रमाण खूप जास्त असल्यानं महासागरात अन्न निर्मितीचा आणि प्राणवायू निर्मितीचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असतं. याच वनस्पतींनी कोटी कोटी वर्षांपूर्वी केलेल्या प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाश्म इंधनाचे म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा, नैसर्गिक वायू यांचे प्रचंड साठे निर्माण केले आहेत. जमिनीवरील गवतवर्गीय, झुडूपवर्गीय वनस्पती, छोटे वृक्ष आणि मोठे वृक्ष एकत्रितपणे हरित आच्छादनाची निर्मिती करून पृथ्वीवरील मृदा म्हणजे माती निर्मितीचं अत्यंत मोलाचं कार्य करत असतात. या मातीमध्ये शेकडो सूक्ष्मजीव आणि सूक्ष्म असे प्राणी सातत्याने कार्य करत असतात आणि त्यातून एका सूक्ष्म अशा इकोसिस्टीमची संरचना होते. मातीमुळेच वसुंधरा हिरवीगार झाली आहे. वनस्पतींचे मुळं सातत्याने मातीमध्ये पाणी मुरवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे जमिनीत

0: मातीतील पाण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. हीच मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे मातीचं संवर्धन देखील वनस्पती करत असतात. वनस्पती आपल्या पानं, फुलं, फळं, मुळं आणि बियांच्या रूपाने सर्वच आणि विविध प्रकारच्या प्राणी प्रजातींना अन्न पुरवत असतात आणि त्यामुळे अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे निर्माते म्हणून वनस्पतींचं स्थान आहे. वनस्पती क्षणोक्षणी आपल्या शरीरातून पाण्याचे उत्सर्जन बाष्परूपाने करत असतात, त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. लाखो लिटर जमिनीतलं पाणी शोषून ते पुन्हा हवेमध्ये सोडण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य वनस्पती करत असतात. हे पाण्याचे तुषार आपल्या भोवती असणाऱ्या पर्यावरणातील तापमान कमी करण्याचं काम करत असतात. हेच तुषाररूपी पाणी हवेतील तरंगणारे घातक सूक्ष्म कण चिकटवण्याचं कार्य करतात आणि त्यांना कमी करण्याचं काम देखील करतात. तेव्हा वृक्षारोपणासाठी कृतीशील होऊयात आणि आज संकल्प करूयात की आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी. धन्यवाद श्रोते.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पर्यावरण आणि वनस्पतींचे अनमोल योगदान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांनी दिलेली माहिती ऐकलीत. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
4: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, आता आजचे काही ठळक दिनविशेष. आज 13 ऑगस्ट. सामाजिक समता, न्याय आणि लोककल्याणकारी राज्यकर्ता यांचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या मातोश्री पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. बालकवी तथा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा आज जन्मदिन. अष्टपैलू साहित्यिक, नाटककार, संपादक, शिक्षणतज्ञ, चित्रपट निर्माते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा आज जन्मदिन. श्रोते हो, चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला यांचाही आज जन्मदिन. काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, शुक्रवारी 14 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका वीरपत्नी रुपाली भोळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. सकाळचे ठीक 7 वाजलेत. आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये श्रेया जोशी यांचा ललितबंध प्रसारित करत आहोत, मृगजळ.
2: मृगजळ म्हणजे भास, आभासी प्रतिमा. जसं आहे तसं न दिसता वेगळं काहीतरी दिसणं म्हणजे मृगजळ. भास, भ्रामक दृष्टी, स्वप्न, आशा किंवा ध्येय यांना मृगजळ हा शब्द लागू होतो. आपण एखादी वस्तू पाहतो, त्यावर प्रकाशाची किरणं पडतात, ती किरणं सरळ रेषेत प्रवास करतात, त्यामुळं ती वस्तू आहे असा भास होतो, यालाच मृगजळ असं म्हणतात. वाळवंटात आपल्याला कधी कधी वाळूवर पाणी आहे असं दिसतं, त्यावर प्रकाश किरण पडली की पाण्याचा सलग प्रवाह असल्याचा भास होतो, पण प्रत्यक्षात मात्र तसं नसतं, यालाच मृगजळाची संकल्पना मानलं जातं. प्रकाश किरणांच्या दिशेमध्ये उष्ण हवेत होणाऱ्या वक्री किरणांमुळं दिसणाऱ्या अथवा भासणाऱ्या पाण्याच्या प्रतिमेला मृगजळ म्हणतात. पाण्यावर पडणाऱ्या प्रकाशाचा परिणाम म्हणजे भास, प्रतिकृती अर्थात मृगजळ होय. अप्रत्यक्ष सावली, भ्रम, भास, कल्पनारम्य हे सर्व शब्द मृगजळाची व्याख्या स्पष्ट करतात. उष्णता वाढली की वाळू किंवा जमिनीच्या ठिकाणी पाणी असल्याचा भास म्हणजे मृगजळ होय. मृगजळ भासमय आकृतीमुळं माणसाला वाळवंटाच्या सपाटीवर आजूबाजूच्या झाडांची, आकाशाची प्रतिमा दिसते आणि पाण्याचा भास होतो. माणसच नव्हे तर मृग अर्थात प्राणी देखील पसतात, त्यामुळे या भासमय प्रतिमेला मृगजळ असं म्हणतात. मृगजळ म्हणजे एखादी गोष्ट जी आपल्याला हवी आहे पण सध्याच्या परिस्थितीत अस्तित्वात नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर कडक रणरणत्या उन्हात वाळवंटात आपल्याला पाण्याचं अस्तित्व असल्याचा भास होणं म्हणजे मृगजळ. भासमय कृतींचा समावेश मृगजळ या संकल्पनेत होतो. मृगजळ हवं हवसं वाटणारं असतं कारण त्यात एक सुंदर असा कवडसा असतो. मृगजळ म्हणजे अदृश्य, भासमय, स्वप्न, आशा यांची आकृती. कल्पना किंवा असामान्य अशी भासमय प्रतिकृती म्हणजे मृगजळ होय. निसर्गाच्या नियमानुसार आपण सर्वजणच छान दिसणाऱ्या उत्कृष्ट प्रतिकृतीकडं सहजच आकर्षित होतो, पण प्रत्यक्षात ती कृती अथवा वस्तुस्थिती तशी आपल्याला जाणवत नाही. या आभासी दुनियेलाच आपण मृगजळ म्हणतो. कल्पनारम्य म्हणजेच कल्पनेत रमणं हा प्रत्येकच माणसाचा स्वभाव असतो, त्यामुळं आपण सर्वजणच मनातल्या इच्छांच्या मृगजळात इतकं गुरफटून जातो की आपल्याला सत्य काय आणि भास काय हेच उमगेन असं होतं. आपली खरी दुनिया ही सत्यावर आधारलेली असते, पण अगणित स्वप्न, आशा, अपेक्षा प्रत्येकालाच या मृगजळासारखी खुणावत असतात, कारण मृगजळ म्हणजे सुंदर आभासी दुनिया, सुंदर प्रतिमा. आपलं मन नकळतपणे सुखावून जातं, त्यामुळंच आपण सर्वजण अप्रतिम गोष्टींकडे आकर्षित होतो. या स्वप्नमय दुनियेलाच आपण सत्य मानतो, खरं ना? पण या मृगजळामागं न धावता खऱ्या सत्य परिस्थितीशी खंबीरपणे जर आपण सामना केला, संकटांना संधी मानून आपण जर ती सहजपणानं स्वीकारली, तर कदाचित या भासमय वाटणाऱ्या दुनियेपेक्षा सुंदर सत्याची कास असलेली ध्येयपूर्तीची स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू असा मला विश्वास वाटतो. काय मग, आपणही करणार ना आपल्या मनातल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न? आभासी मृगजळातून बाहेर पडण्याचा आणि खऱ्या उत्कृष्ट ध्येयाचा ध्यास घेण्यासाठी तयार होण्याचा प्रयत्न नक्कीच करणार ना?

श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आत्ताच आपण श्रेया जोशी यांचा ललितबंध ऐकला मृगजळ. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: प्रत्येक धागा सुखाचा,
2: समाधानाच्या वस्त्रांचा,
1: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
2: विक्रांत शिलाई मशीन,
1: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
3: विक्रांत शिलाई मशीन,
4: तुमचा जीवनभरचा साथी.
5: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
6: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
7: कणीस आणि हत्ती?
5: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
0: श्रोते हो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, 8:15 कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:00 गीतबहार, हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित गीत ऐकूया. 10:00 मिश्र संगीत, 10:30 मराठी चित्रपट संगीत आणि 11:00 गात रहे मेरा दिल श्रावण विशेष. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. आता सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी पुणे सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झाले आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
3: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 13 ऑगस्टला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावतायत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस. धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा विधेयकाला संसदेनं काल मंजुरी दिली. राज्यसभेनं काल हे विधेयक संमत केलं. 1962 राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा सुचवणारं हे विधेयक सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत सादर केलं. या दुरुस्तीमुळे पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, कुटीर उद्योग, हस्तशिल्प प्रक्रिया, विपणन, साठवणूक, निर्यात आयात, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांमध्ये सहकार क्षेत्रासाठी कार्यरत पात्र संस्थांना थेट आर्थिक मदत मिळू शकणार आहे. देशातील सहकार क्षेत्राची व्याप्ती आता पारंपरिक सहकारी संस्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही. या दुरुस्तीमुळे सहकार्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना थेट कर्ज आणि अनुदान उपलब्ध होईल असं मोहोळ यांनी सांगितलं. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक काल विरोधकांच्या गदारोळातच कोणत्याही चर्चेविना संमत झालं. परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल लोकसभेनं घेतला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. याबाबत बोलताना शहा म्हणाले,
1: जब से संसद सत्र शुरू हुआ तब से लगातार मैं संसद में आता हूं, मेरी चैम्बर में बैठा हूं. चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा. नीट आंदोलन के छात्र प्रदर्शन पर सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए और विपक्ष तैयार हो जाए. पहले तो ये यही मांग कर रहे थे, हमने हाँ बोल दिया. मेरी ओर से भी मैंने कह दिया है कि मैं किसी भी सवाल का जवाब देने के लिए संसद में तैयार हूँ, मगर वो चर्चा ही नहीं होने देना चाहते. सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार हैं. मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा. सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं.
0: दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी विरोधकांची मागणी आहे असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. राज्यातल्या विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्था चालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेईल. त्या आधारावर राज्यासाठीचं समग्र धोरण ठरवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री

एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरांचा नियोजनबद्ध विकास आणि पायाभूत सुविधांचं सक्षमीकरण करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नोंद 7/12 उतार्यावर नाही त्या सर्व शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधितांना दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव विश्वजित कोवासे यांच्यासह मुख्याध्यापक आणि 2 अधीक्षकांवर काल गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल शाळेला भेट देऊन पाहणी केली. राज्यातल्या सर्व 513 अनुदानित आश्रमशाळांचं येत्या 3 महिन्यात थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचं उईके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विद्यार्थ्यांनी तर्कशुद्ध विश्लेषण क्षमता, नवोन्मेष, नैतिक मूल्य आणि विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत आणि विद्यापीठांनी यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते काल पुण्यात MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या 11व्या विद्यारंभ सोहळ्यात बोलत होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी, NCC कॅडेट, स्काउट गाईडचं पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंगाच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाचा सोहळा नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नुकताच पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्राची अस्मिता आणि येवल्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचं प्रतीक असलेल्या येवला पैठणीच्या गौरवार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आलं. येवल्याच्या पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे येवल्याच्या विणकर बांधवांच्या पिढ्यांपिढ्यांच्या मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय पावती आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी ग्रंथ हातात घेऊनच वाचले पाहिजेत असं मत ज्येष्ठ प्रवचनकार विवेकशास्त्री गोडबोले यांनी व्यक्त केलं. ते काल सातारा इथं श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड मासिकाच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सज्जनगड मासिकाच्या 901व्या अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं काल पहाटे 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत महापौर रितू तावडे यांनी जाहीर केली आहे. मध्य रेल्वेच्या पुण्यातील हडपसर ते लोणी मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पनवेल नांदेड एक्सप्रेससह काही गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. रेल्वे मार्ग सुरक्षित असून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वे अभियंत्यांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये राजस्थान, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि उत्तराखंडच्या संघांनी विजयी सलामी दिली. राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस झाला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 160% तर नागपूर विभागात 80% पाऊस झाला. पुणे विभागात सरासरीच्या 86.6% पाऊस झाला आहे. मोसमी पावसाच्या जून ते सप्टेंबर या हंगामासाठी राज्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी 649.2 mm आहे आणि आतापर्यंत 638.2 mm पावसाची नोंद झाली आहे. राज्यातले मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून धरणांमध्ये सध्या 72.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागानं काल ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी याच दिवसाच्या तुलनेत यंदाचा एकूण साठा काहीसा कमी आहे. पुणे विभागात उजनी धरण जवळजवळ पूर्ण भरलं आहे. पानशेत, भाटघर, खडकवासला, वरसगाव आणि मुळशी ही धरणंही पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.
कोयना धरणात 89.59% उपयुक्त पाणीसाठा असून कोल्हापूर विभागातल्या राधानगरी धरण 100

0: टक्के भरले आहे. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. राज्यातल्या सेवा भरती परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय. राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांचं थर्ड पार्टी ऑडिट करणार. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात. आणि राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 98% पाऊस. धरणांमध्ये सध्या 72% उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
2: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी. उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आज सकाळी 7:25 अनुरूप विवाह संस्था हा कार्यक्रम 7:40 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि संध्याकाळी 5:20 जितेंद्र घोडके सराफ आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 8:15 वाजता खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम सांगरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची उद्दिष्टे आणि पार्श्वभूमी जाणून घेतली. आजच्या भागात या योजनेसाठीची पात्रता, लाभार्थी निश्चिततेची प्रक्रिया, लाभार्थी यादी तयार करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्र तसेच पारदर्शक अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. यासाठी आजही आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
2: सर, बऱ्याचदा असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्वाचं असं, तर त्याच्यासाठी आपल्या शासनाचा अशी काही यंत्रणा आहे का?
1: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडनं संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे. आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमच्या असिस्टंट रजिस्ट्रारच्या ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. त्या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17,00,000 शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7,00,000 शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10,00,000 सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत. आणि या जवळजवळ 17,00,000 शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
2: नक्कीच. सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
1: ही शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17,00,000 शेतकऱ्यांपैकी 11,50,000 शेतकऱ्यांचे मोबाईल

0: वीज नंबर आहेत. त्यामुळे आम्ही या सर्व 11.5 लाख शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल, त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी बघता येईल, किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि ऍग्रीस्टॅक प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
1: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अजून काही आहे का अशी माहिती?
0: आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महायटीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महायटी पोर्टल तुम्हाला दाखवलं जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल. हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्स बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे योग्य वाटली तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरसह शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 साठी कर्जासाठी अप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छित.
1: नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरंतर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सर, खरंतर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महायटी या आपल्या राज्य शासनाच्या

आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं अॅग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचा आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात

0: शेतकऱ्यांचे अकाउंट एनपीए झालेले आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी नॅशनलाइज एज वेल एज कमर्शियल बँकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेला आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. एक वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचं हेअरकट बँकेने सोसलेलं आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत. म्हणजे 70,000 रुपये आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयांमध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी अॅग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे. तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्ज फेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नात पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत. आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद. कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंटही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
2: अगदी.
3: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
2: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजला आहे?
3: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन आपली सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचं असतं, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेते, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेते, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेटभेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झाले आहे.
2: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
3: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचं आहे. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणीही आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचंय, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
2: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा.

0: कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार।
1: नमस्कार।
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
3: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। सकाळचे 7:45 झाली आहेत। आता श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
5: श्रोते हो नमस्कार। श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून घेत असतो। आजही आबासाहेब गर्दे आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांचं आपण प्रथम स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत।
6: नमस्कार मॅडम।
5: डॉक्टर मला सांगा, बस्ती म्हणजे नेमकं काय आणि आयुर्वेदानुसार पावसाळ्यात घ्यायची बस्ती म्हणजे काय?
6: तुम्ही जो विचारला की बस्ती म्हणजे नेमकं काय, खरं तर आयुर्वेदात बस्ती ही शरीर शुद्धीचं पंचकर्मातला एक प्रकार सांगून ठेवलाय। आयुर्वेदानुसार पंचकर्म वमन विरेचन बस्तीतले दोन प्रकार निरो अनुआसन आणि नस्य असे पाच प्रकार सांगून ठेवलेत। हे नेमके कशासाठी आहे तर शरीर शुद्धीसाठी हे पंचकर्म आहे। तुम्ही ऐकलं असेल आयुर्वेदात कोणताही विकार समूळ बरा केला जातो असं आपण नेहमी ऐकतो, पण हे मग कसं काय? आयुर्वेदात जे रूट कॉज आहे, कोणत्याही विकाराचं जे रूट कॉज आहे, जे मूळ कारण आहे, ते कारणच काढून टाकलं जातं जेणेकरून परत त्याच्यापासून कोणताही विकार उत्पन्न होता कामा नये। त्यामुळं आयुर्वेदानं शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा आणि रसायन चिकित्सा असे वेगवेगळ्या ट्रीटमेंटचे पार्ट सांगून ठेवले। शमन चिकित्सा म्हणजे पोटातील औषधं, शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्मातले पाच प्रकार आणि रसायन चिकित्सा म्हणजे अपुनर्भव चिकित्सा। एखादा विकार बरा झाला तर तो पुन्हा उत्पन्न होऊ नये ह्याच्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाते त्याला रसायन चिकित्सा असं म्हटलं जातं आणि ती जनरली शरीरशुद्धी नंतर केली जाते। आता पंचकर्म म्हटले की लोकांना प्रश्न पडतो की काहीतरी झाल्यावरच पंचकर्म करावं का, तर असं अजिबात नाही। आयुर्वेदात प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर ह्या धर्तीवर ट्रीटमेंट केली जाते। म्हणजे काय तर मुळात विकार उत्पन्न होऊ द्यायचे नाहीत आणि झाले तर मग त्याची ट्रीटमेंट सांगितली। विकार उत्पन्न होऊ नये म्हणून त्यासाठी काय सांगून ठेवले? आयुर्वेदानं दिनचर्या सांगितली, आयुर्वेदानं ऋतुचर्या सांगितली। म्हणजे काय? रोज उठल्यानंतर झोपेपर्यंत कसं राहिलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, कधी आणि किती खाल्लं पाहिजे, इथंपासून दंतमंजन कसं करायचं, पाणी किती प्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आयुर्वेदानं केलेला आहे। हे जसं दिनचर्या आहे तसं ऋतुचर्या आहे। ऋतुचर्या म्हणजे काय? ऋतूनुसार उन्हाळ्यात कसं राहिलं पाहिजे, उन्हाळ्यातलं खाद्यपदार्थ काय पाहिजेत, उन्हाळ्यातले पेय पदार्थ काय पाहिजेत, पावसाळ्यात कसं राहिलं पाहिजे, खाल्लं पाहिजे आणि थंडीतही स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे याचा सविस्तर चर्चा किंवा उहापोह हा आयुर्वेदात केलाय। पण नेमकं आपण ते करत नाही। आपण ऋतुचर्यानुसार राहत नाही, ऋतुचर्यानुसार खात नाही, ऋतुचर्यानुसार पित नाही, कुठल्याही ऋतूत काही केलं जातं। आता सीझनल फळं सोडून आता बाराही महिने फळं मिळतात आणि त्याचं सेवन केलं जातं। दिनचर्येच्या हिशोबानं आपण रात्री म्हणजे शिफ्ट ड्युटीचंच प्रकरण असं आहे की दिवसा झोपतात रात्री काम करतात आणि ह्या गोष्टींमुळं विकारांची दोषांची शरीरात संचय व्हायला लागतो, विकार उत्पन्न व्हायला लागतात, मग आजार मागे लागतात। तर हे होच नाही म्हणून दिनचर्या ऋतुचर्या सांगितल्या आणि ते होत नाही। आता दिनचर्या ऋतुचर्या पाळली जात नाही, अजून विकार उत्पन्न नाही, शरीरात दोषांचा संचय आहे आणि भविष्यात विकार उत्पन्न होणार आहे अशांसाठीही पंचकर्म आहे आणि ज्यांना एखाद्या मग तो शारीरिक दोष असो मानसिक दोष असो याच्यासाठीही आयुर्वेदात पंचकर्म सांगून ठेवले आणि त्यातला एक भाग म्हणजे बस्ती।
5: डॉक्टर बस्तीविषयी आपण माहिती देत आहातच, याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक।
3: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता। त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात। त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत। संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99, 98225 261 99।
6: बस्ती चिकित्सा जनरली जी सांगितली आहे ती वात व्याधींसाठी बस्ती चिकित्सा आहे, त्यामुळे वाताचे विकार असतील तर त्याच्यासाठी बस्ती चिकित्सा प्रामुख्यानं वापरली जाते आणि लोकांनी जवळपास तेच माहिती आहे की वात झाला की बस्ती घ्यायचं आहे, पण तसं खरं आहे का? हे अर्ध सत्य आहे। बस्ती हे वातासाठी वापरलं जातं अगदी बरोबर आहे, फक्त ते वातासाठीच वापरलं जातं असं नाही आहे। ते ते कफाच्या विकारांमध्येही वापरलं जातं, ते

0: पित्ताच्या विकारांमध्ये वापरलं जातं, ते ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांच्यासाठी वापरलं जातं, ज्यांना गर्भधारणा झाली त्यांना नॉर्मल डिलिव्हरीसाठी वापरलं जातं. म्हणजे बस्ती चिकित्सा वात पित्त कफाच्या ह्या तिन्ही दोषांच्या कोणत्याही अवस्थेत आपल्याला ही वापरता येऊ शकते. बस्ती चिकित्सा करत असताना त्याचा काही कालावधी आहे का? तर जनरली वर्षा ऋतूत म्हणजे पावसाळ्यात ज्यांना विकार नाहीत, विकार नाही याचा अर्थ एखादा आजार अभिव्यक्त झालेला नाही, एखादा आजार त्यांना झालेला नाही असं आपण समजूया. दिनचर्या चुकीच्या आहे, ऋतुचर्या चुकीच्या आहे, शरीरात दोषांचा संचय होते, शरीरात दोष साठलेले आहेत पण विकार नाही झाला, अशा लोकांनी आपण वर्षा ऋतूतच केलं तरी चालणार आहे. वर्षातनं एकदा केलं, एकदा म्हणजे एक दिवसांचं बस्ती नसतं ते, एकदा म्हणजे 15 दिवसांचं, 7 दिवसांचं, 21 दिवसांचे, ते वेगळे सेटिंग आहेत, आयुर्वेदानुसार वेगळे प्रकार सांगून ठेवलेत बस्तीचे. तर ते नुसतं दोष काय आहेत, कधीपासून आहे, ते तपासणी केल्यानंतर ठरतं, त्यानुसार आपल्याला ते ट्रीटमेंट बस्तीची करता येते. त्यामुळे विकार उत्पन्न नाही झालेत अशा लोकांनी जर ठराविक काळच आपल्याला कुठला करायचा असेल तर तो बस्तीसाठी आपल्याला वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा हा योग्य काळ सांगून ठेवला आहे. म्हणजे वाताचे विकार आपल्याला टाळता येऊ शकतील किंवा इतरही विकार जे आहेत ते. खरं तर एखादा आजार उत्पन्न झाला की मग मात्र त्या गोष्टींसाठी बस्तीला एक ठराविक काळातच करायचं असं नाही, मग ते उन्हाळ्यातही चालतो, तो पावसाळ्यातही चालतो, तो हिवाळ्यातही चालतो. अशा वेळेला मग आपल्याला वैद्यांचा सल्ला घेऊन आहाराचं नियोजन करून आपल्याला बस्ती चिकित्सा करणं गरजेची गोष्ट आहे.
1: डॉक्टर, बस्तीविषयी आपण माहिती देत आहातच, याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्क साठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: खरं तर जसं वात विकारांच्या बाबतीत सांगतोय तसं डोळ्याच्या बाबतीत, तसंच स्त्रियांच्या बाबतीत त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होताना दिसत असतो. डोळ्याच्या बाबतीत डायबेटिक रेटिनोपॅथी आहे, म्हणजे पडद्यावरती सूज आलेली आहे, पडद्याला रक्तस्राव झालेला आहे, मागच्या नसांना सूज आलेली आहे, किंवा ह्या सगळ्याच्या कॉम्प्लिकेशन म्हणून पडदा त्या जागेवरून सुटत आहे डोळ्याचा पडदा. तर ह्या केसेसमध्ये डोळ्यांच्या इतर क्रियाकल्पांसोबत, डोळ्याच्या इतर पंचक्रमांसोबत बस्ती चिकित्सा ही अमृता समान काम करते. हा फक्त एका सेटिंग मध्ये होईल असं नाही, दोषांची तीव्रता काय आहे, आजार किती मोठा आहे, दिसणं किती कमी झालं आहे, ब्लीडिंग किती आहे, सूज किती आहे, नसाना सूज किती आहे, ती कधी पासून आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून ज्या वेळेला आपण औषध निवडतो आणि तेथे तो कार्यकाळ पूर्ण करतो बस्ती चिकित्सा व्यक्तिपरत्व जे आपण डिसाईड करतो चेक केल्यानंतर, तर मग त्याचे बेनिफिट आपल्याला बघायला मिळत असतात. हे जसं डोळ्यांच्या बाबतीत झालं तसेच गर्भिणींच्या बाबतीत. आता बघतोय आपण लेट लग्न आहेत, लेट कन्सेप्शन आहेत, मग IVF आहे, आयु आहे, खूप चक्र करतोय आपण, खूप चक्रा मारतोय गायनेकोलॉजिस्ट कडून तरी गर्भधारणा होत नाही, अशा केसेसमध्ये बऱ्याचदा लेट कन्सेप्शन असल्यामुळं किंवा लग्न लेट झालेले असल्यामुळं गर्भाशयाच्या वरती वाताचा परिणाम एवढा मोठा आलेला असतो, तो कमी करण्यासाठीही आपल्याला ह्या बस्ती चिकित्साचा खूप चांगला फायदा करून घेता येऊ शकतो. थोडक्यात काय, शरीर शुद्धीतले जे वेगवेगळे आयुर्वेदातनं पंचक्रमातले 5 प्रकार सांगून ठेवले त्यातला बस्ती चिकित्सा हा शरीरातले दोष बाहेर काढणारा, शरीर निर्दोष करणारा आणि शरीर निर्दोष करून शरीरातले भविष्यात होणारे विकार आणि झालेले विकार हा घालवणारा खूप मोठा चिकित्सेचा पार्ट आहे. आता पावसाळा आहे, कारण ज्यांना विकार नाहीत, आता विकार नाहीत म्हणजे जसं मगाशी सांगितलं तसं दोष आहेत पण विकार नाहीत, म्हणजे आता शुगर आहे, हायपर टेन्शन आहे, तर दोष संचय त्यांच्या शरीरात ऑलरेडी आहे. अशा लोकांना भविष्यात डायबिटिक रेटिनोपॅथी सारखे विकार नको असतील, आयुर्वेदात जी बस्ती चिकित्सा सांगून ठेवली ह्याच्यासारखी बाहेरची चिकित्सा आपल्याला करता येत नाही. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करून घ्यावं, जवळच्या वैद्यांना आपली नाडी दाखवावी, निदान करून घ्यावं, त्याचा फायदा करून घ्यावा, जेणेकरून भविष्यात होणारे आजारपण आपल्याला नक्की टाळता येऊ शकते.
1: तर डॉक्टर धन्यवाद, आपण खूपच छान बस्ती विषयीची माहिती दिलीत. पुढच्या भागात आणखी एका वेगळ्या विषयावर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत.

0: संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98225261 98225261.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
3: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत.
2: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
3: मग चालते की
4: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
1: सव्वा 8 वाजता कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9 वाजता गीतबहार आणि आता किशोरी अमोणकर यांच्या आवाजात शांता शेळके यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रोतेहो किशोर यमुणकर यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सणांचा राजा म्हटल्या जाणाऱ्या पवित्र अशा श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात होते. श्रावण महिन्यात उपवास, पूजा अर्चा, शिव आराधना आणि विविध सणांची मोठी रेलचेल असते. यंदा श्रावणामध्ये चार सोमवार आलेत. नागपंचमी पहिल्याच सोमवारी साजरी होते. श्रावणाची खरी सुरुवात या नागपंचमीनं होत असते. या दिवशी नागाची पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. सोमवारी 17 तारखेला नागपंचमी सण येतोय. शुक्रवारी 28 तारखेला बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा रक्षाबंधन हा सण येतोय. कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा सणही याच दिवशी मोठ्या उत्साहानं साजरा केला जाणार आहे. श्रावणाच्या उत्तरार्धात बालकृष्णाच्या जन्माचा सोहळा म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी 4 सप्टेंबरला तर 5 सप्टेंबरला दहीहंडीचा थरार रंगणार आहे.

श्रोतो आज सकाळी 11 वाजता गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात श्रावण विशेष कार्यक्रम अवश्य ऐका. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम. सकाळचे 8:20 झाली आहेत. श्रोतो, कायमवाडी धरण 95% भरलं असून कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत थेट पाईपलाईन योजनेतून पाणी उपसा नियमित सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात सध्या सुरू असलेला 1 दिवस आड पाणी पुरवठा बंद करून आजपासून शहरासह संलग्न उपनगर आणि ग्रामीण भागात रोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या पावसामुळे नदीपात्रात पाणी

0: पाण्याची गढूळता वाढली आहे, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे। तरी सुद्धा नागरिकांनी पिण्याचं पाणी उकळून आणि गाळून वापरावं असं शासनाकडून कळवण्यात आलंय। नियमित पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर सुद्धा उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय।
1: श्रोतेहो, शुक्रवारी 14 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका वीरपत्नी रुपाली भोळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
2: सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागते तुम्हा कधी फिरायचे।
0: श्रोतेहो, पावसाळी हंगामात डासांद्वारे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे। कोल्हापूर शहरातील विविध भागांमध्ये सर्वेक्षणात डेंग्यूचे 32 तर चिकनगुनियाचे 17 रुग्ण आढळून आलेत। महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहेच, पण आपणही काही खबरदारी घेणं गरजेचं आहे। पाण्याचे साठे, कूलर, पाण्याच्या टाक्या, टाकाऊ भांडी, टायर, फुलदाण्या तसंच ओल्या कचऱ्याचे ढीग अशा गोष्टींची तपासणी करण्यात आली पाहिजे। डासाच्या उत्पादनाची ठिकाणं तातडीनं औषध आणि कीटकनाशकांची फवारणी करून स्वच्छ ठेवण्याची फार गरज आहे। अशा भागांमध्ये धूर फवारणी करण्यात यावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करण्याची गरज आहे। आपलं घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणं हे सजग नागरिक म्हणून आपलंच कर्तव्य आहे आणि आपण हे कर्तव्य जरूर पार पाडूया।
3: श्रोतेहो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
0: श्रोतेहो, थोडंसं इकडे लक्ष द्या। 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे आपण वाटचाल करतोय, तेव्हा विकसित भारत घडवण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी बोलूया येत्या गप्पा गाणी या कार्यक्रमात। त्यासाठी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपण आम्हाला फोन करू शकता। आमचा फोन नंबर 0231-2562-26। वेळ आणि फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, या शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत फोन करायचे। फोन नंबर आहे 0231-2562-26।
1: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
0: श्रोतेहो, कोल्हापूर पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। श्रोतेहो, दरवर्षी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिनी तसंच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या आणि क्रीडा आयोजनाच्या दिवशी लहान आकारातले कागदी आणि प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते। शालेय विद्यार्थी, लहान मुलं आणि इतर व्यक्ती सुद्धा राष्ट्रभक्ती आणि उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात, पण हे ध्वज त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो। यामुळे कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नका असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलंय। रस्त्यावर इतरत्र पडलेल्या, खराब झालेल्या आणि फाटलेल्या ध्वजांचं संकलन करून राष्ट्रध्वज संहितेनुसार नमूद करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार हे राष्ट्रध्वज नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत आणि नगरपरिषद आणि महानगरपालिका स्तरावर समित्या आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा।

श्रोते हो, याबरोबरच आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.

आकाशवाणी एफएम सेवेचं हे कोल्हापूर श्रोतेहो 9 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित गीतं आपण ऐकू शकाल. 10 वाजता मिश्र संगीत ऐकूया, 10:30 वाजता मराठी चित्रपट संगीत आणि 11 वाजता गात रहे मेरा दिल श्रावण विशेष. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम. श्रोतेहो सकाळचे 8:30 वाजतायत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्णपदकं, आतापर्यंत एकूण 29 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत एका विशेष समारंभात 115 कलाकारांना 2024 आणि 2025 या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कार प्रदान करणार आहेत. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सांस्कृतिक राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह उपस्थित राहणार आहेत. हे दिग्गज कलाकार संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या कलाविश्वाचं प्रतिनिधित्व करतात. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. गेल्या महिन्याच्या 20 तारखेला हे अधिवेशन सुरू झालं होतं. राज्यसभेत आज खाणी आणि खनिज सुधारणा विधेयक सादर करण्यात येणार आहे. दरम्यान विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत काल खाणी, खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, तर परदेशी निधी नियमन विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक आणि केरळ नामांतर विधेयकाला काल मंजुरी मिळाली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत आधीच मंजूर झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे, सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, असं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. संसदेत शहा यांच्या उत्तराची वारंवार मागणी करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते बोलत होते. चर्चा सुरू झाल्यास ते सभागृहात उपस्थित राहून प्रत्येक सदस्याचं म्हणणं ऐकून घेतील आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी 3 लोकसभेत निवेदन करतील, असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील कथित पोलीस कारवाईची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंजाबमध्ये जुलै महिन्यात बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसद्वारे घेण्यात आलेल्या फार्मसी ऑफिसर भरती परीक्षेतील कथित पेपर फुटीच्या प्रकरणावरून पंजाब सरकारनं जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं या परीक्षेला स्थगिती दिली असून ही परीक्षा आधीच का थांबवली गेली नाही आणि ती नव्यानं घ्यावी का, असे प्रश्न न्यायालयानं उपस्थित केले असल्याचंही पात्रा यांनी सांगितलं. झारखंडमध्ये अनेक फेऱ्यांच्या चर्चा आणि विधानसभेच्या घेरावानंतरही सरकार आणि आंदोलनकर्ते विद्यार्थी यांच्यात कोणताही तोडगा निघालेला नाही. विद्यार्थी 2024 JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत, तसंच सर्व वादग्रस्त परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBIद्वारे चौकशी व्हावी अशीही त्यांची मागणी आहे. तर झारखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन छाननी तसंच सुरू असलेला CID तपास यांचा हवाला देत या टप्प्यावर परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. महाराष्ट्रात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंबई

यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेअंतर्गत घरोघरी गणनापत्र भरून घेण्याचं काम येत्या 17 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर नवीन नावं समाविष्ट करणं, नावं वगळणं तसंच दुरुस्ती करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मिळणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल सांगितलं. या कालावधीत नवमतदारांसह

महिन्याची मुदत मिळणार असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल सांगितलं. या कालावधीत नवमतदारांसह सध्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं काल इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी results.digilocker.gov.in या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. पश्चिम बंगालमध्ये तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारनं जारी केलेली इतर मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय अ आणि ब वर्गातील प्रमाणपत्र कलकत्ता उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवली आहेत. न्यायमूर्ती राजशेखर मंथा आणि न्यायमूर्ती अनुज यांच्या खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार राज्यात ओबीसी अ आणि ओबीसी ब हे वर्गीकरण अस्तित्वात राहणार नाही. पूर्वीच्या प्रणालीअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची वैधता संपुष्ट आल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयानुसार ही प्रमाणपत्र घेतलेल्या व्यक्ती आता खुल्या प्रवर्गातील मानल्या जातील. देशातील हातमाग उद्योगातील महिलांचा सहभाग अधोरेखित करण्याच्या उद्देशानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत सृजन व्हॉइसेस फ्रॉम द लूम या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. विणकर महिलांच्या प्रेरणादायी प्रवासाची आणि देशाच्या विणकाम वारशाच्या योगदानाची दखल घेण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव शमीराव सहभागी होतील तर 6 हातमाग समूहातील 100 अधिक महिला सहभागी होणार आहेत. या महिला आपलं अनुभव कथन देखील करणार आहेत. यावेळी महिला विणकरांच्या प्रवास आणि अनुभव कथनाचा एक संग्रह देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची निदर्शनं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची चिन्ह आहेत. अवामी एक्शन कमिटीनं जगभरातील काश्मीरींना आज निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सुमारे 100 नागरिकांचा बळी गेला आहे असं जम्मू काश्मीर जॉईंट एक्शन कमिटीचे ज्येष्ठ नेते सरदार शब्बीर यांनी सांगितलं. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक शाळकरी विद्यार्थी शिक्षक यात सहभागी झाले होते. नांदेड शहरातल्या यात्रेत विविध शाळांमधले विद्यार्थी एनसीसी कॅडेट स्काउट गाईडचे पथक आणि शिक्षक सहभागी झाले होते. बीडमध्ये तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. परभणी शहरात महानगरपालिकेनं तिरंगा रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कांद्याची खरेदी आणि साठवणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांची एक बैठक घेतली. यावेळी निकृष्ट कांद्याची विल्हेवाट लावण्याचं धोरण, बाजारातली परिस्थिती आणि वाजवी दरात कांद्याचा अखंड पुरवठा करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13-17 सप्टेंबर दरम्यान T20 क्रिकेट मालिका होणार आहे. नवी दिल्लीत हे सामने होतील असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय तलवारबाजांनी 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या वरिष्ठ गट फॉईल प्रकारात कनकलक्ष्मी हिनं सुवर्ण तर अशिथानं रौप्य पदक मिळवलं. पुरुषांच्या वरिष्ठ गटात एपी प्रकारात राजेंद्र शेरजीन यानं तर सबरे प्रकारात करण सिंग यानं सुवर्णपदक पटकावलं. सबरे प्रकारात कुमारसेन स्तब्न पद्म गिशो निधी यानं कांस्य पदक मिळवलं. नायजेरियातील लागोस इथं होत असलेल्या स्पर्धेत भारताला आतापर्यंत 29 पदकं मिळाली आहेत. हवामान. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान विभागानं आज पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून या भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसह कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्पष्टीकरण. वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आज नवी दिल्लीत सृजन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि राष्ट्रकुल

0: क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत भारताला 3 सुवर्ण पदकं, आतापर्यंत एकूण 29 पदकांची कमाई. याबरोबरच राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाले. श्रोते हो, कार्यक्रम प्रसारित करत आहोत चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: दुधाचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: सज्जनांचा संग म्हणजे सत्संग। हा सत्संग या शब्दाचा साधा आणि सरळ अर्थ आहे। आणि सत्स्वरूपाचा संग म्हणजे सत्संग हा त्याचा दुसरा अर्थ आहे। आपल्या ठिकाणी जे सत्स्वरूप आहे त्या सत्स्वरूपाचा संग म्हणजे सत्संग हा त्या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ आहे। सज्जनांचा संग, संतांचा संग मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थानं सत्स्वरूपाचा संग मिळणं शक्य नाही। संतांचा संग, सज्जनांचा संग, चांगल्या लोकांचा संग म्हणजे सत्संग हा एक अर्थ आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे सत्स्वरूपाचा संग, या दोन्ही अर्थानं हा सत्संग अत्यंत उपयुक्त आहे। संगती हा जो शब्द आहे या शब्दातच गती हा शब्द आहे। जीवनविद्या सांगते की तुम्हाला जशी संगती मिळते त्याप्रमाणे तुम्हाला गती मिळते। मग ती गती ऊर्ध्व असेल नाही तर अर्ध्व, अध किंवा अधोगती असेल। संगतीप्रमाणे अधोगती किंवा ऊर्ध्वगती ही दोन्हीपैकी एक असते आणि म्हणून संगतीचं महत्व फार आहे। जीवनविद्येचा एक अत्यंत महत्वाचा अमृत तुषार आहे म्हणजे ते खरं तर बोधवाक्य आहे। ते वाक्य म्हणजे संगत धरण्यात माणसांनी सदैव सावध असलं पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं विलक्षण सामर्थ्य संगतीत आहे। हा एक अमृत तुषार जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी संगतीचं महत्व तुमच्या ध्यानात येईल। तुम्हाला जर चांगली संगती मिळाली तर तुमची सहज प्रगती होते आणि जर वाईट संगती मिळाली तर मात्र आपली सहज अधोगतीही होते। म्हणून तुकाराम महाराज एके ठिकाणी काय म्हणतात पहा, ते म्हणतात उगाच पडून या राही संतांची ये पायी। संतांच्या ठाई पडून राहिलात तरी तुमचा उद्धार होईल हे अक्षरशः धरू नये, नाहीतर संतांची पंचायत होईल। त्याचा अर्थ असा की

तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत गेलात, संतांच्या संगतीत गेलात, विश्वप्रार्थना म्हणणाऱ्या नामधारकांच्या संगतीत राहिलात, चांगले विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलात, तर त्यामुळं तुमची लवकर प्रगती होते. तुमचे विचार आपोआप बदलू लागतील. तुमचे विचार एकदा का बदलले की तुमची परिस्थिती, तुमचं नशीब सर्व बदलू लागेल. म्हणून संगतीचं महत्त्व फार आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवं. तुकाराम महाराज देवाजवळ काय मागणं मागतात पहा. ते म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी, हेची माझं सर्व जोडी. न लगे मुक्ती धनसंपदा, सत्संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आभासी. या ठिकाणी त्यांनी न लगे मुक्ती धनसंपदा असं म्हटलेलं आहे. पण काही लोक तर त्यामधला धन हा शब्द गाळतात, म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा. कारण का? तर ते देवाकडे धनच मागतात. मग ते धन हा शब्द कसा वापरतील? तुकाराम महाराज देवाकडे संत संग मागतात. लोक म्हणतात आम्हाला मोक्ष पाहिजे, म्हणजे जन्म मरणातून सुटका पाहिजे. पण तुकाराम महाराज म्हणतात मला गर्भवास मिळाला तरी चालेल, गर्भवास चालेल, पण संत संग असेल तर वाटेल तितक्या वेळा गर्भवास दिला तरी चालेल. कारण का? तर तुकाराम महाराजांना संतांच्या संगतीचा महिमा ठाऊक होता, आणि म्हणून त्यांनी देवाजवळ सतत संतांचा संग मागितला, त्याचबरोबर देवाचं स्मरण मागितलं. देवाचं स्मरण आणि संतांचा संग या दोन गोष्टी मिळाल्या तरी पुरे, कारण या दोन गोष्टीतच सर्व आलेलं आहे. संतांचा संग मिळाला की देवाचं स्मरण आपोआप होतं, ते करावं लागत नाही, हा संत संगतीचा महिमा आहे. संतांच्या संगतीत तुम्ही आलात की देवाचं स्मरण तुम्हाला आपोआप होतं. संतांच्या संगतीत तुम्हाला नामाची गोडी लागते, कारण संत त्याच विषयावर बोलत असतात, त्याच विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याच विषयावर ते आपल्याला उपदेश करत असतात. सांगायचा मुद्दा, आपल्या जीवनात संगतीला फार महत्त्वाचं स्थान आहे. चांगली संगत मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, पण वाईट संगत मिळण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण ती सहज मिळते. दारू पिणाऱ्यांची संगत शोधावी लागत नाही, ती सहज मिळते. जुगार खेळणाऱ्यांची संगत शोधावी लागत नाही, ती सहज मिळते. त्यासाठी कुठं लांब जावं लागत नाही. तंबाखू खाणारे, गुटखा खाणारे किंवा जे व्यसनी लोक असतात त्यांच्या संगतीत राहिलात की तुम्हाला ते व्यसन सहज लागतं. कारण का? कारण मनाची जी गती आहे ती सहज खालच्या दिशेनं आहे, ती सहज आहे. मनाची गती ही सहज खालच्या दिशेनं आहे. पाण्याचं उदाहरण घेतलं तर आपल्याला हे ध्यानात येईल की पाणी हे सहजच खालच्या दिशेनं जातं, तशी मनाची गती ही सहजच खालच्या दिशेनं जाते. त्यालाच अधोगती असं म्हणतात. अधोगतीसाठी काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण ती आपोआप होते, सहज होते. पाणी सहजच खालच्या दिशेनं वाहतं, पण ते जर वर म्हणजे उंच ठिकाणी खेचायचं असेल तर त्यासाठी पंपानं वर खेचावं लागतं. शेतीला पाणी पुरवठा करताना नदीचं किंवा तलावाचं पाणी विजेच्या पंपानं वर खेचावं लागतं आणि ते शेतीला द्यावं लागतं, त्याला लिफ्ट इरिगेशन असं म्हणतात. सांगायचा मुद्दा, पाणी वर खेचावं लागतं पण ते खाली मात्र सहज जातं. तसं आपल्या जीवनाचं केंद्र असलेलं हे मन सहज अधोगतीला धावतं, ते खालच्या दिशेनं धावतं. आपल्याला हे मन जर ऊर्ध्व करायचं असेल तर त्याला जो पंप लावला पाहिजे तो पंप म्हणजे विश्वप्रार्थना, तो पंप म्हणजे देवाचं स्मरण म्हणजेच नामस्मरण. यासाठी प्रयत्न करावे लागतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर आपल्या हे ध्यानात येईल की आजची तरुण पिढी ही खूप हुशार आहे.

0: परिस्थिती आज अशी आहे की ही तरुण पिढी सहज बिघडलेली आहे. याचं कारण असं की बिघडण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी त्यांना सहज उपलब्ध आहेत. आमच्या वेळी असं नव्हतं, त्यावेळी रेडिओ देखील फार दुर्लभ गोष्ट होती. ज्यांच्याकडे रेडिओ तो फार मोठा असं वाटायचं. क्रिकेटची मॅच असली की ज्याच्याकडे रेडिओ असे त्याचा भाव वाढलेला असायचा. त्यावेळी त्या तल्यार खाची कॉमेंट्री ऐकत असो आम्ही. आता खिशात सुद्धा रेडिओ आले. रेडिओ नंतर टी व्ही आला, प्रथम ब्लॅक अँड व्हाईट, नंतर कलर टी व्ही आला. अनेक सुविधा माणसाला उपलब्ध झाल्या. मोबाईल हा असा शोध आहे की कोणी कुठेही असो त्याच्याशी आपल्याला संपर्क साधता येतो. कम्प्युटरचा शोध, त्यात इंटरनेट वगैरे, व्यसन लागणाऱ्या सर्व गोष्टी आज सहज उपलब्ध आहेत. त्याचा परिणाम मुलं आज सहज व्यसनी बनतात. लहान मुलांना आणि तरुणांना आज मार्गदर्शन नाही. त्याचा परिणाम असा होतो की ती त्या मार्गाने सहज जातात. ध्यानात घ्या की एकदा का मुलं बिघडली की ती सुधारणं कठीण आहे. आपली मुलं ही वास्तविक संपत्ती आहे. मुलं ही आपली संपत्ती आहे किंबहुना ती राष्ट्राची संपत्ती आहे. जीवनविद्या सांगते की मुलं ही आपली संपत्ती आहे, जर ती चांगली निपजली तर. ती विपत्ती आहे जर ती वाईट निपजली तर. आज आपण काय करतो? आपण पैसा आणि संपत्ती मिळवण्याच्या मागे लागतो. परिणामी मुलांकडे दुर्लक्ष होतं. जीवनविद्या सांगते की मुलांना चांगली संगती मिळेल याची काळजी घेणं आणि त्याप्रमाणे चिकाटीनं व्यवस्था करणं हे प्रत्येक पालकाचं मुख्य कर्तव्य आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर 9 वाजता गीतबहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात

आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 9 वाजलेत. श्रोते हो आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सुरुवात मधुमती चित्रपटातल्या गीतानं. आवाज लता मंगेशकर यांचा, रचना शैलेंद्र यांची, संगीत आहे सलील चौधरी यांचं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली फिमेल सुपरस्टार अशी ओळख असणाऱ्या वैजयंतीमाला यांचा आज वाढदिवस, तेव्हा आजच्या गीतबहार या कार्यक्रमात त्यांच्यावर चित्रित गीतं आपण ऐकणार आहोत. आपण ऐकताय गीतबहार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 9:04 झाली आहेत. आता नया दौर या चित्रपटासाठी साहिर लुधियानवी यांची रचना, ओपी नय्यर यांचं संगीत, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा आवाज़.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
2: NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग अवश्यका सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर।
3: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे।
4: बेटा,
3: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते?
4: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
5: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। सर,
3: कुठे
5: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह,
3: RBI सांगते
6: जाणकार बना, सतर्क करा।
7: श्रोतेहो, शुक्रवारी 14 ऑगस्टला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका वीरपत्नी रुपाली भोळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
8: सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागती तुवा कधी फिरायचे।
2: गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। सकाळचे 9:10 झाली आहेत। श्रोतेहो, आता ज्वेल थीफ या चित्रपटासाठी मजरूह सुलतानपुरी यांची रचना, SD बर्मन यांचे संगीत, आवाज लता मंगेशकर यांचा।

श्रुतीहो गीत बहार या कार्यक्रमात आज आपण अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित गीत ऐकत आहोत. या कार्यक्रमात आता संगम या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज ऐकूया. ही रचना आहे हसरत जयपुरी यांची, संगीत शंकर जयकिशन यांचं.

श्रोते हो, हा होता मोहम्मद रफी यांचा आवाज. हसरत जयपुरी यांची रचना, शंकर जयकिशन यांचं संगीत. चित्रपट होता प्यार ही प्यार. गीतवहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर. आज या कार्यक्रमात आपण वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित गीत ऐकत आहोत. 9:25 झाली आहेत. तर श्रोते हो, या कार्यक्रमात आता शेवटी मोहम्मद रफी यांचा आवाज, हसरत जयपुरी यांची रचना, शंकर जयकिशन यांचं संगीत, चित्रपट संगम.

याबरोबरच आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. आज या कार्यक्रमात आपण वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित गीत ऐकली त्यांच्या वाढदिवसानिमित्त. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. आता NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अच्छा। अभी आपने सुना कार्यक्रम सारे जहां से अच्छा। तो श्रोताओं, इस कार्यक्रम के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब मुझे यानी अजीत को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम यानी
1: जगबंधु
0: चेतना
1: और मंजू जी के साथ विमलेश को कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: श्रोतेहो, NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
4: ताई, हे बघ,
5: हॅपी बर्थडे टू यू।
4: दाखव। हा माझा फेवरेट कलर।
5: नेहमी शॉपिंग।
4: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
6: सेव्हिंगचं ही हेच वय आहे।
7: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील।
4: आय नो ना।
7: RBI सांगते,
8: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर। श्रोतेहो, सकाळचे ठीक 10 वाजलेत। आता मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत। श्रोतेहो, आज 13 ऑगस्ट बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांच्या दोन रचना या कार्यक्रमाच्या सुरुवातीला।

0: मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, या कार्यक्रमात आपण बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जन्मदिनानिमित्त या दोन रचना ऐकल्या.
1: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
2: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
3: कणीस आणि हत्ती?
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
5: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
6: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
6: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
5: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
5: फोन 9404408000.
7: पारंपरिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, आता बेला शेंडे यांच्या आवाजात संदीप खरे यांची रचना, सलील कुलकर्णी यांचं संगीत.

मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता बालगीतांचा आनंद घेऊया. सुरुवातीची रचना शांताराम नांदगावकर यांची, संगीत अशोक पत्की यांचं आणि आवाज आहे वैशाली जोशी यांचा.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
1: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
2: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
2: मग चालते की
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
4: प्रत्येक धागा सुखाचा,
5: समाधानाच्या वस्त्रांचा,
4: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
5: विक्रांत शिलाई मशीन,
4: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
6: विक्रांत शिलाई मशीन,
3: तुमचा जीवनभरचा साथी.

जा तो दूर गाय कपिल ले जा तूर दुदुतियाला भरपूर गुर पाण्यावर नेऊन द्या अरे गुर पाण्यावर नेऊन द्या।

0: श्रोतेहो, याबरोबरच मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकूया. यामध्ये आज श्रावण विशेष आणि 10:30 वाजता मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सदाबहार आणि विविधांगी कार्यक्रम.
1: श्रोतेहो, अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोतेहो, शुक्रवारी 14 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका वीरपत्नी रुपाली भोळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

0: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 10:30 आहेत. आता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. श्रोते हो, आज 13 ऑगस्ट आचार्य अत्रे यांचा जन्मदिन, तेव्हा कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांची ही रचना ऐकूया. आशा भोसले यांच्या आवाज, संगीत वसंत देसाई यांचा, चित्रपट श्यामची आई.

0: श्रोते हो, महेंद्र कपूर यांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांची रचना आपण ऐकलीत. एन दत्ता यांचं संगीत होतं. चित्रपट होता अपराध. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:37 झाली आहेत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आता चंदनाची चोळी अंगअंग जाळी या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांचा आवाज, जगदीश केबुडकर यांची रचना, राम कदम यांचं संगीत.
1: एकला जरा साजरा मुखडा.

श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आता चंद्र होता साक्षीला या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा आवाज, जगदीश खेबुडकर यांची रचना आणि सुधीर फडके यांचं संगीत.

श्रोते हो, कन्यादान या चित्रपटासाठी ही होती पी सावळाराम यांची रचना, वसंत प्रभू यांचं संगीत आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आवाज. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ठीक 11 वाजता गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आणि श्रोते हो, आता मुंबईचा जावई या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा आवाज, गदी माडगुळकर यांची रचना, सुधीर फडके यांचं संगीत.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना आपण ऐकलीत आणि संगीतकार होते सी रामचंद्र. चित्रपट होता घरकुल. याबरोबरच आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर. श्रोते हो, शुक्रवारी 14 ऑगस्टला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका वीरपत्नी रुपाली भोळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
2: सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागते तुम्हा कधी फिरायचे.
3: श्रोते हो, अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:00 वाजलेत.

रसिकहो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतीये. मी दीपशिखा मुजुमदार.

सजल श्याम घन गरजत आले, सजल श्याम घन गरजत आले, बरसत आज तुषार, आता जीवनमय संसार, आता जीवनमय संसार। श्रोते हो, सर्व सृष्टीला नवचैतन्य देणारा असा हा श्रावण खरोखरीच आलाय बर का। आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात होती। आपल्या अस्तित्वानं सर्वांना भरभरून आनंद देणारा हा श्रावण महिना, आकाशामध्ये इंद्रधनुष्याचे सप्तरंग घेऊन सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग उधळत येणारा हा श्रावण महिना।

हलक्या श्रावण सरीनी धरती मातेवर शिंपण करत कोवळ्या सूर्यकिरणांनी तिला सुखावत सृष्टीला जणू तो नवचैतन्य देतो. धरती मातेनं जणू हिरवा शालू पांघरल्याप्रमाणे सर्वत्र हिरवाही पसरते. पानावर पडणारे दवबिंदू पाचूप्रमाणे कोवळ्या सूर्यकिरणात चमकतात. खरोखरीच निसर्गाला संपन्न करणारा हा काळ. सर्वत्र पक्षी सुमधुर आवाजात गात असतात. आकाशातून सुरू असणारी ऊन पावसाची लपाछपी आपल्यालाही सुचवते की आपलं जीवन हा एक श्रावण आहे. सुख दुःखाची धूपछाव आहे, आनंदाची बरसात आहे आणि रंगांची उधळण आहे.

तगन तगन गिन गिन रे जग जग जग जग जगन जगन गिन गिन रे

0: हरियाणा का मन ढोल बजाता आया, धुन तक तक मन के मोर नचाता आया, मिट्टी में जान जगाता आया, धरती पहनेगी हरी नरिया बंद दुनिया हो।
1: एक लगन लगी
0: मन मगन हुआ,
1: एक लगन लगी
2: श्रोते हो, श्रावण महिन्याला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. सोमवारचं शिवव्रत असेल, मंगळागौर असेल, नागपंचमी असेल, रक्षाबंधन असेल, या महिन्यातला प्रत्येक दिवस जणू काही सण आणि उत्सवच. प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्व असतं. जणू आपल्याला ते सुचवतं की प्रत्येक दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला तर जीवन आनंदी बनेल.

श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत श्रावण महिना हा आध्यात्मिक उपासनेच्या दृष्टीनं महत्वाचा मानला जातो. अनेक देवदेवतांची पूजा आराधना या काळात केली जाते. यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं आणि नवनिर्मितीची स्फूर्तीही मिळते. निसर्ग आणि मानवात असणाऱ्या अलौकिक नात्याला या सणांच्या निमित्तानं उजाळा दिला जातो. श्रोतेहो, आपल्याला ऋषी आणि कृषी संस्कृतीचं फार मोठं वरदान लाभलेलं आहे आणि यामुळंच निसर्गाचा घटक असणाऱ्या वृक्ष लता वेली यासोबत नागदेवतेची पूजा करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याची परंपरा आपण आजही जपतो आणि याचंच उदाहरण म्हणजे नागपंचमीचा सण. शेतीच्या दृष्टीनं उपयुक्त असणाऱ्या नागांचं संरक्षण आपण केलं पाहिजे हा संदेश हा सण आपल्याला देतो. निसर्गाशी मानवाचा असणारा एक आगळा वेगळा संबंध याला यानिमित्तानं उजाळा दिला जातो. हे नातं अधिक दृढ बनतं.

बरे का श्रोते हो, श्रावण महिना म्हटलं की सर्व रसिकांना पवन करे सोरवाला सावन का महिना नक्की आठवतो. खरंच श्रोते हो, अशी काही अविस्मरणीय गीतं आपल्या मनामध्ये अगदी कोरलेली असतात, नाही का? चला तर मग ऐकूया हे गीत.

रसिकहो, श्रावण महिन्यामध्ये निसर्गाचा कायापालट होतो. निसर्गात होणारे बदल कवी मनाला सुद्धा भुरळ घालतात. अगदी बारकाईनं निरीक्षण केलं तर आकाशातून बरसणारे मेघ, ढगा आडून डोकावणारे सूर्यकिरण आणि मंद सुखावह असा वारा, सगळंच आल्हाददायक वातावरण सर्वांनाच जणू मंत्रमुग्ध करतं. श्रावण महिन्यात हिरवाईनं नटलेली सृष्टी, बहरलेल्या वृक्षलता सर्वांनाच आनंद देतात. मनाची मरगळ झटकून उत्साहानं काम करण्याची उमेद देतात. खास करून ग्रामीण भागामध्ये अजूनही झाडाला टांगलेले झोके आपल्याला दिसून येतात. माहेरवाशिणींना माहेराची ओढ लावणारा हा श्रावण, सर्व सख्यांना एकत्रित आणणारा हा श्रावण, आणि हो, इतर पक्ष्यांच्या

ग्रामीण भागामध्ये अजूनही झाडाला टांगलेले झोके आपल्याला दिसून येतात. माहेर वाशिनींना माहेराची ओढ लावणारा हा श्रावण, सर्व सख्यांना एकत्रित आणणारा हा श्रावण, आणि हो, इतर पक्ष्यांच्या गुंजार आवाजासोबतच मोरांचे केकारव ऐकून मनामध्ये हुरहुर जागी करणारा हा श्रावण.

रसिको हो, सावन और किशोरदा असं म्हटलं की आपल्याला आवर्जून आठवतं ते गीत. बरोबर, अगदी बरोबर ओळखलत. रिम झिम गिरे सावन गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता आपण हे गीत ऐकूया.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आणि या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे दीपशिखा मुजुमदार.

रसिका हो, ही श्रावण गीता ऐकताना खरोखरीच एक अवर्णनीय आनंद होतो. मन उत्साहानं भरून जातं. सृष्टीमध्ये निर्माण झालेल्या नवचैतन्याचा अनुभव घेताना आपल्या मनालाही समाधान होतं. एका अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे श्रावण महिना सजून नटून येतो. आपल्या येण्यानं आपल्या आजूबाजूच्या परिसराला आनंद देतो. सर्वत्र एक उत्साहाचं वातावरण निर्माण करतो. या काळात सणांची लयलूट असते. सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं.

श्रोते हो, असा हा सर्वांना संपन्न करणारा, सुख समाधान देणारा श्रावण महिना. आणि श्रावण महिना म्हटलं की आपल्याला आठवतात त्या बालकवींच्या सदाहरित काव्यपंक्ती. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे,

हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती, फुलराणी ती खेळत होती। मानवी जीवनाला एक आगळा वेगळा संदेश देणारा हा श्रावण महिना हिरवाईनं नटलेला, हा लहान थोर सर्वांनाच अतिशय प्रिय। या महिन्यात असणारे सर्व सण अगदी उत्साहानं आपण साजरे करत असतो, नागपंचमी असेल, रक्षाबंधनासारखा सण असेल, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दही अंडीचा उत्साह तर अगदी अवर्णनीय असतो। या सगळ्या सणांच्या माध्यमातून आपल्याला एकच संदेश मिळतो की जीवन भरभरून जगा, आनंदानं जगा, आणि आपल्याला मिळालेला आनंद इतरांनाही द्या, जेणेकरून जीवनाचं सार्थक होईल। खऱ्या अर्थानं जीवन कसं जगायचं हे हा श्रावण महिना आपल्या अस्तित्वानं आपल्याला दाखवून देतो, शिकवतो। तर श्रोते हो, असा हा हसरा नाचरा श्रावण आलेला आहे, श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। तर या महिन्यात येणाऱ्या सगळ्या सणांच्या निमित्तानं, या आनंदाच्या पर्वानिमित्त तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। अच्छा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी दीपशिखा मुजुमदार आता आपला इथंच निरोप घेते। नमस्कार।

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोत्यांनो, 1 वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आणि आता 12 वाजता आमच्या सखळ्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान आकाशवाणी कोल्हापूरच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेळ ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 12 वाजता आपण ऐकू शकाल वनिता मंडळ. हा कार्यक्रम आम्ही नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. मैत्रिणींनो, बालकवी ठोंबरे यांच्या कवितेमधल्या प्रत्येक शब्दाशब्दामध्ये श्रावणाचं सौंदर्याचं वर्णन आहे. खरंच श्रावण आहेच तसा कवी मनाला भुरळ घालणारा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजे हे लिहितात, हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. श्रावण म्हणजे सृष्टीच्या कणा

कणा चैतन्याचा अजणू झराज, हिरवा गंज शालू परिधान केलेली धरती, डोलणारी वृक्षराजी, नद्या, ओढे, खळखळणारे धबधबे, रंगीबेरंगी फुलं, श्रवणाचं वर्णन, खरंच ते करण्यापेक्षा डोळ्यांनीच अनुभवावं असा हा सृजनाचा महिना. सगळीकडे सप्तरंगांची उधळण करत येतो, उत्साहानं मांगल्यानं भरलेला श्रावण सणांची पर्वणी घेऊन येतो आणि सणांच्या निमित्तानं तो आपल्याला सृष्टीच्या अधिक जवळ घेऊन जातो. नाती फुलवतो, नाती रुजवतो. आणि मैत्रिणींनो, अनेक कवींनी श्रावण महिना आपल्याला नेमका कसा भासतो याविषयी काव्यसुमनं गुंफली आहेत. कवी मंगेश पाडगावकरांनी मात्र एका प्रेमात बुडालेल्या युवतीला श्रावण कसा भासतो याचं चित्रण आपल्या कवितेत केलेलं आहे. चला तर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकरांची ही सुंदर अशी रचना.

मैत्रिणींनो, आता वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. आज स्त्री शिकली, स्वतःच्या पायांवर उभी झाली, प्रत्येक क्षेत्रात तिनं आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, ही वाक्य आपण नेहमीच ऐकत आणि बोलत आलो आहोत. पण आजची आधुनिक स्त्री मात्र याही पुढे गेली आहे, हो ना. आता तर असं म्हणावं लागेल की स्त्रीनं नवं तंत्रज्ञान आत्मसात केलंय. प्रत्येक क्षेत्रात ती सक्षमपणे वावरते आहे. सातार समुद्रापार तिच्या कर्तृत्वाचा ठसा तिनं उमटवलाय. ती यशस्वी उद्योजिका बनली आहे. त्यातही तंत्रज्ञानाची कास तिनं धरली आहे. आणि हे करताना तिच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला आर्थिकदृष्ट्या तिनं सक्षम बनवलंय, आत्मनिर्भर बनवलेलाय, रोजगार निर्मिती केली आहे. तर मैत्रिणींनो, स्त्रीची ही बदललेली भूमिका खरोखर अभिमानास्पद अशीच आहे. तिची उद्योग भरारी या आपल्या मालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहोत अपर्णा चौधरी यांची मुलाखत. आपण नेहमी या मालिकेमध्ये अशाच उद्योजिकांना आमंत्रित करीत असतो आणि अपर्णा चौधरी यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया

0: मैत्रिणींनो, स्वप्नांना जिद्दीची जोड मिळाली की यशाची नवी वाट तयार होते. सेवा, गुणवत्ता आणि विश्वास या तीन मुद्द्यांवर उभा राहिलेला व्यवसाय समाजाच्या आरोग्यालाही हातभार लावतो. फार्मसीशी संबंधित उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका यशस्वी उद्योजिकेचा प्रवास, तोही प्रेरणादायी प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या अनुभवातून त्यांच्या व्यवसायातील आलेली आव्हानं, संधी आणि यशाचं रहस्य जाणून घेऊया. मैत्रिणींनो, ही आपली मैत्रीण आहे अपर्णा चौधरी. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार अपर्णाताई.
1: नमस्कार मॅम.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.
0: कशा आहात?
1: एकदम ठीक.
0: व्यवसायामध्ये इतके वर्ष राहिल्यानंतर आज तुम्ही या स्थितीमध्ये आहात, कसं वाटतं?
1: मॅम, हे सगळं इझी नव्हतं, पण जेही मिळालं त्याच्यात मी खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे. माझा व्यवसाय, माझी फॅमिली, माझी मुलं, सगळ्यांची मला खूप साथ आहे आणि मी खूप आनंदी आहे.
0: आणि तुमच्यातील जिद्द, चिकाटी या गुणांनी तुम्हाला इथवर आणलेलं आहे. अर्थात हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अडचणींनी भरलेला असेल, पण कसं तुम्ही त्यातून वर आलात हे जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्या व्यवसायाविषयी जाणून घ्यायचं आहे.
1: मॅम, माझा व्यवसाय हा किडनीशी रिलेटेड आहे. किडनीचे जे आजार असतात त्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट आहे, एक घरचं जर डायलिसिस येतं ते घरचे डायलिसिसचं, त्याच्यानंतर मशीन्सचे डायलिसिस जे हॉस्पिटलशी रिलेटेड आहे, तर एकूणच किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस याच्याशी रिलेटेड माझा सगळा व्यवसाय आहे.
0: बरं, शिक्षण हे तुम्ही याच क्षेत्रात घेतलं होतं?
1: नाही मॅम, शिक्षण माझं वेगळ्या क्षेत्रात झालं. मी बीएससी मायक्रोबायोलॉजी मधनं केलं. एमएससी मायक्रोबायोलॉजी करून मला टीचर व्हायची खूप इच्छा होती.
0: बरं,
1: पण आपण म्हणतो ना, आयुष्यात सगळे निर्णय हे आपले नसतात, काही निर्णय हे वेळ आणि परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. तर माझ्या बाबतीतही सेम झालं, मला काही निर्णय हे परिस्थितीनुसार घ्यावे लागले. बीएससी मायक्रोबायोलॉजी शिकत असतानाच माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली. आणि घरी छोटा भाऊ, बहीण, आई आणि मी, आम्ही चौघच जण. आणि बीएससी मायक्रोबायोलॉजी ठीक आहे, आता मला एमएससी करायचं होतं, पण करणार कसं होतं? कारण की बाबांचाही बिझनेस होता आणि तोही ठीकठाक बिझनेस, म्हणजे असं नाही की खूप उत्पन्न होतं. तर म्हणजे प्रॉब्लेम तर हा झाला की आम्हाला आता उद्या सकाळी काय होईल याचं आम्हाला माहित नव्हतं की आता उद्या सकाळ कशी निघेलाय.
0: बरं,
1: तेव्हा मग मी या जॉबकडे वळली. अचानक मला एक ऑफर आली की बीएससी झालेली आहे तर तू असं मार्केटिंगचं बघू शकशील का, ज्याच्यामध्ये डायलिसिसच्या पेशंट्सला जाऊन चेक करावं लागतं, विचारपूस करावं लागतं, त्याचं ट्रेनिंग मला मिळेल आहे असं कंपनींनी सांगितलं.
0: बरं,
1: मग त्याच्यानुसार मी याच्यामध्ये आली आणि अशा प्रकारे हा प्रवास सुरू झाला.
0: हो, पुढे त्यातच करिअर करायचं, व्यवसाय करायचं असं तुम्ही ठरवलं?
1: हो, त्याच्यातच.
0: सुरुवातीची ती अवघड परिस्थिती तुमच्यासाठी असेल, कारण शिक्षण वेगळं आणि आपण करतो ते काम वेगळं, मग त्यासाठी येणारा अभ्यासही तुमचा भरपूर झाला असेल.
1: मॅम, मी जेव्हा जॉईन केल्याच्या नंतर हळूहळू त्यातनं शिकत गेली. मला 7 वर्षापर्यंत ते पूर्ण, म्हणजे ती फील्ड बऱ्यापैकी हस्तगत झाली होती की पेशंट्सला कशा प्रकारे डायलिसिस करतात, कसं डॉक्टरांशी बोलायचं, ते सगळं मला कळून चुकलं होतं. त्याच्यामुळे मी याच फील्डमध्ये मला करिअर करायची खूप इच्छा झाली.
0: बरोबर, फार्मास्युटिकल कंपनीत जॉब तुम्ही जवळपास 7 ते 8 वर्ष केलेला आहे, तर कसं त्या कामाचं स्वरूप होतं आणि त्यातले काही अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत ना?
1: त्याच्या मॅम, माझं म्हणजे बेसिक काम असं होतं की मी ज्या कंपनीला होती, फार्मा कंपनीला, ती अहमदाबादची होती. मला आधी जवळजवळ 15 ते 20 दिवस मी अहमदाबादला जाऊन त्यांचं ट्रेनिंग घेतलं पूर्ण, की ते डायलिसिसचे पेशंट्स कसे सांभाळायचे, कसे त्यांच्याशी हँडल करायचं आहे. ओटीमध्येही मी पेशंट्सला हँडल केलेलं आहे, तर ते सगळ्याचं आधी मी ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर मग मी इथे नागपूरचं पेरिफेरी एरिया, मग हळूहळू विदर्भ, मग विदर्भ झाल्याच्या नंतर माझे खूप सारे पेशंट जबलपूर, छत्तीसगडमध्ये, एमपीमध्ये आणि मराठवाड्यापर्यंत, पूर्ण विदर्भात सगळीकडे पेशंट्स होते. तर माझं कामाचं स्वरूप तेच होतं की पेशंटला आम्ही जे होम डायलिसिससाठी कॅथेटर लावून घरी पाठवायचं आणि ते घरी जाऊन डायलिसिस करायचे. तर माझं बेसिक काम होतं की पेशंटच्या घरी जाऊन चेक करणं की

0: ते प्रॉपर डायलिसिस करत आहे नाही करत आहे, त्यांना काही इश्यू आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर ते सगळं चेक करून त्याचा रिपोर्ट घेऊन मला डॉक्टरला दाखवावं लागत होता की सर आपला पेशंट घरी जाऊन असं असं डायलिसिस करताय, तो असं असं आहे, व्यवस्थित आहे, त्याची सध्याची स्थिती चांगली होत आहे, वाईट होत आहे, त्याला आणखी काही चेंजेस करायचे आहे, ते सगळं डॉक्टरांसोबत बोलून तो मेसेज पेशंटला फॉरवर्ड करत होती. तर माझं काम होतं कोऑर्डिनेटर, म्हणून मला क्लिनिकल कोऑर्डिनेटर ही पोस्ट मिळालेली होती की जे पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये कोऑर्डिनेट करायचं.
1: पण तुम्ही म्हणालात बाहेरगावी गेली, म्हणजे मराठवाडा झाला.
0: मला सातत्याने मी म्हणजे 30 दिवसात ना मॅम मी जवळजवळ 20 दिवस तरी टूरवर राहायचे, कारण की पेशंट आहे तो आज छिंदवाड्याच्या पेशंटला प्रॉब्लेम झाला, उद्या जबलपूरच्या झाला, तर कधी ना कधी काही इश्यू आला की मला लगेच जावं लागत होतं. आणि ते म्हणजे एक पिरियड पर्यंत ठीक होतं की मी कंटिन्यू टूर करत होते, पण जेव्हा म्हणजे मुलगी थोडी माझी आता 4-5 वर्षाची झाली, नंतर तिला शाळेचं वगैरे टाकावं लागलं, तेव्हा अडचण बाहेर लागली.
1: पण आपण आता येतो पूर्वीचा जर काळ आठवला तर जाण्यासाठीही बरंच अंतर होतं, शाळांची नावं सांगितली, आणि गेल्यानंतर तिथे त्या पेशंटला चेक करणं आणि पुन्हा परत येणं, तर मग मुक्कामही करावा लागला असेल बरेचदा.
0: पुष्कळशा ठिकाणी मुक्काम करावा लागत होता, आणि तेव्हा इतकी चांगली हॉटेल्स नव्हती, म्हणजे लोकांची मनस्थिती वेगळी होती, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, त्याच्यामुळे कुठेही गेल्याच्या नंतर तो एक इश्यू राहायचा. तर मग मी जाणे आणि येण्याची तशी वेळ साधायची की इथनं रात्री निघालं, सकाळी आपल्या एखाद्या हॉटेलला फ्रेश झालं, त्याच्यानंतर पेशंटकडे गेलं, चेकअप केलं, सगळं झालं, 1-1.5 तास त्यांच्यासोबत घालवला, आणि मग बस किंवा ट्रेन पकडून संध्याकाळी नागपूरला. म्हणजे अशा प्रकारे केलं होतं की तिथे जाऊन राहायची गरज नको पडायला. मी जस्ट बीएससी झाल्या जॉबला लागले, तर मला काही त्यातला इतका अनुभव नव्हता, तर तशा प्रकारे मी सायकल बनवायची की इथून गेली, तिथे चेकअप केलं आणि सेम डे वापस आले. खूप हेक्टिक होत.
1: पण आता काम तुम्ही ते निवडलं, हळूहळू तुम्ही त्यात रमायला देखील लागल्या होता.
0: खूप खूप.
1: आणि कुठेतरी अशा पेशंटशी जेव्हा तुम्ही संपर्कात आला असाल तर कुठेतरी एक भावनिक नातंही निर्माण होतं
0: खूपशा पेशंट,
1: आणि आपण थोडंसं बेस्ट देण्याचाही विचार करतो. पुढे जॉब सोडून तुम्ही फर्म स्वतःची सुरू केली, तर याच्या मागचं काय कारण होतं?
0: मॅम मी जसं मगाशी सांगितलं ना की मुलगी माझी छोटी होती, तिला सोडून मी जात होती, माझ्या सासू सासऱ्यांचा खूप याच्यात मोलाचा वाटा होता, पण नंतर ऑफकोर्स हजबंडचाही, माझ्या पतींचं मला खूप मोठं योगदान आहे माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या जॉबमध्ये. तर मुलगी मोठी होत गेली, मला सेकंड चान्स पण घ्यायचा होता, तर त्याच्यातून मला बिलकुल वेळ नव्हता मिळत. मी कंटिन्यू टुरिंग जॉब, कंटिन्यू बाहेर, तर मग असं वाटलं की नाही आता ब्रेक घ्यायला हवा, कारण की कुठेतरी ते थांबायला हवं होतं की एक सायकलमध्ये जी मी चक्की सारखं फिरणं चालू होतं तर ते थांबायचं होतं. तर मग निर्णय घेतला की आपण याच फील्डमध्ये जेव्हा 6-7 वर्ष
1: काम केलेलं
0: आहे, तर याच फील्डशी रिलेटेड एखादा आपण छोटा व्यवसाय चालू करू शकतो, जेणेकरून मी म्हणजे माझ्या वेळेप्रमाणे तो व्यवसाय करू शकेल. मला जेव्हा वाटेल की घरी कुटुंबाला वेळ द्यायचा आहे तेव्हा मी घरी वेळ देईल, जेव्हा असं वाटेल की नाही आता ऑफिसला वेळ द्यायचा आहे तेव्हा देईल. मग खूप विचार केल्याच्या नंतर याच फील्डचा व्यवसाय मला निवडण्याची इच्छा झाली आणि मी एक मग छोट्या व्यवसाय याचा चालू केला.
1: आणि तुम्हाला अनुभव तर होताच, सुरुवातीच्या या काळामध्ये काय अडचणींचा सामना करावा लागला?
0: हा विचार केला की नाही व्यवसाय करायचा आहे, तर सगळ्यात पहिलं मत आलं की भांडवल यायचं, अमाऊंट ते खर्च होऊन जायचं, असं काही मी खूप जमा केलेले नव्हते अमाऊंट की नाही माझ्याकडे आहे. तर व्यवसाय करायचा ऍटलिस्ट तेव्हाच्या काळात मला 2-3 लाख रुपये तरी कमीत कमी हवे होते. दुसरं त्याच्यानंतर जागेचा प्रश्न होता, सपोर्ट पुन्हा आता ठीक आहे, मला हा जॉबचा दर 1 तारखेला सॅलरी येते आहे, माझं काम होत आहे, पण व्यवसाय म्हटल्यावर मग ती एक भीती म्हणत होती की चालेल की नाही चाललं तर कसं होईल, पुन्हा बॅक जॉबवर यावं लागेल, आणि ती यायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. देवाच्या कृपेनी फॅमिली सपोर्टनी ते फिक्स झालं आणि प्लस प्लस प्लस होत गेलं.
1: आता किडनीशी रिलेटेड साहित्य आपल्याला लागत असेल, मग ते साहित्य कसं मागवायच्या, कुठून मागवायच्या?
0: मी ज्या कंपनीला होती सगळ्यात पहिले त्याच कंपनीच्या लोकांशी मी बोलली की मी आता जॉब मला लेफ्ट करायचा आहे, पण या एरियातले सगळे डॉक्टर्स या एरियातलं सगळं ओळखीचंच आहे, तर मला त्याचा फायदा करून घ्यायचं आहे, तर तुम्ही मला त्याचं म्हणजे कंपनीची तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप द्याल का, मला कंपनीशी तुम्ही मटेरियल मला द्याल का, जेणेकरून मी या एरियात तुमचं काम वाढवू शकते. जे पण फार्मा कंपनी ज्याच्यात मी काम करत होती त्यांना खूप विश्वास होता की नाही ही

0: असल्यावर आम्हाला इथे काही इश्यू येणार नाही. तर त्यांनी विश्वास दाखवला, त्यांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी विश्वास दाखवून मला एका कंपनीचं काम मग दुसऱ्या कंपनीचं असं करत करत मला फार्मा कंपन्यांचे काम मिळत.
1: हे सामान कुठून यायचं
0: तेव्हा मॅम? हे फरीदाबाद वरून यायचं, मुंबई वरून यायचं खूपसं मटेरियल, बेंगलोर वरून यायचं. तर वेगवेगळ्या जिथल्या जिथल्या कंपन्या होत्या त्यांचे त्यांचे हेड ऑफिस किंवा त्यांचे पोर्ट, जसं मुंबईला आहे, नंतर पॉंडेचरी आहे, तर बाहेरून पण काही माल यायचा, जसं जर्मनी वरून मशीन्स येतात डायलिसिसच्या. तर त्या मग मला जिथे जिथे पोर्ट आहे, मुंबई पोर्ट आहे किंवा पॉंडेचरी पोर्ट आहे, तिथनं यायचे. तर असं सगळीकडून
1: हो. आणि छान फॉर्म मध्ये सुद्धा तुमचा जम बसला आणि व्यवस्थित तोही प्रवास तुमचा सुरू झाला. पण तुम्ही एकाच गोष्टीवर थांबणाऱ्या नव्हत्या, जिद्दीच्या. तुम्ही पुढे फॅक्टरी सुरू करण्याचा विचार केला.
0: हो.
1: तर काय कारण होतं याचं, कशी हिंमत केली?
0: मला कोरोनाच्या काळामध्ये मला आणि इथल्या डॉक्टर्सला हॉस्पिटल्सला मटेरियलचा आम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला, कारण की कोरोना काळात बाहेरून मटेरियल येण्याकरता ट्रान्सपोर्टेशन तेव्हा नव्हतं, त्या कंपनीला कामगार तेवढे उपलब्ध नसल्यामुळे तेवढं प्रोडक्शन होऊ शकत नव्हतं. प्रोडक्शन झालं तर ट्रान्सपोर्टेशन, जिथे मला म्हणजे ट्रकचं भाडं घ्यायचे ट्रान्सपोर्टेशन, जिथे मला 50-60 हजार लागायचे तिथे ते लोक 90 हजार घ्यायला लागले, 1 लाख. पण या सगळ्या ह्याच्यात मी हॉस्पिटल्सला रेट नव्हती वाढवू शकत, कारण की सगळ्यांसाठीच तो खूप कठीण काळ होता. सगळ्या हॉस्पिटल्सला प्रॉपर सप्लाय दिला, सगळीकडे मटेरियल प्रॉपर दिलं की ठीक आहे, सगळ्यांना तो प्रॉब्लेम होतोच आहे, आपल्याला पैशाचाच इश्यू होईल ना, आपल्याला नुकसानच होणार आहे. पण आम्ही तेव्हाही पूर्ण सगळ्या हॉस्पिटल्सला फुलफिल केलं, पण आम्हाला तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला. मटेरियल येत नव्हतं, आलं तर ते खूप अव्याढव्य कॉस्टने येत होतं. तर त्या काळात आम्ही विचार केला की जे डायलिसिसला लागणारं मेन फ्लुइड असतं
1: बरं,
0: तर ते आपण इथे का बरं नाही मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं, कारण की सगळं बाहेरून येत होतं मटेरियल. ते ऑफकोर्स आताही सगळं मटेरियल मेजॉरिटी बाहेरूनच येतं, पण त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त
1: जातो, वेळ जात असेल,
0: वेळ सामान येईपर्यंत. आणि ते मटेरियल असल्याशिवाय डायलिसिस होऊ शकत नव्हतं, सगळ्यात महत्वाचं. बाकी काही गोष्टींना सबस्टिट्यूट असू शकतं, पण हे जे फ्लुइड आहे ए पार्ट आणि बी पार्ट म्हणतात त्याला काही तोड नव्हतं, ते असल्याशिवाय डायलिसिस होऊच नव्हतं शकत. आणि त्याची मेन फॅक्टरी मुंबईला आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, पण आपल्या विदर्भात नव्हती. तर तेव्हा असं वाटलं की नाही, आपल्या विदर्भात पण एखादी फॅक्टरी हवी याची, जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होईल, इथल्या हॉस्पिटल्सला आपण एक कॉम्पिटेटिव्ह रेट देऊ शकू, आणि तिथे कुठे ना कुठे डायलिसिसच्या पेशंटला याचा फायदाच होईल. तर त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हा विचार केला, कोरोना काळातच मग आम्ही नागपूर MIDC ला जी बुटीबुरी आहे तिथे छोटीशी जमीन घेतली आणि हळूहळू फॅक्टरीचं काम चालू होतं.
1: बरं,
0: मग आता मागच्या 6-7 महिन्यापूर्वीच फुल फ्लेशली फॅक्टरी सुरू झाली.
1: पण जमीन बघणं, नंतर बाकीचे इन्स्ट्रुमेंट आणणं, म्हणजे आव्हान होतं. हे
0: आव्हान होतं, ते सगळं माझ्या मिस्टरांनी सांभाळलं, क्षय घेत नाही मी ते सगळंच्या सगळं माझ्या हसबंडनी केलेलं आहे.
1: आणि मग सर सुद्धा याच फील्ड मधले का?
0: सर या फील्ड मधले नव्हते, सर म्हणजे फॅब्रिक फॅक्टरीला होते.
1: बरं,
0: पण मी जेव्हा जॉब सोडला 2008 मध्ये, तर त्यांना नका सोडू म्हटलं, कारण की दोघही जण जर जॉब सोडलं तर जर नाही चाललं तर एखाद्याची तर सॅलरी हवी.
1: बरोबर.
0: मग 2008 मध्ये मी वर्षभर फर्म चालवलं, थोडं थोडं जेव्हा असं वाटलं की नाही आता माझी सॅलरी निघत आहे, तेव्हा त्यांना म्हटलं की नाही आता तुम्ही जॉब सोडा, कारण की मला आता गरज आहे मदतीची, मी एकटी नाही करू शकणार.
1: आणि बऱ्यापैकी तुम्ही स्टेबल झाल्या होत्या.
0: स्टेबल झाले,
1: तुम्हाला बऱ्यापैकी ते मार्केटिंग जमायला लागलं होतं, लोकांची ओळख आधीपासून तुमची होती,
0: ती खूप मोठा माझ्यासाठी फायदा झाला.
1: तर अशा रीतीने हा व्यवसाय बऱ्यापैकी तुमचा पुढे चालला. तर या व्यवसायाविषयी पुढेही जाणून घेऊया, पण आपण आता इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया ना. तर कुठलं गीत ऐकायला तुम्हाला आवडेल?
0: मला बडे दिलवाला या पिक्चर मधलं लता दीदींचं कहीं ना जा आज कहीं मत जा.
1: बिल्कुल, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: ते मी विचार करते की ते सगळ्यात पहिले नागपूरला यावा. पण ऑफकोर्स प्रयत्न करते की माझ्याकडे आलं म्हणजे फायदाच होईल, मलाही होईल, पेशंटलाही होईल आणि डॉक्टरांनाही ती गोष्ट एका ठिकाणी मिळेल.
1: बरोबर, हा एक चांगला उद्देश तुमचा होता. आता तुम्ही स्वतः कंपनीची मालकीण आहात, मार्केटिंग विभाग तुम्ही सांभाळता, अजूनही तुम्ही टूरला जाता, तर कसं शक्य होत आहे हे? आता
0: मानते माझ्यामधनं काढूच नाही शकणार. मार्केटिंग जे आहे ते मला, मार्केटिंग म्हणजे मार्केटमधनं प्रेझेंट राहणं, मार्केटमध्ये तुम्ही प्रेझेंट आहे आणि मला ते म्हणजे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला काम करायला आवडेल आहे. कारण की तुम्ही जोपर्यंत जात नाही, तर आज जर माझ्याकडे काही नवीन गोष्ट आलेली आहे जी किडनीच्या पेशंटसाठी किंवा हॉस्पिटलसाठी उपयुक्त आहे, तर ते जोपर्यंत मी जात नाही आणि त्यांना सांगेल नाही, त्यांना कळणार नाही. म्हणजे दर महिन्याला एक विजिट मला करायची इच्छा राहते. दर महिन्याला मी चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, अकोला, म्हणजे विदर्भ तर जातेच जाते.
1: बरं,
0: पण बाहेरही माझी इच्छा असते की नाही सगळ्यांसोबत जाऊन भेटावं, तिथल्या डॉक्टर्सचे अनुभव, त्यांना काही गोष्टी लागत आहे का जे इझिली अवेलेबल नाही होत आहे, तर तू हे अवेलेबल कर म्हणजे आम्हाला फायदा होईल. कारण की प्रत्येक गोष्ट डॉक्टर त्यांच्याकडे अवेलेबल करून नाही ठेवू शकत.
1: बरोबर,
0: त्यांना भरोसा आहे की नाही मला केव्हाही लागली अर्ध्या रात्री ही गोष्ट इथे अवेलेबल राहील आहे.
1: बरोबर,
0: तर तोच बस
1: विश्वास तुम्ही संपादन केलेला आहे आणि या फील्डमध्ये विश्वास असतो, महत्वाचा असतो, हे खूप जरुरी आहे. आता तुम्ही म्हणालात की जसं तुम्ही विदर्भ फिरलेले आहात, एमपीमध्ये सुद्धा गेलेले आहात, पूर्वी गेलेले आहात, अजूनही जात आहात, तर तो पूर्वीच्या काळात जेव्हा तुम्ही जात होत्यात आणि आता, तर कसं लोकांच्या प्रतिक्रिया दिसतात?
0: आज मला वाटतं टोटल 26 वर्ष झाले मी या फील्डमध्ये सेवा देते आहे.
1: बरं,
0: तेव्हा ऍज ए एमआर जात होती मी, मला वेटिंग करावं लागत होतं.
1: बरं,
0: आता ऍज ए डीलर किंवा एक एंटरप्रिनर म्हणून जाते मी, तर मला वेट नाही करावं लागत. डॉक्टर मी गेल्यावर मला लगेच बोलवतात, लगेच भेटतात. तो एक म्हणजे डिफरन्स
1: वाटतो. व्यवसायाचं हे वेगळं फील्ड झालं आणि या फील्डमध्ये स्त्रिया महिला फारशा येत नाही, पण आज तुम्ही या फील्डमध्ये आलात, तुम्ही ते करून दाखवलं.
0: मॅम मला असं वाटतं की तुम्ही हे करू शकता, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश म्हणजे दररोज सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांची एक बेरीज आहे, त्यालाच आपण यश म्हणू. आपल्याला यश ओव्हरनाईट मध्ये नसते मिळत, तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो, तुम्हाला एक बिझनेसमध्ये स्थिरता द्यावं लागतं, तुम्हाला एक विजन असावं लागतं, ते सगळं तुमच्याकडे हवं. रेग्युलर स्टॉल्स विजिट, कुठे प्रोग्राम्स होतात फार्माचे, मोठे मोठे मशिनरीजचे दिल्लीला, मुंबईला, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही तेच बघतो. तर ती ही गोष्ट हा खरंच फायद्याची आहे का, या गोष्टीने पेशंट्सला किंवा हॉस्पिटलला फायदा होईल, तर तसा अपडेट राहणं खूप जरुरी राहील. तुम्ही एकदाचा व्यवसाय टाकून फक्त खुर्ची टाकून जर बसाल तर त्याच्याने व्यवसाय चालणार
1: नाही.
0: अपडेट राहावं.
1: आपण म्हणतो ना की स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. हेच उदाहरण आहे तुमच्यासारख्याच मैत्रिणींशी जेव्हा बोलणं होतं, त्यांचं कामाचं स्वरूप जेव्हा कळतं, तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो अशा मैत्रिणींचा, अशा त्यांच्या कार्याच्या प्रवासाचा. आणि घर संसार सांभाळून तुम्ही ही जबाबदारी पेलत आहात. आज आपल्याकडे येणारे भरपूर असतात, आपलंही एक वेगळं लाईफ असतं, पण ते सांभाळून इतकं डेडिकेशननी हे काम करणं खरंच कौतुकास्पद आहे. आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न आपल्याला आहे, तुम्ही या व्यवसायातून अनेकांना रोजगार देत आहात, ही पण खूप जमेची बाजू आहे, तर कसं वाटतं तुम्हाला?
0: माझ्याकडे जितकेही स्टाफ आहे ते माझ्या फॅमिली सारखेच आहे. आजूबाजू माझ्याकडे 35 ते 40 स्टाफ असेल, फॅक्टरी प्लस ऑफिस प्लस कंपनी सगळं मिळून. पण त्यातले खूप सारे तर असे आहेत की जेव्हा फर्स्ट डे पहिल्या दिवशीपासून आहे माझं ऑफिस, जेव्हा चालू झालं तेव्हापासून, आणि ते खूप कोऑपरेटिव्ह आहे. मी ऑफिसला असेल नसेल ते इतकं केअरफुली ऑफिस बघतात, माझ्यासाठी ते एम्प्लॉय नाही,
1: घरासारखं वातावरण तुम्ही दिलं असेल.
0: एक्झॅक्टली,
1: माझ्यासाठी छान बॉन्ड तयार झाला,
0: बॉन्ड तयार झालेला आहे.
1: इतक्या वर्षाचा तुमचा हा अनुभव आहे आणि त्या व्यवसायाच्या प्रवासात अनेक कटुगोड अनुभव देखील तुम्हाला आले असतील, तर या प्रवासातला एखादा संस्मरणीय अनुभव असा सांगता येईल का?
0: अनुभव तसे मॅम खूप सारे आहेत, पण एखादा अनुभव असतो जो आपल्या कायम स्मरणात असतो. अशातलाच एक अनुभव छोटासा शेअर करते. माझ्याकडे मॅम एक CRRT मशीन आहे, कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी मशीन म्हणतात त्याला. म्हणजे जेव्हा अॅक्युट मध्ये पेशंट असतो, किडनी फेल व्हायला सुरुवात होतो किंवा काही शॉक मध्ये असतो, तेव्हा ती मशीन काम करतं आणि त्या मशीनमुळे त्यांची किडनी जी फेल व्हायला सुरुवात झालेली असते

0: ती पुन्हा वापस येण्याचे चान्सेस असतात.
1: बरं,
0: म्हणजे ती मशीन थोडी महाग होती आणि आपल्या नागपूरला कोणत्याही हॉस्पिटलला नव्हती, पण मला इच्छा झाली की आपल्या नागपूरमध्ये ती मशीन यावी. पण हॉस्पिटल्स कोणी तेव्हा इंटरेस्टेड नव्हते, कारण की त्यांच्याकडे महिन्यातून असा एखाद दोनच पेशंट निघत होते ज्याला ही मशीन लागू शकत होती.
1: मशीन महागाई असू शकते,
0: महागाई असत होत्या. मग मी विचार केला की आपण एक मशीन घेऊ आहे आणि हॉस्पिटलला म्हणू आहे की जेव्हा पेशंटला इमर्जन्सी राहील मी ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. पण मला नव्हतं माहित की हे खूप चांगलं मॉडेल म्हणजे मोठ्या प्रमाणात तयार होईल म्हणून. तर मी पहिले छोट्या छोट्या हॉस्पिटल्सला 72 तासासाठी ती मशीन ऑन रेंट द्यायला सुरुवात केली. पण हळूहळू काय झालं, पूर्ण जिल्ह्यामध्ये हे झालं की नाही ही मशीन कामाची आहे, आणि जेव्हा ती इझिली मी प्रोव्हाइड करताय तेव्हा त्यांनी घ्यायचा विचारही नाही केला. आता आहे पुष्कळच्या मेन हॉस्पिटलला घेतली ती मशीन, पण मी हे मॉडेल जवळजवळ 5 ते 6 वर्षापूर्वी चालू केलं. तेव्हा नागपूरमध्ये सीआरआरटी मशीन ही पहिली आमच्याच कडनं आली. तेव्हा मी पूर्ण जिल्ह्यात माझ्याकडनं ऑन रेंट जात होती, आताही जाते. पहिले एक मशीन घेतली, मग 2, 3, आता माझ्याकडे टोटल 4 मशीन्स आहे ज्या मी कंटिन्यू रेंटने देते. ती 24 तास मी त्याच्यासाठी रेडी असते. की खूपशा वेळा असं झालं की सकाळी 4 वाजता, रात्री 12 केव्हा पण, आणि या सगळ्याच्यात माझी ऑब्व्हियसली फॅमिली सोबत असते. ऑफकोर्स हे कोणाचा तरी जीव वाचवत आहे हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कोणाची किडनी फेल होण्यापासून वाचवत आहे ते एक समाधान असतं.
1: आणि थोडस एक जिज्ञासा आहे म्हणून, जेव्हा तुम्ही ही मशीन घेण्याचा विचार केला, फॉरेन कंपनीची ती असावी, मग त्यांच्यासोबत डील करणं, त्यांच्याशी बोलणं, हे सगळं तुम्ही सगळं एकट्याने सांभाळलं?
0: नाही, माझ्या म्हणजे यात कंपनीचे जे मॅनेजर्स होते त्यांनी मला खूप याच्यात मदत केली. म्हणजे एक धीर दिला की नाही मॅम तुम्ही ही मशीन घ्या, ही मशीन फ्युचर आहे, हे भविष्य आहे. पण त्याच्यानंतर हळूहळू ते मॉडेल इतकं फेमस झालं की मला म्हणजे जे फॉरेनचे लोक होते त्यांनी दिल्लीला बोलवलं आम्हाला. एका मीटिंगच्या दरम्यान जेव्हा दिल्लीला गेलो तर त्यांनी खास आमच्यासाठी एक 5 मिनिटं 10 मिनिटांची वेगळी मुलाखत ठेवली की आम्हाला जाणून घ्यायचं आहे की इंडियातलं हे फर्स्ट मॉडेल आहे जे तुम्ही असं मशीन, इतकी मोठी मशीन, त्याचं सगळं कन्झ्युमेबल एका हॉस्पिटलला नेऊन पोहोचवत आहे, त्याचं टेक्निशियनचं ट्रेनिंग कसं केलं, तुम्ही कसं काय ट्रेनिंग म्हणजे टेक्निशियन प्रोव्हाइड करताय. तर त्यांना खूप उत्सुकता होती. तर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी त्यांचा एक मध्ये कन्व्हर्टर दिला, तो आम्हाला प्रश्न विचारत होता, मग आम्ही त्याचे आन्सर करत होतो. तर त्याला खूप कुतूहल वाटलं की असं कसं होऊ शकते की इतकी मोठी मशीन हे फिरवत आहे. जे त्यांनी कधीच कल्पनाही नव्हती केली की असं काही होऊ शकते ही मशीन घेऊन कोणी फिरू शकतं. मग त्याच्यानंतर त्यांनी हे मॉडेल त्यांना इतकं आवडलं की आजच्या डेटमध्ये तर मग सेम मॉडेल त्यांनी आता दिल्लीला चालू केलं, बेंगलोरला चालू केलं, मुंबईला चालू केलं, पुण्याला चालू केलं. मला गर्व होईल की पूर्ण इंडियात असं फर्स्ट मॉडेल चालू करणार आम्हीच राहू आहे की आम्ही असं मॉडेल चालू केलं.
1: सुरुवात तर तुमची अगदी कमी भांडवलापासून झाली.
0: हो,
1: प्रॉफिटही बऱ्यापैकी असेल. पण आज बघता या व्यवसायाची उलाढाल किती रकमेपर्यंत गेलेली आहे, काय सांगाल?
0: हो, छोट्यापासून चालू केलं मी. म्हणजे होऊ शकतं की माझं फर्स्ट जे वर्षाचं टर्न ओव्हर होतं ते हार्डली 1-2-3 लाखाचं असेल. पण ऑफकोर्स आता ते कोट्यावधीत गेलेलं आहे आणि मला सांगताना खूप आनंद होईल. म्हणजे बऱ्यापैकी मी व्यवसाय एस्टॅब्लिश केलेला आहे.
1: श्रेय पूर्ण तुम्हाला जातं आणि तुमच्या घरातील व्यक्तींना जातं.
0: एक्झॅक्टली.
1: अपर्णाताई, अनेक आठवणी, अनेक असे अनुभव असतील जे तुम्हाला आजही आठवत असतील आणि त्या अनुभवातून तुम्ही शिकत गेलेले आहात आणि हे शून्यातून तुम्ही आपलं विश्व उभारलेलं आहे, भावी योजना काय आहेत या व्यवसायाच्या दृष्टीने बघितलं तर काय सांगाल?
0: माझं खूप असं प्लॅनिंग नाही, कारण की माझं महत्वाचं प्लॅन म्हणजे माझी फॅक्टरी होतं.
1: बरं,
0: फॅक्टरीचं झालेलं आहे. पण आता म्हणजे माझी खूप वाढवायची इच्छा नाही, कारण की खूप जास्त बर्डन झालेलं आहे. आता ऑफिस, फॅक्टरी आणि फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत. त्याच्यामुळे आता मला ठीक आहे, जे माझं ऑफिस आहे तिथे आणखी काही अपडेट्स करणं, नवीन नवीन गोष्टी इन्व्हॉल्व्ह करणं, वाढवून घेणं, बस तेवढंच एक माझं मोटिव्ह आहे.
1: आता जाता जाता आमच्या मैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश म्हणजे मॅम मी आता खूप मोठी नाही संदेश द्यायला, पण एकच आहे की कोणताही व्यवसाय तुम्ही करत आहे तर त्यात स्थिरता असू द्या, तुमचा एक मोटिव्ह असू द्या, तुमचा एक दृष्टिकोन असू द्या त्याच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही फॅमिली सपोर्ट 100% असू

0: द्या. विदाऊट फॅमिली सपोर्ट तुम्ही काहीच नाही करू शकत. फॅमिली सपोर्ट जरुरी आहे. तुमच्या मुलांना एक चांगलं वळण लावणं, व्यवस्थित राहणं, ते सगळं आपल्या फॅमिलीतूनच शिकवलं जातं आणि ते तेव्हाच होईल जेव्हा घरी आपल्या कोणी मोठे माणसं आहे.
1: बरोबर.
0: आणि दुसरं, तुम्ही जो पण व्यवसाय करताय त्याला वेळ द्या, त्याच्यात नवीन नवीन अपडेट्स करा आणि वेळ द्या त्याला. ते महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की नाही आता 8-10 दिवस झाले काहीच नाही अपडेट प्रगती आहे तर हे सोडायचं का, दुसरं पकडायचं का. नाही, तुम्ही जो व्यवसाय करत आहे त्याला पूर्ण वेळ द्या, त्याचा एक छान दृष्टिकोन ठेवा, स्थिरता ठेवा त्यात, हे महत्वाचं आहे.
1: खूप छान. आणि अगदी हा मेसेज म्हणजे तुमच्या अनुभवाचेच बोल होते ना. तुम्ही त्यातून गेलेल्या आणि तुम्हाला मग ते काम किती सोपं झालं हेच तुम्ही सांगितलेलं आहे. खूप छान. आणि अपर्णाताई, पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, व्यवसाय हा केवळ नफा कमवण्याचा मार्ग नसतो तर तो विश्वास, सेवा आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचा असतो. आणि अपर्णाताईंनी आपल्या या प्रेरणादायी अनुभवांनी अनेक महिलांना उद्योजकतेची नवी दिशा दिलेली आहे. एखाद्या उद्योगाचा जर आपण विचार करत असाल तर नक्कीच अपर्णाताईंनी दिलेला हा मेसेज त्याचा विचार कराल. तर अपर्णा चौधरी, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार.
1: जाता जाता कुठलं गीत ऐकायला आवडेल ते सांगा.
0: जाता जाता मला पुन्हा लता दीदींचंच मासूम मधलं तुसे नाराज नाही जिंदगी हैरा हूं मैं ते गाणं ऐकायला खूप आवडेल. माझ्या जवळचं गाणं आहे हे आणि मला असं वाटतं की खरंच हे गाण्यातले जे बोल आहे ते माझ्यासाठी आहे, कारण की मी स्वतः हैराण आहे की
1: कसं मी एवढं यश मिळवलं. अर्थात तुमच्या जिद्दीमुळेच हे यश मिळालेलं आहे. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत उद्योजिका अपर्णा चौधरी यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता वळूया आपल्या सृजनाकडे, अर्थात आपल्या साहित्यविश्व या मालिकेकडे. लेख असो, कथा कादंबरी असो, बरेचदा काल्पनिक असतं तर कधी समाजात घडणाऱ्या घटनांचं चित्रण असतं. लेखकाच्या मनातल्या भावनांना स्पर्श करून शब्द कागदावर उतरतात आणि वाचकाच्याही मनाला स्पर्श करून जातात. अशाच काही कथा आपण या मालिकेमध्ये ऐकत असतो. तेव्हा आज साहित्यविश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे दूरचे डोंगर. चला तर ऐकूया.
1: माझ्या आजच्या कथेचे नाव आहे दूरचे डोंगर. बेटी बचाओ बेटी पढाओच्या सभेहून येताना उशीर झाला आणि ललिताला रोजचाच रस्ता सुधरेना. तकलादू असलेलं मागचं दार, घराबाहेर असलेली न्हाणी संडास आणि घरात कसलीशी धास्ती घेतलेल्या मायबापाची वाट बघत असलेल्या पोरींना आठवत आठवत आक्रिताच्या धास्तीने धावताना रोजचीच पायाखालची वाट संपता संपेना. चार चौघीत उठून दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रागत वाढणाऱ्या पोरींनी ललिताच्या काळजाला घोर लावलेला होता. भुंग्यासारखे गावातली पोरं हिच्या मुलींचे चाहूल घेत घराभोवती घोटाळत त्यांना अजून तरी दाराबाहेरच रोखलं होतं ललितानं. पण आपल्या माघारी कोण कसा घरात घुसेल याची टांगती तलवार अखंड डोक्यावर लटकत होती. हे तर बाहेरचंच संकट होतं, पण घरातही मन धास्तावलेलंच असायचं. चुली वेगळ्या झाल्या तरी एकत्रपणाचा आब राखून असलेल्या कुटुंबात वयानं मानानं पैशानं धाकूटपणा असलेल्या ललिताला काका मामाच्या नात्याचा हवाला देत अंगणात पाऊल टाकत तिच्या लेकींना न्याहाळणाऱ्या धटिंगणांना रोखता येत नव्हता. आणि रोखणार तरी कोणाला? मामाची पोरगी म्हणजे आपलीच मालमत्ता समजणाऱ्या नंदेच्या मुलाला की उजागरीनं जावेच्या घरात ठिय्या देत सतत हिच्या पोरींना न्याहाळणाऱ्या जावेच्या पाहुण्याला? सारच त्रांगड. कुठे बोलता येत नव्हतं की सांगता येत नव्हतं. मागे एकदा मोठ्या लेकीच्या जवळजवळ करणाऱ्या नंदेच्या मुलाबद्दल तिनं सासूजवळ नाराजी व्यक्त केली आणि घरात जो काय हल्लकल्लोळ उडाला त्याला तोंड देता देता तिला आणि तिच्या मुलींना सुद्धा नाकी नऊ आले. तुले काय वाटलं? तुह्या पोरी अप्सरा आहेत? माझ्या नातवाले बोलला होते तर. आव, शहरात राहते तो म्हणून जरासा मोकळेपणानं वागते पोरी संघ. जरा गोऱ्या पण आहेत तुह्या पोरी तर तू येत आहात आभाळालीस टिकली. माझ्या लेकीले नातवाले काही कमी नाही त्याच्या पोरी. उलट मांगितली कंदी त्यानं तर तुझ्या डोक्यावरचा भार उतरन. कोरडवाहू चार एकरात तीन तीन पोरी कशा पोषशीन? संतापाच्या भरात सासू वर्मी घाव घालत होती. तसं नाही हो, पण सध्या शिक्षणाचं वय आहे दोघांचंही. त्या त्या वयात त्या त्या गोष्टीच करायला हव्यात म्हणून म्हटलं. सासूच्या आग पाकडीपुढे ललिताचा युक्तिवाद दुबळा ठरला. मोठी चालली शिक्षणाच्या गोष्टी सांगणारी. तू झाली नव 15वी पास. कितीक उजेड पडला तुहा, कितीक सावरलं तुनं माह्या पोराचं घर. आखरीले खुरपच हाती धराले लागलं ना? सासूचे बोल कानात उकळत शिस उतत होते. सासूने तिच्याशी बोलणं टाकलंच, शिवाय तिच्या बोलण्याचा विप

प्रयास करत नातलगांनी तिच्या मुलींनाही वेगळं टाकलं. जिथे सासूनेच समजून घेतलं नाही तिथे जाऊ तर एक बोट दूरचीच होती. आधीच्या अनुभवाने शहाणी झालेल्या ललितानी जावेच्या भाच्याला परस्पर दिलेली समज जावेला चांगलीच झोंबली. तिचं वागताडं ऐकून कधी नव्हे तो दिनकरही ललितावरच कावला होता. चूप राहत जाणं कशाले घर फोडाले निघाली. अवाक झालेल्या ललिताला समजेच ना तिचं काय चुकलं ते. अशा कशा या बायका, रागलो बसले तरी काय चूक काय बरोबर याच भान नाही त्यांना. नात्या गोत्या पलीकडे मुलगी म्हणून तिची सुरक्षा तिची अब्रू हे जपणं महत्वाचं आहे हेही त्यांना समजत नाही. यातून मार्ग कसा काढायचा. इथे तर मुलींचा बापही नात्या गोत्यांना सांभाळतोय. आता त्यांचंही चुकत नाही म्हणा, परिस्थितीच वाईट आहे आपली. विचार कर करून ललिता थकून जायची. या अशा घरातल्या चकमकींनी घरात फूट पडत गेली आणि त्याचं खापरही ललितावरच फुटलं. माहेरी सुद्धा हातावर पोट असलेल्या ललिताने केवळ जिद्दीने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. तिच्या याच गुणांचं कौतुक वाटून दिनकरनं तिला होकार दिला. एकत्र कुटुंब शेतीवाडी आणि एकूणच बरी परिस्थिती पाहून मायबापांनी तिला उजवली आणि स्वतःच्या पायावर उभं होण्याचं डोळ्यातलं स्वप्न खोल खोल गाडून ललितानं दिनकरच्या दारातलं माप ओलांडलं. सासरी समरस होण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचं शुद्ध स्वच्छ बोलणं वागण्यातली शहराऊ झाक घरात सासूला आणि जावेला चांगलीच खटकत होती. त्यातून माहेरून फारसा ऐवज आणला नाही म्हणून सासूचा रोष दुणावलेला होता. त्यात भर पडली ती तीनही मुली झाल्यावर. तिच्या पोटी वंशाचा दिवा उजळला नाही म्हणून नाराज सासूनं पक्षपात सुरू केला. आधीच वागण्या बोलण्याने वेगळी पडलेल्या ललिताला सासूनं वेगळी चूल मांडायला लावली. वाट्याला आलेली 4 एकर कोरडवाहू जमीन दिनकरनं मुकाट्याने स्वीकारली. तेवढीच जमीन आणि जवळच्या MIDC मिळालेली अस्थिर नोकरी याच्या आधाराने तुट्या पुंज्या कमाईत तारेवरची कसरत करत दिनकर ललिताचा संसार चालला होता. ललिताचा हाच संघर्ष तिच्या जिद्दीला धार चढवत होता. तीनही मुलींना शिकवायचंच या ध्येयाने ती पछाडलेली होती. पण या सर्वात तिच्या मुलींचं वाढतं वय नेटस रूप शहराऊ कळा आडवं येत होत. गावातल्या इतर मुलींमध्ये उठून दिसणाऱ्या ललिताच्या पोरींना टवाळ नजरा विंधत राहायच्या. त्याला विरोध करण्याची त्यांची ताकद अपुरी पडत होती. मात्र कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ ठरायची भीती मनात ठाण मांडून बसलेली होती. वाढत्या वयाच्या मुलींना घटकावर एकटं कुणाच्या भरोशावर सोडायचं हाच प्रश्न दिवस उजाडला की तिच्या समोर दत्त म्हणून उभा असायचा. तसंही गावच्या लोकांनी आता या ना त्या कारणाने शहराची वाटच धरलेली होती. गावातली वर्दळ कमीच झालेली. एखाद दुसऱ्या घराचा अपवाद सोडला तर भर दिवसासुद्धा गावात सुन्नाट शांततेचं नांदायची. रोज शेतात कामाला जाताना मुलींना आपल्या सोबत घेत सतत नजरेसमोर ठेवायची कसरत करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. यावर उपाय एकच होता, मुलींना या वातावरणातून दूर नेणं. पण कसं, ललिता मनाशीच विचारायची. नाही म्हणायला ललिताने शहरातल्या बहिणीकडे खडा टाकून बघितला होता मुलींना ठेवण्यासाठी. त्या प्रयत्नाला यशही मिळालं. तिच्या भल्याबुराची चाड असलेल्या भरल्या घराचा शेजार मुलींचं शहरातलं वास्तव्य सहज सुरक्षित करणारा ठरणार होता. पण त्यासाठी लागणारा जादा खर्च उचलायची दिनकरची तयारी नव्हती आणि सासूरवाशीण बहिणीवर ललिताला आर्थिक भार टाकायचा नव्हता. ते तरी काय करतील, 6 महिन्यांपासून MIDC काम बंद पडलेलंय. भरीसभर खरीपाचा हंगाम कमी पावसानं आणि रब्बीचा हंगाम गारपिटीनं नासलेला. हातात फारसं काही उरतच नाही इतक्यात. ललिता आपल्याच मनाला समजवायची आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा उसळायची. ते काही नाही, अजून कष्ट करू, कमाईचे आणखी मार्ग शोधू, पोटाला चिमटा घेऊ, पण मुली शहरातच ठेवू शिकायला. जिथं खेड्यातल्या घरांसारखे सर्वांसाठी उघडे दारं नसतील आणि त्यातून नात्याच्या हक्कानं घरात घुसणारे धटिंगणही नसतील आणि गावातली ही भेडसावणारी शांतताही

आसपास नसेल. घराबाहेर गर्दीत आणि बंद दाराआड घरात सुखाच्या राहतील माझ्या लेकी. बस आता मुली शहरातच ठेवायच्या, तिथेच त्या सुखरूप आनंदाने राहतील. ललिताने मनाशी खुणगाठ बांधली. बेटी बचाओ बेटी पढाओच्या खेड्यातल्या सभेतून उशिरा घरी परत जाताना सायलीच्या मनावर हजारो मनांचं ओझ होतं. जेम तेम एक तासाचा रस्ता संपता संपत नव्हता. शहरी जीवनशैलीच्या गरजा भागवताना अर्थार्जनासाठी तिचं आणि नवऱ्याचं उशिरापर्यंत घराबाहेर राबणं, दुसऱ्यांच्या सुख दुःखाशी देणं घेणं नसलेली, मूकबधिर होऊन रस्त्यावरून वाहत असलेली संवेदनाशून्य गर्दी, पाषाण हृदयाच्या टोलेजंग इमारती, निर्मनुष्य जिने, बंद दारांचे मजले पार करणाऱ्या एकाकी लिफ्ट, अत्याधुनिक फ्लॅट मधला बंद दारा आडचा भीतीदायक एकटेपणा आणि या साऱ्या चक्रव्यूहात अडकलेल्या उमलत्या फुलांसारख्या तिच्या मुलींच्या विचाराने सायलीच्या काळजाचा ठोका चुकलेला होता. वखवखलेली गिधाडं गर्दीचा भाग बनलेली आणि त्यांच्यापासून लपणार तरी कुठे. शाळा कॉलेज रस्ते सर्वत्र, अगदी बिल्डिंगच्या आवारातही रखवालदारासोबत अनेक बुभुक्षित नजरा मुलींच्या मागावरच असायच्या. पण तक्रार करायची कोणाजवळ? आपण बरं की आपलं काम बरं असा होरा असलेल्या माणसांच्या गर्दीत मदतीला येणार कोण? वेगाने धावणाऱ्या या शहरात कुणीच कुणाचं नव्हतं. मागे एकदा सोसायटीच्या फाटकाशी थोरलीच्या अवतीभोवती वेगाने बाईक फिरवणाऱ्या छछोर मुलाला सोसायटीतले एकानेही हटकले नव्हते. अनायसेस तिथे पोहोचलेली सायली मात्र एखाद्या वाघिणीसारखी मुलीच्या मदतीला धावली. स्तब्ध गर्दीतला एकही हात तिच्या मदतीला समोर आलेला नव्हता. भर गर्दीत अंगाला नको तिथे होणारे स्पर्श, सहेतुक इशारे मुलींच्या मनातील भीती वाढवत होते. सायलीला करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावर घरात फारसं गुंतता येत नव्हतं. आजपर्यंत ठराविक साचेबद्ध दिनचर्येत जगताना सारं कसं आलबेल होतं, पण मुलींच्या अंगावर तारुण्याच्या खुणा विलसायला लागल्या आणि सायली समोर जगाचा भेसूर चेहरा उजागर झाला. वर्तमानपत्रातल्या टीव्हीवरच्या बलात्काराच्या बातम्या, उडत उडत कानी पडणाऱ्या आसपासच्या छेडखानीच्या बातम्या आताशा ऐकवत नव्हत्या. आधी खूप दूर वाटणारं कटू वास्तव आता दाराशी उभं असल्यागत भासत होतं. आभाळच फाटलं होतं, ठिगळ लावायचं तरी कुठे आणि किती. दिवसाच्या शेवटच्या प्रहरी मुलींना कुशीत घेत सुरळीत पार पडलेला दिवस तिला दिलासा दे इतकंच. मात्र उद्याची चिंता मनाच्या कोपऱ्यात उभीच असायची. त्यांना वाचवायचं तरी किती, ही परिस्थिती टाळायची तरी कशी. मुलींना घरात डांबून तर ठेवता येणारच नव्हतं ना. ऑटोवाल्या काकांची अंगावर रेंगाळणारी नजर बघून कावरीबावरी झालेली थोरली सायलीच्या नजरेतून सुटली नाही. गेट जवळ उभा असलेला, मुलींना बघून रंगेल गाणं गुणगुणणारा वॉचमन, संध्याकाळी ट्युशनहून परतताना जागोजागी उभे असलेले रोड रोमियो, लिफ्टमधल्या गर्दीचा फायदा घेत जवळ सरकत कोपराने नको तिथे ढोसणारे वरच्या फ्लोअरवरचे अंकल, कुण्णा कुण्णाचा भरोसा उरलेला नव्हता. बरं, प्रतिकार करायचीही हिंमत नव्हती, त्यामुळे त्रास वाढण्याचीच भीती मनात ठाण मांडून बसलेली. बाहेरून घरी आल्यावरही मुलींना घरात एकटेपणाचा सामना करावा लागतो याची सायलीला कमालीची खंत वाटत होती. दारं बंद करून खिडकीत आईबाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मुलींसाठी सायलीचं काळीज तीळ तीळ तुटायचं. या सर्वांवर कुठला उपाय मात्र सापडत नव्हता. या मनाने आपण किती सुखात आणि सुरक्षित वातावरणात वाढलो त्यावेळे पटायचं नाही, पण नात्यातल्याच काय, शेजार पाजारच्या काकू मावशींचं सुद्धा किती लक्ष असायचं सर्वांवर, ते छान होतं. गावाहून बोलवून घ्यायचं का आईला नाही तर सासूबाईंना? होतील का त्या राजी? त्यांचंही स्वतःचं विश्व आहे, त्यात त्या रमलेल्या आहेत. अशा सहजासहजी कशा ते सोडून इथे परक्या वातावरणाला आपलं मानतील त्या? आपण आपल्या करिअरसाठी, स्वतःच्या समाधानासाठी मुलींचं बालपण तर चिरडून तर टाकत नाही ना. सायली विचार करून थकून जायची. हल्ली सायलीला राहून राहून लहान गावातल्या तिच्या घराची आठवण यायची. तिथले एकमेकांना धरून असलेले शेजारी, आपुलकीनी वागणाऱ्या नातलगांची

0: वादळ, त्यातून वाटणारा आधार सारसारा आठवून सायलीच्या मनात खूप उलथापालथ सुरू झाली. सहन न होऊन सायलीने कधी नव्हे तो मुलीला छेडणाऱ्या एका टोळ भैरवाला जाब विचारला. आणि एक दिवस अचानक ती आणि नवरा घरी नसताना मुलींना एकटच घरात बघून दारावर कुणा गिधाड्यानं दिलेल्या थापा मुलींच्या मनात दहशत निर्माण करून गेल्या. दाराला दार लागून असलेला शेजार अलिप्त होता. सोसायटीचा वॉचमन कुंपण शेत खातं ही उक्ती सार्थ ठरवत होता. या अनितिमान आक्राळ विक्राळ समाज ग्रासणाऱ्या राक्षसाशी दोन हात करायचे तरी कसे, या विचाराने हदवल झालेली सायली आणि तिचा नवरा मुलींना पोटाशी घेऊन बसलेले. आपलं नेमकं काय चुकलं हा प्रश्न स्वतःलाच सायली विचारत होती. केलेल्या धाडसाबद्दल पस्तावत होती. भेदरून गेलेल्या आईबापांच्या कुशीत दडलेला अश्राप मुलींच्या मनात भीती ठाण मांडून बसलेली. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला होता. आणि एक वेगळाच निर्णय सायलीने घेतला. थोडं वेगळं वाटतंय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जातोय आपण, पण हे असं भीतीच्या छायेत मन मारत जगण्यापेक्षा आपल्या गावी आपल्या माणसांमध्ये जाऊया. परत निदान मुली मोठ्या होईपर्यंत तरी आपल्या माणसात निर्धास्त वाढू देत, तिकडेच ट्रान्सफर करून घेऊया. आपलं करिअर काय तिकडेही घडेलच. काही कमी जास्त झाले तरी मुली मात्र मोकळेपणाने जगतील. ते काही नाही, आपण मुलींना आपल्या लोकांमध्ये आपल्या गावाकडेच घेऊन जाऊ. थोडंफार काही कमी जास्त असलं तरी नातलगांच्या गोतावळ्यात उघड्या दारांच्या घरात मोकळ्या अंगणात सुखात राहतील माझ्या मुली, सायलीने मनाशी खुणगाट बांधली.
1: मैत्रिणींनो, आताच आपण साहित्य विश्व या मालिकेमध्ये अपर्णा आठले यांची कथा ऐकली. कथेचं शीर्षक होतं दूरचे डोंगर. मैत्रिणींनो, अवघ्या दोन दिवसांवरच भारताचा स्वातंत्र्य दिन आला आहे आणि आपण तो साजरा करणार आहे, तेव्हा त्यानिमित्त हे देशभक्तीपर गीत आता आपण ऐकूया.

मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरसपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. यानंतर ठीक एक वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 1:05 गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1 हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. संसद ने खान और खनिज विकास एवं विनियमन संशोधन

राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं कामकाज संस्थगित. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड. अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं. वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. यावेळी सभागृहात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विविध पक्षांचे प्रमुख नेते तसंच सदस्य उपस्थित होते. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरू झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलीस बळाचा वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं ही विरोधी पक्ष सदस्यांची मागणी यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे आले. सभागृहानं 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक, विनियोग विधेयक, न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक, बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 आणि खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक यांचा समावेश आहे. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी सकाळी 11 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय

0: केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 चर्चा आणि मंजुरीसाठी मांडलं. भारताच्या खाण क्षेत्राला अधिक कार्यक्षम आणि गुंतवणूकपूरक बनवणं आणि देशाच्या महत्वाच्या खनिजांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे क्षेत्र सक्षम करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. दरम्यान संसदेच्या मकरद्वाराजवळ आज आंदोलन करत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीचे सदस्य समोरासमोर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशभरातली विद्यार्थी आंदोलनांवर चर्चा करण्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी पळ काढत असल्याचा आरोप करत रालोआच्या खासदारांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. सरकारला चर्चा करायची असताना संसदेत विरोधकांनी चर्चेपासून पळ काढल्याचं संसदीय कार्यमंत्री रिजिजू यावेळी म्हणाले.
1: सरकार डिस्कशन चाहते हैं पार्लियामेंट में और ओपोजिशन भाग रहे हैं. ये कल्पना करना मुश्किल है क्योंकि पार्लियामेंट की डेमोक्रेसी में ओपोजिशन पार्टी डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार जवाब देते हैं. यहाँ तो सरकार खुद ही कह रहे हैं कि हम डिस्कशन करेंगे, जवाब देंगे, और ओपोजिशन जवाब सुनने चाहते हैं और भाग रहे हैं. ऐसा परिस्थिति आप कल्पना कर सकते हैं? लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: तर दुसरीकडे 20 जुलै रोजी दिल्लीत पेपर फुटीच्या विरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं ही आपली मागणी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी लावून धरली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणा दिल्या. यंदाच्या जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.3% वाढ होऊन ती 4,57,811 वर पोहोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवल्याचं यात म्हटलंय. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर तीन चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलंय. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत नृत्य नाटक लोककला आदिवासी कला बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचं संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर आनंद भाटे मुकुंद मराठे सनई वादक शैलेश भागवत नृत्यांगना शुभदा वराडकर मनीषा साठे संगीतकार अशोक पत्की अभिनेता अरुण नलावडे दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा यात समावेश आहे. जम्मूमध्ये वैष्णोदेवी इथं जाणाऱ्या पश्चिम भारतातल्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी साबरमती जम्मू तवी एक्सप्रेसचा कटरापर्यंतचा विस्तार करायला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली. ही गाडी जम्मू मार्गे धावेल आणि कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वी उधमपूरमध्ये शहीद कॅप्टन तुषार महाजन स्थानकावर थांबा घेईल. या विस्तारित रेल्वेमुळे गुजरात राजस्थान पंजाब आणि पश्चिम भारतातल्या इतर भागातल्या हजारो प्रवाशांना जम्मू तावी इथून कटरापर्यंतच्या पुढच्या प्रवासासाठी वेगळी व्यवस्था करावी लागणार नाही. तसंच त्यांचा प्रवासाचा वेळ आणि अतिरिक्त खर्च कमी होईल असं उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. ही विस्तारित सेवा सुरू होण्याची तारीख याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यावर जाहीर केली जाईल असं यात म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात सुरक्षा दल आणि पोलिसांनी राबवलेल्या मोहिमांमध्ये अनेक कट्टर अधिरेक्यांना अटक केली असून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ स्फोटकं आणि इतर प्रतिबंधित साहित्य जप्त केलंय. खाबाम

लामखाई, सपाम, इरिलबुम, चुराचंदपूर इत्यादी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागानं क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूरमध्ये उपचार घेते. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर

मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी आजारी पडल्या. यापैकी 1 विद्यार्थिनी नागपूरमध्ये उपचार घेते. या घटनेच्या चौकशीनंतर धानोरा पोलिसांनी एकूण 5 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण असून धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या जलमार्गावर अमेरिका आपली पकड कायम ठेवणार असल्याचं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणची लष्करी आणि राजकीय व्यवस्था कमकुवत झाली असून अमेरिकेच्या कारवायांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्याची क्षमता इराणने गमावली असा ट्रम्प यांचा दावा आहे. इराण गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून पूर्वीप्रमाणे प्रादेशिक प्रभाव पाडू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. मात्र इराणने अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीय नागरिकांच्या वाढत्या सहभागाची दखल घेत भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्यासाठी अमेरिकेतली अनेक राज्य 15 ऑगस्ट हा दिवस भारत दिवस म्हणून साजरा करणार आहेत. डेलावेअरचे गव्हर्नर मॅथ्यू मेयर यांनी नुकतीच याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. पुन्हा एकदा संसदेचं कामकाज संस्थगित. खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि मणिपूरमध्ये गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांची धरपकड. अंमली पदार्थ तसंच शस्त्रसाठा जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं कामकाज संस्थगित. राज्यसभेत 39% कामकाज. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महामार्गांवर अपघात प्रसंगी रुग्णवाहिकांना 10 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनिटांची मर्यादा लागू. राष्ट्रपतींच्या हस्ते 2024-25 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं वितरण. आणि जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंश मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभं राहायला सांगितलं. वंदे मातरम गायनानंतर त्यांनी सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन गेल्या महिन्यात 20 तारखेपासून सुरू झालं होतं. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेला बळाचा अवाजवी वापर तसंच राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार अडथळे निर्माण झाले. सभागृहाने 29 जुलै रोजी सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. याशिवाय राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक विनियोग विधेयक न्यायाधिकरण सुधारणा विधेयक केरळ नावबदल विधेयक राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक आणि खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक यांचा समावेश होता. राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. यंदाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात व्यत्यय आल्यामुळे राज्यसभेत केवळ 39% कामकाज झालं असलं तरीही 12 विधेयकं संमत किंवा परत करण्यात आली अशी माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी दिली. सभागृहाचं कामकाज फक्त 37 तास 39 मिनिटं इतकंच झालं. या काळात 285 तारांकित प्रश्न उपस्थित केले गेले तर 380 शून्यप्रहर प्रस्ताव आणि 380 विशेष उल्लेख सादर करण्यात आले. त्यापैकी फक्त 16 प्रश्न 52 शून्य प्रस्ताव आणि 93 विशेष उल्लेखांवर चर्चा होऊ शकली अशी माहिती राधाकृष्णन यांनी कामकाजाचा आढावा घेताना दिली. सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करताना या सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचं आणि भारतीय लोकशाहीच्या परंपरांनुसार आपली संसदीय जबाबदारी पार पाडण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. तत्पूर्वी खाणी आणि खनिज विकास आणि नियमन सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत मंजूर झालं. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आज सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभेत सभापती सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आज मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृह इथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी उपनगरी गाड्यांचं उत्पादन आता वंदे भारत कोच बनवणाऱ्या कारखान्यात घेतलं जाईल अशी माहिती दिली. वर्ष 2030 पर्यंत सर्व उपनगरी गाड्या वातानुकूलित होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाणे बोरिवली ट्विन बोगद्यामुळे 90 मिनिटांचं अंतर 12 मिनिटांमध्येच पार करता येईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गांवर तैनात असलेल्या रुग्णवाहिकांसाठी 10 किलोमीटरच्या परिघात घडलेल्या कोणत्याही अपघाताच्या ठिकाणी 10 मिनिटात पोहोचण्याची मुदत निश्चित केली आहे. या मुदतीचं पालन झालं नाही तर अपघाताच्या प्रत्येक घटनेसाठी 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल असं प्राधिकरणानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. रुग्णवाहिकांनी अपघातग्रस्तांना या कामाचं तिकीट स्वीकारल्याच्या वेळेपासून 1 तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात पोहोचावं. या वेळेचं पालन झालं नाही तर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाईल असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत सुमारे 50,000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांवर सेवा देण्यासाठी सुमारे 3,000 रुग्णवाहिका आणि 1,000 गस्ती वाहनं आणि क्रेन नियुक्त करण्यात आले आहेत. जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक निकषावर 34.30% वाढ होऊन ती 4,57,811 पोहोचल्याचं सियाम या संघटनेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या काळात वाहन उद्योगानं जुलै महिन्यातली आतापर्यंतची सर्वाधिक वाहन विक्री नोंदवल्याचं यात म्हटलं आहे. यंदाच्या जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या याच काळात त्या तुलनेत दुचाकी वाहनांची एकूण विक्री 22.6% तर 3-चाकी वाहनांची विक्री 33.4% वाढली असं यात म्हटलं आहे. ग्राहकांचा सकारात्मक कल राहिला तर आगामी सणासुदीच्या काळात ही गती कायम राहील अशी आशा उद्योग संघटनेनं व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी गौरव वृत्ती आणि पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयांचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. हिंदुस्थानी संगीतातले ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार यांचा त्यात समावेश आहे. त्याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातले गायक कृष्णा बोंघाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना हा पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या निमित्ताने जिल्ह्यांमध्ये तिरंगा यात्रा निघत आहेत. हिंगोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा मोटरसायकल रॅली काढली. सांगली जिल्ह्यात मिरज इथं गणेश तलाव ते लक्ष्मी मार्केट मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. अकोला महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी तिरंगा दुचाकी रॅली काढली. धाराशिव जिल्ह्यात तिरंगा रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. या रॅलीतून नशामुक्त भारत हा संदेश देण्यात आला. धुळे तालुक्यातल्या फागणे इथं भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर भव्य तिरंगा रॅली निघाली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात राशीन इथं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. कर्जत शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ शहरातून राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भैरव मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली एसएन देसाई चौकात झालेल्या सभेनं विसर्जित झाली. प्राप्तिकर विभागाने क्रीडा कोटा अंतर्गत 97 खेळाडूंची नियुक्ती केली आहे. मुंबईत आयकर भवनात आयोजित कार्यक्रमात मुंबईचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते खेळाडूंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. रुजू होण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नव्याने भरती झालेल्या खेळाडूंना त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि लागू असलेल्या सरकारी नियमांची माहिती देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याप्रकरणी धानोरा पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना काल रात्री अटक केली. कुपारलिंगो शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या या आश्रमशाळेत 10 ऑगस्ट रोजी सर्पदंशामुळे

0: हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. 5:20 झाली आहेत. आता वेळ झाली आहे प्रायोजित कार्यक्रमाची.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास
2: हे
3: शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर. पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: खरे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
2: अच्छा.
3: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
2: अच्छा.
3: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
2: हा
3: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
2: अच्छा.
3: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची

विविध भारतीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होता. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण, FM बँड 102.7 मेगा.

0: स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत. हो. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीये, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे

0: लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आपण आमचं प्रसारण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. 5:30 आता यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: नमस्कार मित्रांनो, मला सांगा तुमच्यातले किती जण आता मोबाईल उजव्या हातात धरून हे ऐकताय? बहुतेक जण. पण आता एक मिनिट तुमचा मोबाईल डाव्या हातात घ्या. घ्या ना, काय झालं? सगळं तसंच आहे, मोबाईल तोच, स्क्रीन तीच, तुम्ही तेच, पण हात बदलला की जरा वेगळं वाटतंय ना, काहीतरी ऑकवर्ड. आणि इथेच एका लेफ्टी माणसाची गोष्ट रोजच्या दुनियेत सुरू होते. तर नमस्कार मित्रांनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 13 ऑगस्ट, इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे, डावखुऱ्या लोकांचा दिवस. आणि मला कायम एक प्रश्न पडतो, आपण एखाद्या गोष्टीसाठी हा हात बरोबर आणि हा हात दुसरा असं का? नेमकं असं ठरवलं तरी कोणी? कारण बघा ना, आपण उजव्या हाताने जेवतो, उजव्या हाताने लिहितो, उजव्या हाताने हँडशेक सुद्धा करतो, आणि डाव्या हाताने करणारा कोणी दिसला की लगेच लक्ष जातं, अरे हा तर लेफ्टी आहे. पण त्याच्यासाठी त्यात काही स्पेशल नाही, तो फक्त तोच आहे. मला वाटतं डावखुऱ्या लोकांचं सगळ्यात मजेशीर काय असेल माहितीये? शाळेत वही लिहिताना आपण लिहित जातो आणि आपला हात स्वच्छ पानावरून पुढे जातो, पण लेफ्टी मित्र तो लिहिता लिहिता आपल्या स्वतःच्या अक्षरांवरून हात फिरवत पुढे जातो, आणि शेवटी वहीत अक्षरांपेक्षा हातावर शाईत जास्त असते. सर हात काळा झाला, आणि सर म्हणतात अरे नीट लिही. अरे सर नीटच लिहितोय, फक्त हात थोडा वेगळ्या बाजूने जातोय. आणखी एक मित्रांनो, कात्री. आपल्यासाठी कागद घे, कात्री लाव आणि कट कर, झालं. पण लेफ्टी तीच कात्री घेतली की कधी कधी कागद कट होण्यापेक्षा कागदाशी निगोसिएशन जास्त चालतं. चाल ना बाबा, एकदा तरी नीट का परे. आणि म्हणूनच लेफ्टी माणसाला लेफ्ट हँडेड सीजर असतात, म्हणजेच जगाने सुद्धा मान्य केलंय की प्रॉब्लेम हातात नव्हता, काहीतरी कात्रीतच होता. पण यामध्ये एक सुंदर गोष्ट आहे, आपण सगळेजण जगाला एका विशिष्ट पद्धतीने वापरायला शिकलो. डावखुऱ्या माणसाने मात्र लहानपणापासून काही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकल्या. वही कशी ठेवायची, पेन कसा धरायचा, कात्री कशी वापरायची, गिटार कशी पकडायची, स्वयंपाक करताना चाकू कुठल्या बाजूने वापरायचा, फोटो काढताना फोन कसा धरायचा, अगदी हँडशेक करताना सुद्धा क्षणभर त्याला विचार करावा लागतो आपला हात नेमका कोणता. आणि कदाचित म्हणूनच डाव्या हाताची ही छोटीशी गोष्ट आपल्याला एक मजेशीर प्रश्न विचारते. आपण ज्या पद्धतीला नॉर्मल म्हणतो ती खरंच युनिव्हर्सल आहे का? कारण प्रॉस्पेक्टिव्ह बदलून पहा, एखादा डावखुरा मुलगा उजव्या हाताच्या जगात वाढतो, त्याला प्रत्येक गोष्ट शिकावी लागते थोडी स्वतःच्या पद्धतीने. आणि कदाचित हीच गोष्ट आपल्यालाही शिकवते, एकच गोष्ट त्याच पद्धतीने करण्यापेक्षा त्याला वेगळ्या पद्धतीने करायची आणखी सुद्धा जास्त मार्ग असू शकतात. एकच चित्र पण वेगवेगळे अँगल्स, एकच रस्ता पण वेगवेगळ्या वाटा, एकच गाणं पण ऐकणाऱ्या प्रत्येक मनात वेगळी भावना, आणि एकच जग पण ते पाहणाऱ्या प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा. म्हणून आज तुमच्या आसपास एखादा लेफ्टी तुमचा मित्र असेल ना, तर त्याला आज नक्की विचारा, अरे तुझ्या हाताने हे सगळं कसं वाटतं रे? कदाचित तो हसेल, कदाचित म्हणेल काय माहिती, आम्हाला तर हेच नॉर्मल आहे. आणि तेच तर सगळ्यात सुंदर उत्तर आहे ना, कारण त्याचं नॉर्मल आपल्यासाठी डिफरंट आहे आणि आपलं नॉर्मल कदाचित त्याच्यासाठी डिफरंट असेल. मग कोण बरोबर? कदाचित दोघही. तर मित्रांनो, 13 ऑगस्ट हा दिवस फक्त डाव्या हाताचा उत्सव नाही, तर तो आपल्याला एक छोटासा प्रयोग करून पाहायला सांगतो. जग तसंच ठेवा, फक्त हात बदला, म्हणजेच बघायचा दृष्टिकोन बदला हो. कदाचित काहीच बदललेलं नाही, पण कदाचित तुम्हाला जाणवेल की एक छोटासा प्रस्पेक्टिव्ह बदलला की अगदी रोजची गोष्ट सुद्धा नवीन वाटू शकते. आणि कदाचित यालाच म्हणतात

0: सी द वर्ल्ड डिफरंटली. कारण कधी कधी जग नवीन करण्याची गरज नसते, फक्त ते पाहण्याची दिशा थोडी बदलायची असते. काय समजलं मित्रांनो? आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूया वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण संपदा शेनमारे हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा. वेद विश्वाचा या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, संयम हा मनाचा तो किल्ला आहे जो मजबूत असेल तर कोणतेही वादळ आत शिरू शकत नाही. आणि वेळेच्या नदीत वाहताना संयमाची होडी हातात असेल तर किनारा नक्की गवसेल. त्यामुळे मित्रांनो, आपण सर्वांनीच आपल्या जीवनात ठरवलेली ध्येय गाठताना, स्वप्नपूर्ती करताना नेहमी ध्यानात ठेवायला हवं की संयम हेच यशाचं ते मूक शस्त्र आहे जे आवाज न करता विजय मिळवून देतं. मग चला तर याच सकारात्मक विचारासह आता जाणून घेऊया काही लक्षवेधक घडामोडी आजच्या वेदविश्वाचा या मालेत. IAS अधिकारी अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1989 मध्य प्रदेश केडरचे IAS अधिकारी असलेल्या जैन यांना प्रशासनाच्या अनेक दशकांचा अनुभव आहे. जैन हे एक पुरस्कार विजेते अधिकारी असून त्यांनी औद्योगिक धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान दिलं आहे. भारतानं प्रादेशिक संपर्क आणि सीमापार व्यापारात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे, कारण भारताची पहिली थेट व्यावसायिक मालगाडी कॅनोराचा साठा घेऊन नेपाळमध्ये पोहोचली. हा ऐतिहासिक प्रवास सुधारित भारत नेपाळ रेल्वे संक्रमण प्रोटोकॉल अंतर्गत पूर्ण झालाय, ज्यामुळे सीमेवर माल न थांबता कोलकाता बंदरापासून विराटनगर पर्यंत कंटेनर मधील मालाची अखंड रेल्वे वाहतूक शक्य झाली आहे. या उपक्रमामुळे वाहतुकीचा वेळ, लॉजिस्टिक्स खर्च आणि माल हाताळणीमध्ये लक्षणीय घट होऊन भारत आणि नेपाळमधील आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. भारतीय खगोल भौतिक शास्त्रज्ञ अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना अंतराळ संशोधनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 2026 कॉस्पार विक्रम साराभाई पदक प्रदान करण्यात आलं आहे. यासह हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या ते एकूण चौथ्या भारतीय आहेत. ही घोषणा 3 ऑगस्ट 2026 रोजी इटलीतील फ्लॉरेन्स येथे झालेल्या 46व्या कॉस्पार वैज्ञानिक संमेलनात करण्यात आली. हा पुरस्कार अंतराळ संशोधन समिती आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्याद्वारे विकसनशील देशांतील शास्त्रज्ञांना अंतराळ संशोधनातील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यासाठी प्रदान केला जातो. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार भारतातील वैज्ञानिक समुदायासाठी एक महत्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे. भारतानं 6 ऑगस्ट 2026 रोजी ओडिशाच्या चंदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून अग्नि 4 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी प्रक्षेपण केलं आहे. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे व्यवस्थापित केलेल्या अग्नि 4 या चाचणी प्रक्षेपणाने क्षेपणास्त्राच्या सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंडांची कामगिरी सिद्ध केली असून भारताची सामरिक प्रतिबंधाची वाढती क्षमता दाखवून दिली आहे. DRDOच्या मार्गदर्शनाखालील भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी ही आणखी एक महत्वपूर्ण उपलब्धी आहे, ज्यामुळे भारत एक प्रभावी सामरिक संरक्षण स्थिती राखण्यास सक्षम झाला आहे. अग्नि 4 हे स्वदेशी बनावटीचे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून ते भारताच्या अग्नि क्षेपणास्त्र मालिकेचा एक अविभाज्य भाग आहे. भारताची सामरिक प्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे DRDOनं याची रचना केली आहे. मित्रांनो, जीवनात जर मोठा बदल घडवून आणायचा असेल तर आधी सुरुवात आपल्या सवयींपासून करावी. चांगल्या सवयी अंगी बाळगल्या तर नक्कीच एक मोठा सुखदायी बदल लवकरच आपल्या जीवनात येईल. मग मित्रांनो, बदलत्या प्रत्येक दिवसासोबत बदलणाऱ्या लक्षवेधक घडामोडीही आपण अशाच जाणून घेत राहूया आणि त्यासाठी भेटूया पुन्हा वेदविश्वाचा मालिकेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी संपदा आजच्या वेदविश्वाचा या मालिकेतून आपली रजा घेते.
0: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो वेदविश्वाचा ही मालिका.

0: आपली रेडिओ मैत्रीण संपदा शिंगमारे हिच्या सोबत आता आपण ऐकूयात अनुभवाचे बोल या मालिकेत लाइफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत लाइफ स्किल ट्रेनर आणि कॉर्पोरेट कोच नीरज नानोटी सर. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: थँक यू सो मच.
1: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिले आपल्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
2: थँक्यू मॅम. माझी सुरुवात झाली कॉमर्स एज्युकेशन मधनं आणि मी मॅनेजमेंटचा म्हणजे एमबीएचा कोर्स केला. 2007 मी पासआउट आहे आणि नंतर मग मला म्हणजे कॉल सेंटर किंवा बीपीओ त्या काळात खूप बुमिंग होतं, तिथे मला जॉब लागला आणि तिथे मग मी व्हॉइस ऍक्सेंट ट्रेनिंग मला मिळालं तर मला फार म्हणजे बरं वाटलं की आपण एक चांगल्या शैलीत बोलू शकतो. आणि त्यानंतर मग मी नागपूरला परत आलो आणि मग मी

0: तिथे मला जॉब लागला आणि तिथे मग मी व्हॉइस ऍक्सेंट ट्रेनिंग मला मिळालं तर मला फार म्हणजे बरं वाटलं की आपण एक चांगल्या शैलीत बोलू शकतो. आणि त्यानंतर मग मी नागपूरला परत आलो आणि मग मी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा एमबीए कॉलेजेसमध्ये जॉब करायला सुरुवात केली एज अ लेक्चरर. हा आणि 2008 पासून मग माझं लेक्चरशिपमध्ये पदार्पण झालं. आणि असं करता करता मग मी माझा एक्सपिरियन्स वाढत गेला. मला कुठेतरी असं जाणवलं की म्हणजे आपल्याला कम्युनिकेशनमध्ये थोडस स्कोप आहे, आपलं चांगलं काही होऊ शकतं. तो एक काळ आला आणि मग असं करता करता मी कोविड जेव्हा आला तोपर्यंत मी आय वॉज इन टू लेक्चरशिप अँड हा. नंतर मला असं लक्षात आलं की आपण कॉर्पोरेट कोच म्हणून पण काम करू शकतो. आय रिझाईन फ्रॉम माय जॉब ऑफ अ रेग्युलर इन्कम आणि मग मी कॉर्पोरेट कोच म्हणून मी बऱ्याच कंपन्यांमध्ये एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिलं आहे आणि त्यामध्ये बेसिक बिझनेस कम्युनिकेशन, ऑफिस एटिकेट, ईमेल एटिकेट हे सगळं त्याच्यामध्ये आलं. आणि जर तुम्ही म्हणाल तर मी LIC पासून तर भारत बेंझ, महिंद्रा अशा अनेक चांगल्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये किंवा इव्हन बँकिंग मध्ये सुद्धा मी एम्प्लॉईजला ट्रेन केलेला आहे.
1: ओके.
0: आणि असं करता करता मला एक चान्स मिळाला की इंडियन आर्मीला सुद्धा मला एक ट्रेन करायचा चान्स मिळाला. हो, 3 दिवस मी त्यांना म्हणजे बरॅक्स मध्ये उभं राहून उन्हाळ्यामध्ये कोच केला. तो एक तो फारच अद्भुत अनुभव होता, फार बरं वाटलं मला. आणि त्यानंतर मग मी माझी वाटचाल सुरू ठेवली. मग मला बऱ्याच चांगल्या फुल टाइम जॉब ऑफर सुद्धा आल्या आणि त्या मी ऍक्सेप्ट करून पुढे गेलो
1: ऍज
0: अ कोच, ऍज अ फायनान्स ट्रेनर, ऍज अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनर. असं मी करत करत पुढे गेलो. मग मला आता असं एक माझा एक मार्ग असा मिळाला आहे. थोडा वेळ लागला मार्ग मिळायला, बट मी स्वतःला म्हणजे वाहून दिलं पाहिजे यूथ डेव्हलपमेंट करता किंवा त्यांच्या सर्वांगीण डेव्हलपमेंट करता. त्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग आलं किंवा कम्युनिकेशन सुद्धा आलं. या प्रकारे मला पुढलं काम करायचं आहे. मी आतापर्यंत करत आलो आहे.
1: आपण आत्ताच म्हणालात की आपलं कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे आणि मग हळूहळू काम करता तुम्हाला असं लक्षात आलं की आपण लाईफ स्किल ट्रेनर म्हणून काम करू शकतो. तर हे करत असताना ह्याचं तुम्ही कुठून ट्रेनिंग घेतलं होतं का?
0: नाही मॅम, तो काळ असा होता की फारसं असं काही ट्रेनिंग किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट नव्हते. होते पण आम्ही म्हणजे त्या काळात ती फीज पण खूप महाग वाटायची आणि तसं काही मनात आलं नाही. बिकॉज जेव्हा माझं एमबीए फर्स्ट सेमिस्टर होतं तेव्हाच एके दिवशी आमच्या शिक्षकांनी मला असंच वर्गात अनाऊन्स केलं की 2 दिवसांनी आपलं एक इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन आहे, ते कोण देईल? तर मी माझा हात वर केला, मला काहीच येत नव्हतं. मे बी दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. आता मी असा विचार केला की सगळ्यांनी मला बघितलंय तर आता मला करून दाखवावं लागेल. सो आय थिंक फ्रॉम देअर इट बिगॅन. तेव्हापासून ती सुरुवात झाली आणि मी अभ्यास करणं कम्युनिकेशनचा आणि सगळं काही तिथून सुरुवात झालं. तर मला ऍज अ कॉमर्स स्टुडंट म्हणजे जसं आपण कॉमर्स म्हणजे काय, आपण एखादी वस्तू विकणे किंवा आपल्या गोष्टीचं प्रमोशन करणे किंवा ब्रँड बिल्डिंग करणे, ब्रँड प्रमोशन करणे, त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. द होल पर्सनॅलिटी, त्यामध्ये तुमचं बोलणं, चालणं, उठणं, बसणं किंवा जे पण तुम्ही इंटरॅक्ट करता ते एक आलं. दुसरी गोष्ट आहे कॉन्फिडन्स. तर याची आपल्याला नितांत आवश्यकता आहे तुमचं कोणतंही फील्ड असू द्या. यू नीड टू हॅव अ गुड अमाऊंट ऑफ कॉन्फिडन्स. अँड तर यामध्ये मला असं जाणवलं की आपण जसे पुढे चाललो आहोत, युथमध्ये स्किल आहे, टॅलेंट सुद्धा आहे, पण जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तर फेल होऊन परत येतात. मग असं लक्षात आलं की नाही सर, मला तर सगळं येत होतं पण मी बोलूच नाही शकलो. असं मी बऱ्याच स्टुडंट्सचे फीडबॅक घेतले. मग मला असं लक्षात आलं की जे व्होकेशनल ऍटिट्यूड आहे, म्हणजे पुढे जाऊन आउटगोईंग ऍटिट्यूड आहे, बाहेर जाऊन किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करणे, हा कुठेतरी मिसिंग आहे. त्यामुळे पुस्तकी नॉलेज तर गरजेचं आहेच. पुस्तकी नॉलेज तुम्हाला इंटरव्ह्यूच्या खोलीमध्ये दरवाजाच्या आत घेऊन जाईल, पण तिथे बसून तुम्हाला इंटरव्ह्यू जर क्रॅक करायचा आहे तर तुम्हाला डेफिनेटली लाईफ स्किल्सची आवश्यकता आहे असं मला वाटतं. ते मला खूप प्रकर्षाने जाणवलं 2009 पासून. आणि मी मुद्दाम मग एक्स्ट्रा क्लासेस घ्यायचो. मला कॉलेजने कधीच म्हटलं नव्हतं की तुम्ही पर्सनॅलिटी कोचिंगचे क्लासेस घ्या, म्हणजे कॉलेजमध्ये राहूनच विदाउट एनी एक्स्ट्रा फीस आय गेव दॅट ट्रेनिंग टू द स्टुडंट्स. आणि त्यामध्ये त्यांना रुची आली, रस येऊ लागला आणि म्हणाले सर तुम्ही कंटिन्यू करा. मग तिथून मला एक मार्ग मिळाला की नाही, आपण हे दिस इज माय हॉबी, दिस इज ऍक्च्युली आय लव्ह डुईंग दिस. म्हणून मी त्या मार्गाने पुढे वाटचाल केली.
1: युथमध्ये व्होकेशनल स्किल लॅक करतो आताच आपण असं म्हणाला, तर यामागे काय प्रमुख कारण असू शकतं असं आपल्याला वाटतं?
0: बघा, कसं आहे की आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये परदेशी भाषेबद्दल थोडस एक टॅबू किंवा अप्रूप वाटण्याचं एक थोडस असतं. कारण आता आपण शुद्ध मराठी बोलतोय किंवा आपण हिंदी बोलतो आहे, आपल्याला आपल्या भाषा फारशा खूप जास्ती कम्फर्टेबल आहेत, आपण त्यात छानपैकी बोलू शकतो. एखादी इंग्लिश नॉव्हेल जर वाचायची म्हटली तर आपल्याला मग अरे नाही, त्याचा

0: पण मराठीत भाषांतर असेल तर ते वाचू. किंवा आता परवाच मी माझ्या फॅमिली सोबत मूव्ही पाहायला गेलो, डिस्नेचा एक मूव्ही होता इंग्लिश, तर माझ्या घरचे लोक म्हणाले अरे हिंदी मध्ये डब असेल तर बघूया. म्हटलं का बरं, इंग्लिश मूव्ही आपल्याला इंग्लिश मध्येच बघायला पाहिजे, नाही समजणार नाही आपल्याला, मग समजणार नाही म्हणून आपण माघार घेतो. आणि अशाच गोष्टीने आपण मग इंग्लिश आलं किंवा कुठल्या पण प्रकारचं फॉरेन लँग्वेज आली तर आपण थोडं बॅक ऑफ करतो, मागे जातो. मी आवर्जून इंग्लिश मूवीचेच तिकीट्स घेतले, म्हणजे घरचे लहान मुलांनी सुद्धा इंग्लिशमध्येच मूवी पाहिला वाटल्यास खाली सबटायटल्स वाचत होते. मला असं वाटतं आपण जेव्हा एखादी स्टेप मागे घेतो ना तो एक त्यावेळेस पुरत आपल्याला कम्फर्ट मिळतो, पण मग ती सवय होऊन जाते.
1: पण म्हणजे कॉम्प्लेक्स आहे म्हणून आपण बॅकफुटला जातो की बॅकफुटला राहतो म्हणून कॉम्प्लेक्स येतो?
0: सुरुवात कॉम्प्लेक्स असल्यामुळे आपण बॅकफुटवर जातो, म्हणजे आपल्याला थोडस इनहिबिशन्स असतात, काही थॉट्स असतात. जसं मी कालच पाहिलं एका ठिकाणी, मी काही इव्हेंटला गेलो होतो, तिथे काही कॉलेजची तरुण मंडळी बसली होती आणि कॉफी घेत होते सगळेजण, खूप त्यांच्यात कॉन्फिडन्स होता. मग जेव्हा त्यांना म्हटलं की अरे तुम्ही आजच्या इव्हेंट बद्दल एक फीडबॅक द्या ना स्टेजवर येऊन, तर कोणीच पुढे यायला तयार नव्हतं. तर म्हणजे मला हेच वाटतं की आपण समजा पुढाकार घेतला तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये एक स्कोप मिळतो, आपल्याला कळेल कसं की आपण चालू शकतो धावू शकतो की जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत. माझी एकच रिक्वेस्ट आहे सर्वांना ज्यांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, एकदम पहिल्या दिवशी 100वी पायरी चढू नका. पहिली पायरी पण जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर अर्धी पायरी चढा ना. दिस इज अ स्टेज, एक पायरी आहे, ती फक्त तुम्हाला क्रॉस करायची आहे. वन्स यू गो देअर ऑन द स्टेज अँड बी कम्फर्टेबल, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की अरे घाबरण्यासारखं काहीच नाहीये. जसं की तुम्ही जसे नागपूरच्या कुठल्या खूप क्राउडेड एरियामध्ये तुम्ही जर कार चालवली आणि त्याच्यावर एकही स्क्रॅच नाही आलं, तुम्ही जगात कुठेही कार चालवू शकता. दॅट्स हाऊ इट इज.
1: आजच्या काळात लाईफ स्किल ट्रेनरची आवश्यकता प्रचंड वाढली आहे कम्पॅरेटिव्हली मागच्या 8-10 वर्ष आपण पकडूया.
0: करेक्ट.
1: ह्याची प्रमुख कारण काय असू शकतात?
0: बिलकुल. सगळ्यात पहिले आता आपण काळामध्ये पुढे चाललो आहे, वेळ
1: हा
0: नेहमी पुढे जाणार, वेळ मागे येणार नाही,
1: अगदी
0: वेळ थांबणार पण नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे ओनली वन थिंग दॅट इज कॉन्स्टंट इज चेंज इज कॉन्स्टंट.
1: करेक्ट.
0: बरोबर. जशी जसा वेळ पुढे जाते तशी लोकसंख्या वाढते आहे, पण पृथ्वी छोटी तेवढीच आहे ना, लिमिटेड आहे, रिसोर्सेस लिमिटेड आहे, त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येच्या डिमांड्स जास्ती आहेत. त्यामुळे जी टेक्नॉलॉजी जी आहे ती सुद्धा तेवढी फास्ट वाढते आहे. टेक्नॉलॉजी फास्ट झालं तर ट्रान्सपोर्टेशन पासून तुमच्या आयुष्यातल्या रोजच्या ज्या गरजा आहेत त्या सुद्धा फास्ट गरजेने वाढत चालल्या आहेत, त्याचा वेग वाढलेला आहे. आता आपण हा विचार केला होता का की 5 वर्षाआधी की तुम्ही 10 मिनिटात तुम्हाला ब्लिंकिटने रात्री 12 वाजता तुमचं फेवरेट आईस्क्रीम मिळेल म्हणून? नाही ना, आपण 10 वाजले की आईस्क्रीम पार्लर बंद व्हायचं. तर ही काळाची गरज आहे. आता त्यामुळे काय झालं की मोर अँड मोर प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकॅलिटी आणि तुम्हाला तुमचं नॉलेज अप्लाय करण्याची गरज वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे जबरदस्त कम्युनिकेशन स्किल असणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आज तुम्ही बघाल इंटरनॅशनल जॉब्स वाढत चालले आहेत, लोक रिमोटने घरी बसून काम करतायत, हायब्रिड वर्क मोड मध्ये काम करतायत. आज त्यांचे बॉसेस अमेरिकेत बसून हे लोक नागपूर पुण्यामध्ये बसून काम करतायत. तर आज इंटरनॅशनल कम्युनिकेशन आलं, तुम्ही अमेरिकन बॉसशी हिंदी मराठीत नाही बोलू शकणार, त्याला कुठे समजणार ना. एखाद दोन शब्द समजू शकतो तो, बट देन यू हॅव टू हॅव दॅट इंग्लिश कम्युनिकेशन किंवा एक प्रॉपर इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जी कम्युनिकेशनची गरज आहे ती आपल्याला असणं आवश्यकता आहे, त्याची आवश्यकता आहे. सो यामुळे काय झालं की सगळ्या बाजूनी वेग वाढला आहे, गरजा वाढल्या आहेत, एक्सपेक्टेशन्स वाढले आहेत लोकांचे, त्यामुळे कम्युनिकेशन, लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स या सगळ्यांची नितांत आवश्यकता आहे. ती मिनिट बाय मिनिट वाढत चालली आहे, तर आपण थांबू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टीमध्ये आपल्याला प्रो बनावं लागेल. नॉट प्रो, बट मला असं वाटतं की आपण थोडं अबव जर आपल्या नॉर्मल लेव्हलच्या वरती जर आपण जर गेलोत तर पातळी ती आपण जर वरती घेऊन गेलो तर आपल्यासाठीच चांगलं आहे. आपल्याला कोणासोबत कॉम्पिट नाही करायचं, आपल्या चांगल्यासाठी स्वतःसोबतच कॉम्पिट करायचं आहे.
1: पण मग यासाठी आपण नक्की काय करणं अपेक्षित आहे?
0: बरोबर. सगळ्यात पहिले जसं आयुष्यात एक प्रॉब्लेम येतो की अरे मला कम्युनिकेशन येत नाही किंवा मला पब्लिक स्पीकिंग येत नाही, आयुष्य तुम्हाला सोल्युशन पण देतं. जसं की माझ्या सरांनी मला एमबीए करताना म्हटलं होतं वर्गामध्ये अरे कोण प्रेझेंटेशन देणार, कोणीच हातवरती नाही केलं. तो दॅट वॉज अ रिस्क, कारण मी कधीच माझ्या

0: वर्ष त्यावेळा प्रेझेंटेशन दिलं नव्हतं, माझ्यासमोर ऑपॉर्च्युनिटी आली, आय रेज माय हँड.
1: दॅट वॉज
0: युअर
1: कॉल,
0: दॅट वॉज माय कॉल. म्हणतो की तुम्हाला स्वतःला पुढाकार घ्यायचा
1: आहे,
0: कारण तुम्हाला आयुष्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज येतात, आपण त्या घेत नाही. जसं की आता मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेलो आणि खूप एक पॉश रेस्टॉरंटमध्ये गेलो आपण, आपल्याला ऑर्डर करायचं जेवण, तर तिथे वेटर किंवा वेटरेस कोणी असेल तिथे, तो ऑर्डर करताना कोणतरी अरे नाही तू कर तू कर तू कर असं करतात.
1: पण असं वाटतं की सॉरी टू इंटरप्ट,
0: फाईन मॅम, येस मॅम,
1: पण आलेली ऑपॉर्च्युनिटी कुठली ग्रॅब करायची हे करण्यासाठी तो जो एक सेन्स लागतो तो पण बरेचदा कुठेतरी कमी असतो किंवा लॅकिंग असतो, त्यामुळे पण प्रॉब्लेम येऊ शकतो कदाचित.
0: बरोबर.
1: सो तो पण डेव्हलप करायला आपण काय करू शकतो?
0: एक्झॅक्टली. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, आपला आरसा आपल्या समोर आहे, आपण स्वतःला आरशात बघतो, पण आरसा जर मळला असेल तर आपण आरशाला पुसतो, ठीक आहे. यासाठी तुम्हाला मेडिटेशन आणि कुठल्या स्पिरिच्युअल कुठला पण ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा माइंडफुलनेस एक्सरसाइज असतो, तो बेसिकली तुम्हाला सकाळी उठून करायचा आहे, त्यामुळे तुमचं मन जागृत राहतं.
1: ओके.
0: हा झाला एक स्पिरिच्युअल आणि म्हणजे इंटरनल एफर्ट झाला. हा पब्लिकल एक्सटर्नल पब्लिक मधला एक्सटर्नल आपला एफर्ट नाही आहे. यामध्ये दुसरा एक्सटर्नल एफर्ट असा टाकायचा, म्हणजे बाहेरचा जो एफर्ट आहे मटेरियलिस्टिक एफर्ट असा टाकायचा, तुम्ही कुठे पण बसले असाल, मे इट बी कॉलेज कॉलेज किंवा तुमचं इन्स्टिट्यूट आहे, 100 ऑपॉर्च्युनिटीज येतील तुमच्याकडे ह्या स्वतःचं कम्युनिकेशन स्किल पॉलिश करायसाठी. तर यामध्ये कसं असतं की तुम्हाला समजा आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये बघायचंय की इथे कोणाला कम्युनिकेशनची गरज आहे, कुठे अनाउन्समेंटची गरज आहे का, कोणाला काही नोटीस लिहून पाहिजे आहे का, कोणाला मी लेटर रायटिंग मध्ये मदत करू शकतो का. तर यामध्ये छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीज मधून आपण शिकतो. इनफॅक्ट आपल्या घराच्या आजूबाजूला जेव्हा आपण गणपती उत्सव साजरा करतो, तो त्यामध्ये तुम्ही स्टेजवर जाऊन बोलायला पाहिजे. कोण आपल्याला कोणीच बघा, आपल्याला शिकायचं आहे तर लोक आपल्याला जज करतील आणि आपल्याला नावं ठेवतील हे मनातनं काढून टाकायचं. जर त्यामुळे आपलं कसं आपला सेन्स वाढतो. जसं आता मला माझ्या कुठल्या स्टुडंटनी म्हटलं अरे नाही सर मला ते नाही आवडत मी नाही करणार, म्हटलं का नाही करणार, मी आहे तुझ्यासोबत, लेट्स डू इट, आपण सोबत करूया. तर असं करून आम्ही मेंटरिंग करतो, करायचं त्यालाच असतं, बट आय स्टे विथ हिम ऑर हर फॉर दॅट पर्टिक्युलर असाइनमेंट. त्यांनाही बरं वाटतं मलाही बरं वाटतं. सो इट्स लाईक आपल्याला आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट ग्रास्प करणं गरजेचं आहे आणि कधी कधी आपल्याला स्वतःहून प्रयत्न करावा लागतो. समजा तिथे कुठे अनाउन्समेंट सुरू आहे आणि आपण इथे बसलोय पण आपल्याला माहिती आहे की कोणी जात नाही पण मला जायचंय, तर आपल्याला त्यांच्यापर्यंत वी हॅव टू वॉक अप टू देम अँड आस्क देम की मी हे करू शकतो का. तर आपल्याला अशा ऑपॉर्च्युनिटीज कॉलेजमध्ये आणि स्कूलमध्ये तर खूप मिळतील आणि समाजात जे बाहेर कुठे पण असतात तिथे तर अजून भरपूर मिळतात.
1: जाता जाता आपल्या युथला काय संदेश द्याल?
0: बिलकुल. मी बेसिकली दोन किंवा तीन फ्रंट्स वरती बोलेन. नंबर वन, सगळ्यात पहिले फायनान्शियली तुम्हाला स्टेबल व्हायचंय. तुम्ही किती पैसा कमवता ते मॅटर नाही करत, पण तुम्ही कमवल्यानंतर त्याला किती सेव्ह करता ते मॅटर करतं, ठीक आहे. तर नंबर वन, आपली फायनान्शियल हेल्थ जी आहे त्याकडे लक्ष द्या. तुम्ही जे पण काही कमवता, माझ्यासाठी बोलणं सोपं आहे, पण तुम्ही जे काही कमवता त्याचा 20-30% सेव्हिंग मध्ये गेले पाहिजे. आउट ऑफ दोज 20-30% यू कॅन गो फॉर यु नो लाईक इन्व्हेस्टिंग समवेअर, पण 30%ला हात लावायचा नाहीच. देन यू स्पेंड ऑन नेसेसिटीज अँड देन यू यु नो एन्जॉय एन्जॉय पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे फायनान्शियल हेल्थ डिसिप्लिननेच बनते, नंबर वन हे. नंबर टू, कमिटमेंट. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे आज माझ्याकडनं होत नाहीये, मला पण हे होतं. आता आय एम 43 राईट नाव, तर मला आता तर ऑफकोर्स थोडं शरीर कधी कधी थकल्यासारखं होतं, बट एव्हरी इव्हनिंग आय गो टू माय जिम, आय हॅव टू गो एनी हाऊ. ताप आला असेल तर नाही जात, पण मी जातो जर म्हणजे थोडं पण हलू शकत असेल तर. एक दिवशी मला खूप पेन झालं बॉडीमध्ये आणि मला ट्रेनरचा चेहरा आठवला, अरे सर आप आय नाही आपने आना चाहिए था. मी काय केलं, मी जस्ट जिमचा जो आपला कॉस्ट्युम असतो ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट जे काही आहे ते घालून मी जिममध्ये जाऊन बसलो. मला ट्रेनरनी म्हटलं की अरे आज करणार नाही कुछ, म्हणे का नाही आज बॉडी पेन आहे, मी सिर्फ देखने आया हूं. मी मुद्दाम गेलो. त्या दिवशी जर मी सुट्टी घेतली असती तर मला सुट्टीची सवय लागली असती आणि माझं कमिटमेंट फेल झालं असतं. तर मी तिथे गेलो आणि मी 15 मिनिटं लोकांना बघितलं आणि अचानकच मी उठलो आणि थोडस काहीतरी करून वापस आलो. म्हणजे काही न करण्यापेक्षा थोडस तुम्ही केलं ना, तर यामुळे आपलं डिसिप्लिन

0: डिसिप्लिन कंटिन्यू राहतो. आणि एकच तिसरा एक पॉइंट मला सांगायचा आहे तो विद्यार्थ्यांना किंवा यंगस्टर्सला असा की तुमची जी ग्रोथ आहे, तुमची जी प्रगती आहे, ती तुमच्या प्रोफेशनल सर्कलमध्ये कम्फर्ट झोनच्या बाहेर होणार आहे.
1: अगदी
0: ठीक आहे. त्यामुळे मला बरीच लोक म्हणतात कार्य सकाळी 5 उठतो, कार्य सकाळी 6 उठतो, किती थकलं असेल तरी, किंवा मग एखाद दिवशी संडेला मी 7-8 वाजतापर्यंत झोपतो सकाळपर्यंत, दॅट्स फाईन. पण सकाळी 5-6 उठल्यानंतर किंवा आपण एखादं काम केलं तर त्याची आपल्याला सवय लागते. मे बी सकाळी उठल्यानंतर मी माझी डायरी नोट करून ठेवेन की आज मला, अच्छा काल सरांनी मला हे सांगितलं होतं, आज मला हे करायचं आहे. तर ऑफिसच्या आधीची एक डायरी, ऑफिसच्या नंतरची एक डायरी, इफ यू मेंटेन इट, तर तुमचं प्री पोस्ट शेड्यूल तुम्हाला समजतं आणि तुम्ही किती टास्क कम्प्लीट केला ते सुद्धा समजतं. इट इज ऑल अबाउट कमिटमेंट अँड डिसिप्लिन. तर ह्या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी किंवा यंगस्टर्सनी लक्षात ठेवाव्या. आणि यस, थँक्यू सो मच मॅम. येस,
1: आपण जे स्किल्स आहेत ते डिस्कस केले ते अगदीच आपल्या युथला उपयोगाचे असतील त्यात तर काही शंकाच नाही. आणि त्यांना हे आयसाईट सारखं मिळालेलं असणार आहे याच्यात काही शंका नाही. सो तुम्ही आलात आणि इतकं छान गायडन्स आपल्या सगळ्या युथ श्रोत्यांना केलं त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे बोलावलं, माझ्यासाठी एवढा वेळ दिला आणि मला खूप बरं वाटतंय. आणि मी परत येऊ इच्छितो गाईड करण्यासाठी.
1: नक्की नक्की.
0: येस येस मॅम.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली लाईफ स्किल ट्रेनर आणि कॉपरेट कोच नीरज नानोटी यांची मुलाखत. मित्रांनो, आता आपण ऐकत होतो आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निंजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

अजित परब, मुग्धा, वैशंपायन आणि बालकलाकारांनी गायलेलं उबंटू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर सामंत यांची गीतरचना, संगीत कौशली नामदार.

घनघोर लागला घोर जगदंबे रोहिणी मायचा दोर याव समोर या कुळ पोर जगदंबे काळजाहला काळा कभिंग राखूस एक आसरा बाळा तुझीच गुस मनात कल्लोळ तूच मावली सांभाळ झोत

यजमावली सांभाळ छोट तुझी गते जाळ लख हो उदया भाळ आयु बेग तू हो बेग जागर तुझाच आता गोंधळ आंबे काय

अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं सालबर्डी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मुकुंद भालेराव यांचं गीत होतं, संगीतकार पद्मनाभ गायकवाड. याबरोबरच गीतबाहर कार्यक्रम संपला. 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर वर्षा सुपे आलेल्या आहेत. डॉक्टर वर्षा, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम, आज तुम्ही मला संधी दिलीत. मी डॉक्टर वर्षा सुपे, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय चिंचवड पुणे येथे मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहत आहे.
0: मुलाखतीच्या सुरुवातीला पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की राज्य कामगार विमा योजना म्हणजे नेमकं काय?
1: राज्य कामगार विमा योजना ही एक सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. पूर्ण भारतभर ती राज्य कामगार विमा योजना नसून ती एक एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC जी की भारतभर आहे, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे महामंडळ आहे, त्यांच्या मार्फत काही राज्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ESIS या नावाने ती प्रचलित होती. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीम म्हणजे राज्य सरकारकडून कॉर्पोरेशनच्या अंतर्गत राबवली गेलेली स्कीम, या सेंट्रलाइज स्कीमद्वारे राबवली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये ती राज्य कामगार विमा योजना म्हणून राबवली जात होती. 2018 पासून त्याचं रुपांतर सोसायटीमध्ये झालेलं आहे. त्याचा फायदा असा झाला की जे फंड होते ते राज्य सरकारकडे न जाता ते डायरेक्ट सोसायटीकडे येतात, त्यामुळे ही स्कीम जास्त प्रभावीपणे राबवण्याकडे आता जोर धरू लागलाय आणि त्यामार्फत कामगारांना जास्तीत जास्त सुविधा कशात पुरवल्या जातील याकडे राज्य सरकारचा कल आहे.
0: तर मग कोणकोणत्या कामगारांना ही लागू होते?
1: जसं की इंडस्ट्री आहे, MIDC एरियामध्ये जेवढ्या पण कंपनी येतात, फॅक्टरी येतात, ज्या काही आस्थापना असतील, अगदी आपण मॉलमध्ये जातो तुम्ही तिथे झाडू मारणारे लोक बघता, स्वीपर बघता, ह्या सगळ्या लोकांना ती लागू होते. 10 पेक्षा जिथे कामगार जास्त काम करतात अशा प्रत्येक आस्थापनेला ती लागू होते. पेट्रोल पंपाचे कर्मचारी असतील, हॉटेलचे कर्मचारी असतील, मॉलमधले कर्मचारी, सिनेमा थिएटरचे कर्मचारी असतील, यांना देखील ती लागू होते. तुम्ही आता पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवर फिरत असाल तर लक्ष्मी रोडवर जिथे जिथे दुकानं पाहता तुम्ही, त्या दुकानांमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार काम करत असेल तर त्यांना ESI लागू असतो.
0: म्हणजे हाऊसकीपिंगचे येणारे, सिक्युरिटीचे जे येतात, ही सगळीच यामध्ये अंतर्गत होतात.
1: ज्यांचा पगार 21,000 पर्यंत आहे अशा सर्वांना लागू होतो आणि जे अपंग आहेत त्यांच्या पगाराची मर्यादा 25,000 पर्यंत आहे.
0: म्हणजे ज्यांनी कोणी कंत्राटी तत्वावरती या लोकांना तिथे भरती
1: केलेलं आहे
0: अशी सगळी लोक की ज्यांचा पगार 21,000 आत आहे.
1: कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्यांना त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे त्या कर्मचाऱ्याला त्या ESIची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: अच्छा बर, म्हणजे मग आता ही जे ESI म्हणताय, हा जो कामगार विमा योजना जी आहे ही, तर त्याचे फायदे नेमके काय काय आहेत?
1: फायदे ह्याचे कुठल्याही इन्शुरन्स स्कीमशी याची तुलना होऊ शकत नाही, इतके अच्छा फायदे आहेत. हे फायदे कामगारांपर्यंत पोहोचवणं हाच आजचा माझा हेतू आहे. माणूस आजारी पडला, जसं समजा साधा सर्दी खोकला जरी झाला किंवा अगदी ऍडमिट करायची वेळ आली रुग्णालयात, हे सगळे फायदे त्याला, आमची जी रुग्णालय आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र 12 रुग्णालय आहेत, त्या कुठल्याही रुग्णालयात तो गेला तरी त्याला तिथे एकदम मोफत उपचार मिळतात, हा पहिला त्याचा फायदा आहे. दुसरं म्हणजे सिकनेस बेनिफिट, जसं की तो आजारी पडला, कामगार आजारी पडल्यावर काय करतो की तो पहिले जातो दवाखान्यामध्ये, एक गोळी औषध काहीतरी इंजेक्शन मारून घेतो आणि परत कामावर जातो. तो सुट्टी घेत नाही कारण त्याला सुट्ट्या वेगवेगळ्या कामांसाठी, घरच्या इमर्जन्सीसाठी हव्या असतात. हा अन्याय त्यांच्यावर होऊ नये म्हणून ESI द्वारे काय केलं जातं की तो जर आजारी पडला त्याने ESIच्या दवाखान्यात यायचंय, औषध गोळ्या घ्यायच्यात आणि सुट्टी घ्यायची, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तो सुट्टी घेतो आणि ही सुट्टी जी असते त्यावेळचा पगार, त्या सुट्टीच्या काळातला पगार ESI मार्फत त्याला दिला जातो. म्हणजे समजा 100 रुपये त्याचा पगार असेल तर त्याला 70 रुपये पगाराच्या स्वरूपात दिले जातात, जेणेकरून त्याचं कोणतंही नुकसान होणार नाही. समजा त्याचा अपघात झाला असेल कंपनीमध्ये आणि त्याला कंपनीत

0: माणसांना काही इजा झाली तर तो पगार 70% न राहता पूर्ण त्याला पगार दिला जातो. अजून यामध्ये अजून एक मोठा फायदा म्हणजे जसं सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मॅटर्निटी बेनिफिट असतं म्हणजे पगारी 6 महिन्याची सुट्टी असते, तसंच कामगारांना सुद्धा ज्या महिला कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकारनं खूप मोठा हा फायदा करून दिलेला आहे की त्या प्रसूतीनंतर 6 महिने घरी बसून त्या आरामात बाळाची काळजी घेऊ शकतात, त्याला ब्रेस्ट फीडिंग करू शकतात, त्याचं सगळं संगोपन करू शकतात, त्यासाठी त्यांना 6 महिने पूर्ण पगार दिला जातो.
1: आता डॉक्टर तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ईएसआयच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांनी यायचं आहे, हे दवाखाने मग नेमके कुठे आहेत?
0: तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्याचं जाळं पसरलेलं दिसेल. पुण्याच्या बाबतीत मी बोलायचं झालं, एक सेवा दवाखाना म्हणतात त्याला, हडपसरमध्ये आहे, एक चिंचवडमध्ये आहे, एक भोसरीमध्ये आहे, एक हिंजवडीमध्ये आहे, तळेगाव आहे, लोणावळा आहे, चाकण आहे आणि राजगुरुनगर, ज्याला खेड म्हणतो आपण, राजगुरुनगरमध्ये आणि खालच्या दिशेला खेड शिवापूरपर्यंत हे जाळं पसरलेलं आहे. ह्या कोणत्याही दवाखान्यामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे तो कुठेही काम करत असेल त्याने येऊन त्या दवाखान्यामध्ये त्याचं कार्ड नोंदवायचं असतं. ते कार्ड नोंदवलं की त्या क्षणापासून त्याला ईएसआयचे सर्व बेनिफिट मिळायला सुरुवात होते.
1: अच्छा डॉक्टर, आजचा हा आपला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातले श्रोते ऐकतायत, तर पुणे सोडून सुद्धा विविध ठिकाणी असे हे दवाखाने आहेत आणि त्यांचं जाळं पसरलेलं आहे.
0: पूर्वी कसं होतं की काही एरियाज फक्त काही भागच कव्हर केले जात होते, परंतु आता पूर्ण महाराष्ट्रभर याचं जाळं पसरलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला 25 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एखादा तरी सेवा दवाखाना दिसेल किंवा हॉस्पिटल दिसेल किंवा त्याच्या अंतर्गत ज्यांना ज्याला आपण टायप म्हणतो टायप हॉस्पिटल सुद्धा मिळतात जिथे डायरेक्ट जाऊन इलाज घेऊ शकतात. अशा प्रत्येक जिल्हा, सातारा असू दे, कोल्हापूर असू दे, सोलापूर असू दे, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या सर्व ठिकाणी ईएसआयचे हॉस्पिटल्स आणि सेवा दवाखाने आपल्याला उपलब्ध मिळतील.
1: म्हणजे तुमच्या बोलण्यातनं असं लक्षात येतं की ईएसआयचं जाळं बऱ्यापैकी महाराष्ट्रभर आता पसरलेलं आहे आणि त्यामुळे तो कुठलाही कंत्राटी कामगार असू दे तो तिथे जाऊन सेवा घेऊ शकतो, आपलं कार्ड बनवू शकतो, नोंदणी करू शकतो आणि मग अर्थातच त्या दवाखाना किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेऊ शकतो. यामध्ये आता मी बोलता बोलता मीही म्हटलं आणि खरं तर तुमच्यामुळेच मी तो उच्चार केला, कार्ड नेमकं काय असतं?
0: इन्शुरन्स कार्ड म्हणजे ज्या पण कामगाराला ईएसआय लागू होतं त्याच्या मालकानं त्याला त्याचा एक ईएसआय नंबर इन्शुरन्स नंबर जनरेट करायचा असतो. तो इन्शुरन्स नंबर जनरेट केला की त्याचं एक कार्ड तयार होतं. ते 3 पानी असतं. त्या कार्डमध्ये त्याचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, ईएसआय नंबर, पत्ता आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची नावं असतात. अवलंबून असलेले लोक म्हणजे त्याचं कुटुंब. तर कुटुंबाची व्याख्या काय केली आहे ईएसआयने की त्याचे आई वडील, त्याची पत्नी आणि त्याची मुलं. मुलाला 18 वर्षाचं होईपर्यंत ईएसआयचा लाभ घेता येतो आणि मुलीला लग्न होईपर्यंत, तिला वयाची मर्यादा नाहीये, तिचं लग्न होईपर्यंत तिला ईएसआयचा फायदा घेता येतो या कार्डवर. ह्या कार्डमध्ये त्यांचा एक फोटो असतो, फॅमिली फोटो. त्या फोटोवर त्यांनी शिक्का घ्यायचा, शेजारच्या कॉलममध्ये त्यांची स्वतःची सही असते. हे कार्ड घेऊन तो जवळच्या कोणत्याही सेवा दवाखान्यात जाऊ शकतो. तिथं जायचंय, त्यांनी तिथे ते कार्ड नोंदवायचंय आणि कुठलाही छोटा मोठा कोणताही आजार झाला तर पहिल्यांदा तो त्या सेवा दवाखान्यात जाईल. तिथे त्या तिथून इलाज शक्य जेवढा शक्य असतील ते करतील, नसेल त्याला ऍडमिटची आवश्यकता असेल तर ते तिथून त्याला रुग्णालयामध्ये पोहोचण्याची व्यवस्था करतात.
1: आता इथे एक माझ्या मनात आलेला प्रश्न असा आहे की नवरा बायको दोघंही अशा पद्धतीने काम करत असतील तर दोघांचे बेनिफिट्स कुटुंबाला मिळू शकतात का?
0: नवरा देखील कामाला आहे, बायको देखील कामाला आहे, दोघांना ईएसआय लागू आहे. तर दोघांच्या कार्डमध्ये ते एकमेकांवर डिपेंडंट फॅमिली मेंबर्समध्ये त्यांची नावं, म्हणजे जसं की नवऱ्याच्या कार्डमध्ये बायकोचं नाव असू शकतं आणि त्याच वेळेला बायकोच्या कार्डमध्ये नवऱ्याचं नाव देखील असू शकतं. ह्या दोन्ही गोष्टी घडू शकतात आणि त्या दोघांनाही एकमेकांच्या कार्डवर लाभ घेता येऊ शकतो.
1: हे जे काही मगाशी तुम्ही म्हणालात की त्याला काहीही रोग झाला किंवा काही प्रश्न, वैद्यकीय प्रश्न आला तर तो त्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवण्यात येऊ शकतं. पण या आपल्या सेवा केंद्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार होऊ शकतात?
0: आपल्या रुग्णालयामध्ये ज्याला सेकंडरी केअर म्हणतात, ज्याच्यावर स्पेशलिस्ट म्हणजे की स्पेशलिस्ट मार्फत उपचार दिले जातात, रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया होतात सेकंडरी केअरच्या अंडर. जसं की हर्निया असेल, हायड्रोसिल असेल, अपेंडिक्स असेल, नंतर आयसीयूच्या फॅसिलिटी आहेत. आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये आयसीयू उपलब्ध झालेला आहे. आता लवकरच भविष्यामध्ये

डायलिसिसच्या पण सुविधा उपलब्ध होणार आहेत. ह्या सगळ्या सुविधा त्याला मिळतात. आणि ज्याला सुपर स्पेशालिटी म्हणतो आपण, ज्याच्यावर सुपर स्पेशलिस्ट काम करतो, जसं की कार्डिओलॉजिस्ट आहे, मेंदूचे डॉक्टर असतील, किडनीचे डॉक्टर असतील, ह्या सगळ्या सुविधा त्यांना आम्ही टायअप रुग्णालयाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आमच्याशी टायअप आहेत आणि ठराविक पेशंट आमच्या मार्फत त्यांच्याकडे रेफर करून त्यांचे इलाज केले जातात. एंजिओग्राफी असेल, डायलिसिस असेल, मेंदूचे ऑपरेशन्स असतील, किडनीचे ऑपरेशन्स असतील.

0: रेफर करून त्यांचे इलाज केले जातात. एंजियोग्राफी असेल, डायलिसिस असेल, मेंदूचे ऑपरेशन्स असतील, किडनीचे ऑपरेशन्स असतील, असे सर्व ऑपरेशन्स त्यामार्फत केले जातात. मोफत असते हे सर्व उपचार, पूर्णपणे मोफत असतात, यासाठी त्या कामगाराला एकही रुपया द्यावा लागत नाही.
1: पण मग इतकी सुविधा महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देत असताना सध्या परिस्थिती काय आहे, तुमचा अनुभव काय आहे की हे कामगार त्या सुविधा घेत आहेत का, त्यांच्यापर्यंत हे पोहोचत आहे का?
0: याच्यामध्ये एक मोठा अडसर म्हणजे कामगारांना ईएसआयची माहिती न दिली जाणं त्यांच्या आस्थापनांकडून. कामगाराला पेमेंट स्लिपमध्ये दिसतं की माझे ईएसआयचे पैसे कपात केलेले आहेत, परंतु ईएसआय म्हणजे काय इथपासून ती सुरुवात झाली होती. तर मागच्या वर्षी माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नानं आणि त्यांच्या दूरदृष्टीनं कॅम्प्स घ्यायला सुरुवात केली, हेल्थ कॅम्प आणि हेल्थ अवेअरनेस कॅम्प. त्याच्यामध्ये ईएसआय अवेअरनेसचा पण अंतर्भाव होतो. जसं की आम्हाला ज्यांना हेल्थ कॅम्पची आवश्यकता नसेल तिथे आम्ही ईएसआय बद्दल जाऊन माहिती देतो. आम्ही कंपन्यांमध्ये फिरतो, वेगवेगळ्या आस्थापनांवर फिरतो, तिथे कामगारांना एक 15-20 मिनिटासाठी गोळा करतो आणि ईएसआय म्हणजे काय, ते कार्ड कुठून घ्यायचं, ते कार्ड वर नावं कशी घालून घ्यायची, त्याची नोंदणी कशी करायची, नंतर आपल्या रुग्णालय कुठे कुठे आहेत त्याला नेमकं ऍड्रेस आणि त्यांनी कुठे जाऊन ते इलाज घ्यायचा आहे याबाबत आम्ही त्यांना जागरूकता आणतो त्यांच्यामध्ये. आणि त्यामार्फत आमचा एवढाच एक हेतू आहे की कामगार हा गरीब वर्गातला आहे, त्याच्या जर त्याला दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली त्याला म्हणा किंवा त्याच्या नातेवाईकांना म्हणा, तर त्यावेळेला असं घडतं की अक्षरशः त्यांना घरदार विकून त्याचा इलाज करावा लागतो, लाखो रुपयांची ट्रीटमेंट लागते. ईएसआयची ही खासियत आहे की तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाहीये आणि त्यानंतर येणार अपंगत्व असेल किंवा दीर्घकालीन चालणारे आजार असतील, जसं की कॅन्सर आहे, डायलिसिस आहे, महिन्यानुमहिने वर्षानुवर्ष त्याचा इलाज चालतो. तो इलाज तर मोफत होतोच, परंतु ईएसआय मार्फत त्या पूर्ण कालावधीचा 2 वर्षापर्यंत आणि एक्सटेन्शन देऊन 3 वर्षापर्यंतचा पगार सुद्धा त्या कामगाराला स्वतःला दिला जातो, जर तो स्वतः हे आजाराने ग्रासित असेल तर. ह्याच आजारांचे इलाज, कॅन्सर असेल, डायलिसिस असेल, हृदयाचे, मेंदूचे आजार, पक्षाघात, ह्या सगळ्याचा इलाज त्यांना या रुग्णालयांमध्ये मिळतो आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबिया दोघांनाही मिळतो आणि त्यांना त्याचा पगारही दिला जातो त्या आजारपणाच्या कालावधीतला. समजा असं झालं की ऍक्सिडेंट झाला कंपनीमध्ये, काही त्या कंपनीच्या ऍक्सिडेंटमधून त्यांना काही अपंगत्व आलं, जसं की हात मोडणे, पाय मोडणे. तुम्ही प्रेशॉप म्हणून नाव ऐकलं असेल, प्रेशॉपमध्ये बऱ्याच वेळेला कामगारांचे हात आतमध्ये अडकले जातात आणि बोट हात कधी कधी पूर्ण हात क्रश होतो. तर अशा वेळेला जे अपंगत्व येतं त्या अपंगत्वातून त्या आजारातून तो बाहेर आला की त्याचं एक मेडिकल होतं आणि मेडिकलमधून त्याचं अपंगत्वाची टक्केवारी ठरवली जाते, त्याप्रमाणे त्याला आजन्म पेन्शन स्वरूपात काही रक्कम पैसे मिळते.
1: तुम्ही मगाशी म्हणालात तसं विविध कॅम्प होणं, त्या त्या कंत्राटदारांना त्याची माहिती असणं, आणखीन ती माहिती नसेल तर ती पुरवणं, याचीच मला वाटतं सगळ्यात जास्त गरज आहे. तर अशी काही साईट उपलब्ध आहे का की समजा कॅम्पमध्ये तो आलेला नाहीये कामगार पण साईटवर बघून तो माहिती मिळवू शकेल?
0: ईएसआय कॉर्पोरेशनची साईट तुम्हाला esic.org या नावानं दिसेल, त्यावर सगळी माहिती पण दिसेल, त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये माहिती असते. परंतु आजची म्हणजे मला दुर्दैव वाटतं की लोकांना वेळ पण नाहीये ते जाणून घेण्याचा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये पण आम्ही कमी पडतोय, कारण पसारा खूप मोठा आहे आणि नव्यानं आम्ही ह्या गोष्टीच्या मागे लागलोय की लोकांना कळू दे, त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ दे आणि त्यांच्या खिशाला चाट पडू नये, कुठल्याही आजारपणाच्या इलाजासाठी त्यांच्या खिशाला चाट पडली नाही पाहिजे, हा आरोग्यमंत्र्यांचा मुख्य हेतू आहे. वर्षभरामध्ये झपाट्यानं ईएसआय मध्ये जी क्रांती घडून आणली आहे की आयसीयू सुरू करण्याच्या रूपानं असू देत, डायलिसिसच्या रूपानं असू देत, अनेक नवीन आस्थापनांना त्यामध्ये सामील करून घ्यायच्या रूपानं असू देत. इतक्यात तुम्ही ऐकलं असेल पेपरमधून की अंगणवाडी सेविकांना पण या ईएसआयचा लाभ घेऊन देण्याचं त्यांचं केलंय आता. तर माझं या माध्यमातून सगळ्यांना आव्हान हेच राहील, पण मालकांना सुद्धा, कॉन्ट्रॅक्टर्सला सुद्धा आणि कामगाराला सुद्धा, की त्यांनी ईएसआयची माहिती नसेल तर ती मालकाकडून करून घ्यावी, त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळत नसेल कुठल्याही जवळच्या ईएसआय हॉस्पिटल किंवा सेवा दवाखान्यामध्ये यावं, तिथे येऊन आमच्याकडून ही माहिती घ्यावी. आम्ही तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच आहोत, परंतु काही कंपन्यांचे नियम असे असतात

0: की कंपनींच्या आतमध्ये आम्हाला अप्रोच मिळणं ह्या फार अवघड गोष्टी असतात. दोन तीन शिफ्टमध्ये लोक काम करतात, त्या शिफ्टमधून त्यांनी येणं, त्यांना ते समजणं आणि त्यांनी आमच्यापर्यंत तो फायदा घेण्यासाठी येणं हा सुद्धा एक आपल्याला वाटतं इतकं सोपी गोष्ट नाहीये. तो लोकांमध्ये वैचारिक अडचण असेल, काही आकस असेल किंवा बघू आपण आजारी पडू तेव्हा पाहू असं जर असेल तर ते त्या गोष्टीला मुकतात. कारण ऐनवेळे जेव्हा घरामध्ये देव न करू पण कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला पॅरालिसिस झाला, तर माणूस काय करतो, पहिल्यांदा त्या पेशंटला उचलून जवळपासच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो जिथे की त्यांना जागेवर गेल्या गेल्याच 1-2 लाख रुपये भरायची वेळ येऊ शकते.
1: महात्मा ज्योतिबा फुले योजना यामध्ये समाविष्ट केली आहे असंही काही ऐकायला मिळतं, तर त्याबद्दलही सांगा.
0: आपण खूप चांगली गोष्ट विचारली. मागच्याच वर्षी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना जी आहे त्याचा यामध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे ईएसआयचे जेवढे पण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत कसं भ्रम होता की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे तोच या रुग्णालयात पाऊल ठेवू शकतो. ज्यांच्याकडे ईएसआय कार्ड नाहीये पण आभा कार्ड आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ ते आमच्या रुग्णालयात येऊन घेऊ शकतात. बरेचसे आजार आहेत, बरेचसे ऑपरेशन्स आहेत ज्याचा इलाज त्यामार्फत आम्ही पूर्णपणे मोफत देतो. तुम्ही इतर रुग्णालयात ऐकलं असेल कधी, महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये सुद्धा लोकांना काही वरचे पैसे भरावे लागतात, काही असे घेतले जातात त्यांच्याकडून. पण आमच्या रुग्णालयात आलं तर त्यांना ती जी स्कीम आहे त्याच्यामध्ये जेवढे पैसे अंतर्भूत सरकारकडून आम्हाला येतात तेवढ्यावरच आम्ही इलाज करतो. त्याच्यामध्ये त्यांना कमी जास्त काही केलं जात नाही, त्यांच्याकडून वरचे पैसे घेतले जात नाही, कुठली वस्तू त्यांना विकत आणायला लावत नाही आम्ही. त्यामुळे योजना जशी खरीखुरी फलद्रूप व्हायला पाहिजे त्या खऱ्या खऱ्या पद्धतीनं आमच्याकडे ती राबवली जाते.
1: तुमच्याकडे असं म्हणत असताना ईएसआयच्या सगळ्या सेवा केंद्रांमध्ये
0: हॉस्पिटल्समध्ये.
1: श्रोते हो, आज आपण राज्य कामगार विमा योजना म्हणजे काय आणि त्याच्या मध्ये कोणकोणत्या तरतुदी अंतर्भूत आहेत याबद्दल डॉक्टर वर्षा सुपे यांच्याकडून माहिती घेतली, त्यांच्याशी आपण बातचीत केली. डॉक्टर वर्षा, आज तुम्ही आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला ईएसआय बद्दल विस्तृत माहिती सांगितली, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
0: मॅडम, तुम्ही मला इथे आकाशवाणीमध्ये यायला संधी दिलीत, ईएसआय बद्दल माहिती द्यायला संधी दिलीत. ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती आपल्यामार्फत कामगारांपर्यंत, मालकांपर्यंत, कॉन्ट्रॅक्टर्सपर्यंत पोहोचावी, त्यांना कधीही खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागू नये, त्यांना सर्व सुविधा इथंच आमच्याच रुग्णालयामध्ये मिळून मिळाव्यात, याबद्दल त्यांना सर्वांगीण माहिती मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. माझं या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांना असं आवाहन आहे की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे किंवा ज्याला असं वाटतं की आपल्याला ईएसआय लागू आहे त्याची माहिती दिली गेली नाहीये, तर त्यांना जवळच्या ईएसआयच्या दवाखान्यात जावं, ईएसआयच्या रुग्णालयात जावं, अशा ठिकाणी जाऊन ईएसआयची माहिती घ्यावी. आपल्या मोबाईलमध्ये ESIC AAA म्हणजे AAA असं ऍप आहे, ते डाउनलोड केलात आणि तुमच्याकडे फक्त ईएसआय नंबर जरी असलात आणि तो त्याच्यात टाकून पाहिला तर तुमचं ईएसआय कार्ड पण दिसेल तुम्हाला, ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सुविधा दिसतील आणि तुमचं कार्ड चालू आहे बंद आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यातून समजून घेता येईल. त्यामुळे कुठलीही अडचण आता राहिलेली नाहीये आणि ईएसआयचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. मॅडम, तुम्ही मला इथे बोलावलं, लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
1: धन्यवाद मॅडम. आताच आपण शासकीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वर्षा सुपे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. राज्य कामगार विमा योजना अर्थात सीएसआय बद्दल माहिती आपल्याला नक्कीच या मुलाखतीमधून मिळाली असेल. श्रोते हो, आपलं आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे, त्यामुळे आला क्षण जगणे, अधिकाधिक समृद्ध होत जाणे, आपण हाती घेतलेलं काम किंवा रोज आपल्याला जे नेमानं करायचं आहे ते काम आपण नेटानं, उत्साहानं आणि आनंदानं पार पाडलं पाहिजे. आणि खरं तर आयुष्याकडे आपण जेवढ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू तेवढं आयुष्य आपल्याला आनंददायी असंच वाटतं.

श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
3: श्रोतेहो, अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या

0: डॉक्टर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडकरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा। तेव्हा अवश्य ऐका युवावाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमा अंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन या विषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
2: आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: यांची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळ.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने हे विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1-4-4-4-7 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
7: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in वर।
8: घर घर

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 29% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं

0: राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. गेल्या 10 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते. त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते. वंदे मातरमनंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली, त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
2: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी इस सदन में सालों से यहाँ हूँ और मिथिला, लेकिन मैं एक सदुकास्ट हूँ, मैं एक दलित हूँ, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूँ.
1: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृह नेते जेपी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात 12 विधेयकं मंजूर झाली, त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरळम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
3: ऑपोजिशन डिस्कशनचे भाग राहते पार्लियामेंटरी डेमोक्रेसी में. अपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और अपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
1: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
0: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी गुलदीप सिंग गरगज यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवली कर्ज मंजूर केलं आहे. एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज प्रथमच सहकारी बँकेला मिळालं आहे. सहकारी संस्थांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवणं, त्यांच्या आर्थिक व्यवहारांना चालना देणं आणि वित्तीय क्षमता वाढवणं याकरता या निधीचा वापर होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डांचं वाटप केलं जाणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 10 कलावंतांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वरदकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, अभिनेता अरुण नलावडे आणि दिग्दर्शक प्रमोद पवार यांना प्रत्येकी 1,00,000 रुपये ताम्रपट नेऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. त्याखेरीज राज्यातले गायक कृष्णा बुंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजघे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव यांना युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. 25,000 रुपये मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, पपेट्री आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या देशभरातल्या 254 कलावंतांचा आजच्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. श्रोते हो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल, तर वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. पाकिटबंद खाद्यपदार्थांमधली साखर, मीठ आणि संतृप्त चरबी यांच्या प्रमाणाची माहिती देणारं लेबल पॅकेजच्या दर्शनी भागात छापण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारनं 2 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणी सरकार आणि FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा न्यायालय स्वतः आदेश जारी करेल असं न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती K विनोदचंद्रन यांच्या खंडपीठानं याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं. येत्या 4 वर्षात मुंबईतल्या सर्व लोकल गाड्या AC होतील. रेल्वेच्या चेन्नई, कपूरथळा आणि रायबरेली इथल्या कारखान्यांमध्ये या गाड्यांचं उत्पादन सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली.
1: पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि AC व्हाव्यात. आणि पुन्हा एकदा सांगतो, AC झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 29% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं खेळतं भांडवल. 15 ऑगस्टपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ST NCMC कार्डसाठी नोंदणी सुरू होणार. आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण, राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.
3: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा, अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्वाची आणि उपयुक्त माहिती.
4: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
3: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
4: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

0: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। ज्ञान भारतम मिशन या उपक्रमा अंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
1: श्रोते हो, अवश्य ऐका। युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचा रे।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, मोबाईल असो, कार असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा संरक्षण क्षेत्र, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे ती म्हणजे सेमी कंडक्टर चिप. भारताची या क्षेत्रात बाहेरच्या देशांवर अवलंबून राहण्याची स्थिती बदलण्यासाठी आता सेमिकॉन 2.0 ला केंद्र सरकारनं नुकतीच 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह मंजुरी दिली. या योजनेत

0: डिझाईन, संशोधन, उत्पादन, ऍडव्हान्स पॅकेजिंग आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात आलाय. भारत केवळ चिप्सचा ग्राहक न राहता स्वतःच्या गरजांसाठी तंत्रज्ञान निर्माण करणारा आणि जगाला चिप्स निर्यात करणारा देश कसा बनेल याचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्थेविषयीच्या भूमिकेबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ प्राध्यापक डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर क्षेत्र हे अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये रोज नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहेत. गेल्या साधारण 60-70 वर्षांमध्ये नव्या प्रकारच्या मायक्रोचिप्स डेव्हलप झालेल्या आहेत जगभरामध्ये अर्थातच, आणि भारतामध्ये या प्रकारच्या चिप्स तयार होण्याच्या दृष्टिकोनातून काही फार मोठा प्रयत्न केला गेला नव्हता. काही प्रमाणात चिप मॅन्युफॅक्चरिंग हे छोट्या मोठ्या चिप्सच्या लेवलला आतापर्यंत होत आलं. आज जी काही आवश्यकता आहे, म्हणजे सेमीकंडक्टर मिशन जे सुरू झालेलं आहे भारतामध्ये, सेमीकंडक्टर 2.0 महिनाभर पूर्वी अनाऊन्स करण्यात आलेलं आहे, आणि या सगळ्याचा जो काही ओहापोह करायचा असेल तर आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये एकतर डिझाईन ही महत्वाची गोष्ट आहे, मटेरियल्स आणि त्याच्यावरचा झालेला रिसर्च ही दुसरी गोष्ट आहे, आणि त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट जे आहेत ही इक्विपमेंट सुद्धा खूप इनोव्हेटिव्ह आणि प्रिसिजन इक्विपमेंट ही आपल्याला इथे लागणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्यांचं म्हणजे रिसर्च, इनोव्हेशन आणि इक्विपमेंट यांचं खूप महत्व आपल्याला दिसेल.
0: श्रोते हो, विद्यापीठं, संशोधन संस्था यांची या क्षेत्रासाठीची भूमिका याबद्दल डॉक्टर शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर विद्यापीठं, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन संस्था आणि इंडस्ट्री यांचा एकमेकांना पूरक असा रोल आहे. विद्यापीठं अशा परिसंस्था आहेत की जिथे तरुण विद्यार्थी नवीन नवीन असे बॅचनी येत आहेत आणि त्या सगळ्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना मोटिवेट करून त्यांना आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पाठवतो आहोत. त्याच्याच जोडीला ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन संस्था आहेत त्या संशोधन संस्थांमध्ये सरकारी इन्व्हेस्टमेंटमुळे मोठ्या प्रमाणावर फॅसिलिटीज तयार झालेल्या आहेत आणि इंडस्ट्रीज ह्या मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा त्याचं जे काही कमर्शियलायझेशन करणं यासाठी कार्यरत आहेत. आणि या तिन्ही परिसंस्था एकमेकांना पूरक अशा आहेत आणि खूप महत्वाची सहकार्य त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे मुख्यतः आता आपण जर बघितलं की आपल्याकडे साधी एक छोटीशी गोष्ट आहे की आपल्याकडे स्ट्रीट लाईट्स आहेत आणि या स्ट्रीट लाईट्सचं कोऑर्डिनेशन ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्ट्रीट लाईट्स कोणत्या वेळेला चालू झाले पाहिजेत, कोणत्या वेळेला बंद झाले पाहिजेत यासाठीच्या ऑटोमॅटिक यंत्रणा आत्ता आपल्याकडे बसवल्या जात आहेत. यांच्यामध्ये काही नवीन प्रगती करता येणार आहे का, त्यांच्यामध्ये काही नवीन डेव्हलपमेंट करता येणार आहे का, हे करण्यासाठी R&D करणं ही आवश्यकता आहे. आणि ती जी काही R&D केलेली गोष्ट असेल त्यातून जे काही डिझाईन्स तयार होतील त्याच्यावर आधारित चिप्स तयार करून घेणं आणि त्या चिप्स ज्या आहेत त्यांचा वापर करून प्रॉडक्ट्स तयार करणं हे काम इंडस्ट्रीज करणार आहेत.
0: श्रोते हो, सेमीकंडक्टर, संशोधन आणि विकास आणि संबंधित क्षेत्राची गरज याविषयी प्राध्यापक शाळीग्राम यांनी माहिती दिली.
1: सेमीकंडक्टर क्षेत्र हे खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही कंटिन्युइंग प्रोसेस आहे. म्हणजे जसं म्हटलं जातं की 1960 साली ज्यावेळेला पहिली मायक्रोचिप तयार झाली तिथपासनं आत्तापर्यंतची ज्या मायक्रोचिप्स आहेत, म्हणजे आत्ता ज्या रिसेंट तयार होत असलेल्या किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी नोड आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि हा फरक आपोआप निर्माण झाल्याने तो कंटिन्युअस डेव्हलपमेंटमुळे, R&D मुळे झालेला आहे. सेमीकंडक्टर 2.0 या मिशनमध्ये मुख्यतः हीच बाब लक्षात घेऊन R&D वर खूप मोठा भर देण्यात आलेला आहे आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढवणं ही पुरेसं नाही, अर्थात ती आवश्यकता आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्याची आवश्यकता नक्कीच आहे, पण R&D हे केलं गेलं पाहिजे. आणि स्पेशली जर भारतासारखा विकसनशील देश किंवा जो आता विकसित होऊ पाहतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणावर मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट असणार आहे. म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी हा भारताचा एक लीडिंग रिक्वायरमेंट असलेला भाग आहे, त्याच्या जवळला संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी गरज आहे, मेडिकल क्षेत्रामध्ये गरज आहे, कम्युनिकेशन, एज्युकेशन, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स अँड फिल्म अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री, त्याच्या जोडीला आता नव्याने जे काही क्षेत्र पुढे आलेलं आहे ते AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या सगळ्या क्षेत्रांमध्ये मायक्रोचिप्सची रिक्वायरमेंट प्रचंड प्रमाणात वाढत जाणार आहे आणि त्याची डिझाईन जी आहे ही आपापली स्वतःची डिझाईन असणं हे केव्हाही फायद्याचं असणार आहे. आता साधी गोष्ट आहे की एखादी गोष्ट समजा आपल्याला परदेशातून विकत घ्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणावर आपल्याला आपली गंगाजळी आहे परदेशी चलनाची ती खर्च करावी लागते. त्याऐवजी जर

0: आपल्याच देशामध्ये ते तयार करू शकलो. म्हणजे आता एका बाजूने आपण बघितलं की भारतामध्ये अनेक विविध कंपन्या त्यांची डिझाईन सेंटर्स तयार करून गेली कित्येक वर्ष काम करतायत आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग स्वतंत्रपणे इतर ठिकाणी केलं जातं. आपल्याचकडचे जे तंत्रज्ञ आहेत, आपल्याचकडचे जे इंजिनियर्स आहेत, शास्त्रज्ञ आहेत, यांची बुद्धिमत्ता वापरून त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स करून घेतली जात आहेत. आता ही आपण आपल्या स्वतःसाठी का नाही वापरायची? या दृष्टिकोनातनं R&D आणि डिझाईन हे जे काही आहे, म्हणजे डिझाईन क्षेत्रामध्ये नवनव्या प्रकारच्या नवीन गोष्टी करण्यासाठी खूप मोठी तरतूद सेमीकंडक्टर 2.0 मध्ये करण्यात आलेली आहे.
1: श्रोते हो, सेमीकंडक्टर परिसंस्थेत मोठ्या कंपन्यांबरोबरच स्टार्टअप्सची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विशेषतः नव्या ऍप्लिकेशन्स आणि उत्पादन विकासात त्यांना संधी आहे. आगामी काही वर्षात आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं आहे याबद्दल डॉक्टर अरविंद शाळीग्राम यांनी माहिती दिली.
0: आपला मोठा देश आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, तर या लोकसंख्येसाठीच्या वेगळ्या गरजा आहेत आणि त्या गरजा वाढत जाणाऱ्या आहेत. तर या वाढत जाणाऱ्या गरजांच्याकडे लक्ष देऊन ही जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ इतरांनी कॅप्चर करण्याच्या आधी आपणच त्या बाजारपेठेकडे प्रॉपर विचार करून त्याचा उपयोग करून घेऊ शकलो तर आपल्याला डेफिनेटली जास्त चांगल्या पद्धतीने या सेमीकंडक्टर क्रांतीचा उपयोग करून घेता येणार आहे. तरुण उद्योजकांना आपण अशा प्रकाराने प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांचं अटेन्शन हे इंटरनल फोकसवर जास्त असलं पाहिजे. एकदा आपण आपल्या गरजा सॅटिस्फाय करू शकलो तर आपण त्यांचा एक्सपोर्टच्या दृष्टीने पण विचार करू शकतो. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये आपण तेवढं कॉम्पिटेटिव्ह नॅचरली होऊ शकतो जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी बेस खूप स्ट्रॉंग असेल. आणि हा टेक्नॉलॉजी बेस स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था जी आहे त्या शिक्षण व्यवस्थेमधून त्या प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता आहे. त्यांना त्या दृष्टीने तयार करणं, चॅलेंजेस फेस करायला तयार करणं आणि नवीन प्रकारच्या कल्पना सुचण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे.
1: श्रोते हो, संशोधनातून तयार होणाऱ्या तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर करणं आणि भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स भारतातच विकसित करण्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. भारतासाठी सेमीकंडक्टर क्षेत्राचं महत्व आणि त्याची गरज काय हे जाणून घेऊया या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिझनेस सोल्युशन्सचे समन्वयक मनीष पाटील यांच्याकडून.
2: मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारतात केवळ चिप्स तयार होणं पुरेसं नाही, त्या चिप्सवर आधारित प्रॉडक्ट सुद्धा भारतातच डिझाईन आणि डेव्हलप होणं खूप आवश्यक आहे. कारण भारतीय ग्राहकांच्या गरजा, वापरायची परिस्थिती आणि किमतीबाबतची संवेदनशीलता ही ऍक्च्युली इतर देशांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे भारतात एखादं इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट धूळ असेल, उष्णता असेल, ह्युमिडिटी असेल, व्होल्टेज फ्लक्च्युएशन असेल, कमकुवत इंटरनेट कनेक्शन असतं, तर याच्यामध्ये सुद्धा हे वर्कआउट होणं अपेक्षित आहे. सो आपण जर परदेशातून तयार केलेल्या चिप भोवती जर आपला प्रॉडक्ट बनवला तर त्याला अनावश्यक फीचरची पण आपल्याला किंमत द्यावी लागेल आणि त्याच्याऐवजी जर आपण भारतीय ऍप्लिकेशन नुसार चिप आणि प्रॉडक्ट एकत्र डिझाईन केलं तर कॉस्ट, पॉवर कन्झम्पशन आणि परफॉर्मन्स याचं योग्य ऑप्टिमायझेशन आपल्याला करता येईल. आणि म्हणून आपला दृष्टिकोन हा केवळ मेक इन इंडिया न ठेवता डिझाईन इंडिया अँड मेक इन इंडिया अँड सर द वर्ल्ड असा असला तर तो आपल्यासाठी एक बेटर अप्रोच राहील. आज भारतात इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग जे मोठ्या प्रमाणात वाढत आहे, परंतु त्यातील अनेक क्रिटिकल चिप्स, सेन्सर्स, कंट्रोलर्स आणि कम्युनिकेशन कंपोनंट अजूनही आयात केले जातात. म्हणजे भारताला प्रॉडक्ट असेंबल झाला तरी त्यातल्या महत्वाच्या इकॉनॉमिकल किंवा टेक्निकल व्हॅल्यू ही परदेशातच राहते. त्याच्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की भारतीय बाजारासाठी आवश्यक चिप्स या आपण स्वतः डिझाईन केल्या तर आपली इम्पोर्ट डिपेंडन्सी 3 लेवलला कमी येईल. डायरेक्ट सबस्टिट्यूट फॉर इम्पोर्ट, दुसरं आपलं स्वतःचं डिझाईन आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार होऊ शकतील आणि मग आपलं फॉरेन लायसन्सिंग वरचं डिपेंडन्सी किंवा अवलंबित्व कमी झालं तर मग नेक्स्ट आपल्याला सप्लाय चेन डिस्ट्रप्शन किंवा जिओपॉलिटिकल संकटाच्या काळात आवश्यकता प्रॉडक्ट पुरवठा आपला स्वतःचा स्वतःला चालू ठेवता येईल. आणि म्हणून या दृष्टीनं भारतीय बाजारपेठासाठी योग्य चिप्स आपण स्वतः डिझाईन केल्यास आपली इम्पोर्टवरची डिपेंडन्सी कमी होऊ शकते.
1: सेमीकंडक्टर परिसंस्थेला आपल्याकडच्या वापरानुसार असलेल्या संधी कशा आहेत याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
2: डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये केवळ चिपवरती भारताचं नाव असणं असा त्याचा अर्थ नव्हे, परंतु भारतातल्या समस्या, भारताची ऑपरेटिंग कंडिशन्स आणि भारतीय ग्राहकांची पर्चेसिंग कपॅसिटी हे लक्षात ठेवून संपूर्ण सोल्युशन तयार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण ऍग्रीकल्चर क्षेत्रात सॉइल असेल, वॉटर सेन्सर असेल, स्मार्ट इरिगेशन कंट्रोलर असतील, सोलार पंप कंट्रोलर्स आहेत, याच्यामध्ये बऱ्याचशा

0: संधी आहेत. हेल्थ केअर मध्ये आहेत, पोर्टेबल डायग्नॉस्टिक डिव्हायसेस मध्ये आहेत, ऑटोमोटिव्ह ईव्ही क्षेत्रात आहे. फॉर एक्झाम्पल सोलार स्वतःच्या घराच्या वरती एखादं पॅनल उभा करून त्याचं DIY किट किंवा त्याच्यामधून माझी स्वतःची सायकल, स्वतःची व्हेकल किंवा स्वतःचं अॅग्री इन्स्ट्रुमेंट, घरातल्या काही वस्तू, इमर्जन्सी लाईट हे सुद्धा चार्जिंग करता येणं ह्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. आणि म्हणून डिझाईन फॉर इंडिया चिप्स मध्ये या अशाच प्रकारच्या भरपूर संधी भारतासाठी अव्हेलेबल आहेत.
1: चिप निर्मितीपासून ते ग्राहकांपर्यंत आणि निर्यातीपर्यंत भारताची क्षमता कशी वाढती आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: चिप्स डिझाईन पासून मास मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत जगातल्या जवळजवळ डिझाईन वर्कफोर्स बाकी 20% वर्कफोर्स हा भारतातून डेव्हलप होतो किंवा भारतामध्ये डिझाईन करण्याची क्षमता भरपूर आहे. इतर देशांमध्ये त्यांचे EDA टूल्स असतील, त्यांचे युनिव्हर्सिटी डिझाईन सेंटर्स असतील आणि डिझाईन लिंक इन्सेंटिव्ह आहेत, अशा ज्या योजना डेव्हलप कंट्रीज मध्ये आहेत तशा आपल्या इकडे उपलब्ध व्हायला सुरू आहेत. कदाचित फॅब्रिकेशन क्षेत्रामध्ये आपण खूप अजून प्रगती केलेली नाही, परंतु प्रोटोटाईप डेव्हलपमेंट, कमर्शियल प्रॉडक्ट डिझाईन याच्यामध्ये आपल्याला अफोर्डेबल टेप आउट्स, ऍक्सेस, पायलट प्रोडक्शन यासाठीच्या फॅसिलिटी आपल्याला वाढवाव्या लागतील.
1: या क्षेत्रातल्या वाढत्या संधी आणि आपलं कुशल मनुष्यबळ याचं सामर्थ्य याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: सेमिकॉन 2.0 मुळे निश्चितच भारतीय कंपन्यांना देशांतर्गत गरजांवर आधारित प्रॉडक्ट्स विकसित करून जागतिक बाजारपेठेत जाण्याची मोठी संधी निर्माण होऊ शकते. मात्र आपली स्पर्धा फक्त अत्याधुनिक आणि सर्वात लहान टेक्नॉलॉजी नोड पुरती मर्यादित ठेवायची काही आवश्यकता नाही. भारताची पहिली कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेले चिप डिझाईन आणि सॉफ्टवेअरचं टॅलेंट. दुसरं आपली स्ट्रेंथ म्हणजे ऑटोमोटिव्ह, ऍग्रिकल्चर, एनर्जी, हेल्थ केअर, टेलिकॉन आणि कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सची विशाल डोमेस्टिक मार्केट आपल्याकडे स्वतःकडे आहे. त्याच्यामुळे एखादे प्रॉडक्ट भारतात व्हॅलिडेट आणि स्केल केल्यानंतर त्याची कॉस्ट जागतिक स्तरावरती कॉम्पिटेटिव्ह करता येणं आपल्याला शक्य होईल. आणि पुढची ताकद म्हणजे फ्रुगल इंजिनिअरिंग, म्हणजे कमी खर्चात टिकाऊ आणि उपयुक्त सोल्युशन तयार करण्याची आपली क्षमता. त्याला काही काही वेळा जुगाड हाही शब्द वापरला जातो, परंतु भारतासाठी तयार केलेले अफोर्डेबल, एनर्जी इफिशियंट आणि रगेड प्रॉडक्ट्स कदाचित आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिकेमधील बाजारपेठात सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. आणि त्याच्यामुळे सेमिकॉन 2.0 इक्विपमेंट, मटेरियल, इंडियन IP, रिसर्च, स्किल्ड वर्कफोर्सवर भर दिल्यास भारतात केवळ मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन न राहता ग्लोबल प्रॉडक्ट इनोव्हेशन हब सुद्धा आपण बनू शकतो. क्षमता नक्कीच आहे.
1: श्रोते हो, सेमिकॉन 2.0 नुसार भारताच्या आगामी काही वर्षात चिप निर्यातीसाठी आणि उत्पादन विकासासाठी काय महत्वाचं आहे याबद्दल मनीष पाटील यांनी माहिती दिली.
0: पुढील 5 ते 10 वर्षात हे लक्ष अस्तित्वात आणण्यासाठी माझ्या मते महत्वाचं पाऊल म्हणजे ऍप्लिकेशन फर्स्ट सेमीकंडक्टर मिशन राबवणे. म्हणजे फॅब हाऊस उभारून त्याच्यामध्ये काय करायचं हे ठरवण्याबरोबरच किंवा हे ठरवण्याच्या आधी भारताला नेमक्या कोणत्या चिप्स आणि सेमीकंडक्टर बेस्ड प्रॉडक्टची आवश्यकता आहे हे जर निश्चित केलं तर ते थोडस बेनिफिशियल राहील. ऑफकोर्स त्याच्यासाठी फॅब हाऊस असणारच आहे, परंतु फॅब हाऊस उभ्या करत असताना गरजा आयडेंटिफाय करणं हा एक महत्वाचा घटक राहील.
1: श्रोते हो, ही केवळ चिप तयार करण्याची मोहीम नसून चिप क्रांतीकडून आत्मनिर्भरतेकडे आणि विकसित भारताच्या दिशेने जाणारी मोठी झेप आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन राजश्री आगाशे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
0: वेळ झाली कृषी विषयक कार्यक्रमाची,
1: तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं
0: शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कार्यक्रम
1: किसान वाणी.

0: किसान वाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रेशमी कुंभारचा नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण ऐकणार आहोत हॅलो किसान. हॅलो किसान कडे वळण्याआधी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मिहिर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 11 व 12 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 11 व 12 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 11 व 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 95%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 91%, तशीच वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 11 व 12 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 12 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93 ते 94%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 87 ते 92%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 19 ते 25 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 11 व 12 ऑगस्ट रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 11 व 12 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 11 व 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 12 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 80 ते 81%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 76 ते 80%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 23 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी खरीप पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला.

नमस्कार, मी डॉक्टर सुनील कुमार, विषय विशेषज्ञ कृषी विस्तार. मी सध्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी कोल्हापूर महाराष्ट्र येथे कार्यरत आहे आणि मी गेले 8 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतावर आपले जे काही एपीओच्या माध्यमातून असेल किंवा आयसीटीच्या माध्यमातून असेल, मोबाईल ॲप्स असेल किंवा जे काही पोर्टल्स असेल त्यातून आणि बरेचसे जे काही नवीन गोष्टी येतात त्याच्यावर शेतकऱ्यांना शेतावर मार्गदर्शन करणं आणि त्यांना बऱ्याच माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही आमचे केवकेतून करतो. आयपीओचा जो हे ज्वलंत मुद्दा आहे तो ह्याच्यात एकच मुख्य मुद्दा आहे. सरकारचं पण धोरण असं आहे की ग्रुप शेती म्हणजे समूह शेतीमध्ये कसं शेतकऱ्यांना आणायला पाहिजे. का तर जेव्हा एक शेतकरी कुठलाही ते व्यवसायामध्ये जाते मग त्याला सगळं खर्च स्वतः बियर करावं लागते. मग जर तुम्ही हेच काम आपल्या समूहाच्या माध्यमातून केलं तर तुम्हाला तुमचं जेवढं खर्च असेल ते ऑटोमॅटिकली कमी येते, तुम्हाला जास्त लोकांचे तेवढं कॅपॅसिटी तुमची वाढते आणि तुमचं मार्केटमध्ये जे काही तुमचे प्रोडक्ट असेल जेव्हा तुम्ही ते घेऊन जातात तुमचे बार्गेनिंग पॉवर किंवा कॅपॅसिटी तुमची वाढते तेव्हा तुम्ही तुमचे जे काही प्रोडक्ट

असेल त्याच्या तुम्ही स्वतः ठरवू शकता किंवा तुम्ही थोडा वेळ थांबू शकता. एपीएसचं धोरण असंच आहे की लोकांमध्ये किंवा लोकांचे जे काही शेतकरी असतील त्यांचं बार्गेनिंग पॉवर वाढायला पाहिजे. तर समजा आता काहीतरी नवीन शेतकरी असतील त्यांना आता हे नवीन ह्याची संकल्पना माहीत नाही, ह्याच्यात काय करायला पाहिजे? कमीत कमी एक 8 ते 10 शेतकरी जे ज्यांचं ध्येय एकच आलं पाहिजे किंवा आम्हाला आपले जे काही पीक असतील किंवा जे आपले जे काही प्रोडक्ट आम्ही आता लॉन्च करणार आहे किंवा आम्ही बनवणार आहे किंवा आमच्याकडे जे काय असेल त्याच्यावर पुढे जाणं आणि त्याचं मार्केटिंग बघणं किंवा आपल्याकडे जे काही मार्केटमध्ये आपले पैसे एवढं खर्च होते ते कसं कमी करता येते आणि आपले बार्गेनिंग पॉवर कसं वाढवावं ह्याच्यासाठी ही शेतकरी कंपनी उभारणी करणे गरज असते. हे शेतकरी कंपनी उभारणी करताना आपल्याला कमीत कमी 8 ते 10 माणसाची गरज असते सुरुवातीला. का? तर ह्याच्यात वेगवेगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर असतात, हे सगळं तुमचं काम पाहण्यासाठी आपले सीईओ असतात, ते सीईओ आपलं सगळं कारभार जे काही जेवढं डॉक्युमेंटेशन जे पार्ट आहे ते सगळं बघतात आणि कंपनी ऍक्टमध्ये हे सगळे कंपनी रजिस्टर होतात पहिले आणि ह्याच्यात रजिस्ट्रेशन

0: असतात, त्याच्यात वेगवेगळे बोर्ड्स ऑफ डायरेक्टर असतात, हे सगळं तुमचं काम पाहण्यासाठी आपले सीईओ असतात, ते सीईओ आपलं सगळं कारभार जे काही जेवढं डॉक्युमेंटेशनचे पार्ट आहेत ते सगळं बघतात आणि कंपनी ऍक्टमध्ये हे सगळे कंपनी रजिस्टर होतात पहिले. आणि ह्याच्यात रजिस्ट्रेशन करताना दोन गोष्टी असते, एक कंपनी ऍक्टमध्ये रजिस्टर करू शकतात, दुसरं जे काही आपले सहकार विभाग आहे म्हणजे कॉपरेटिव्ह जे काय ऍक्ट आहे त्या ऍक्टमध्ये पण तुम्ही तुमची नोंदणी करून तुमचं जे काही शेतकरी कंपनी असेल तुम्ही उभारणी करू शकतात. बरेच काही कंपनी आता हाच दोन पद्धतीवर उभा आहेत आणि जिथे शेतकऱ्यांची गरज असेल त्या अनुषंगाने आपल्याला हे सगळं करावं लागते. एक सरासरी जर खर्च पाहिला तर कमीत कमी आपल्याला सुरुवातीला ही कंपनी उभारणी करताना हे सगळं करताना एक जवळपास 30 ते 40 हजार रुपयाचे खर्च येते, हे नॉर्मल एक खर्च आहे. हे सगळे जे काही मेंबर असतील त्यांना हे बिअर करावं लागतं सुरुवातीला. म्हणून आम्ही म्हणतो जेवढं जास्त शेतकरी तुमच्या कंपनीमध्ये असतील तेवढं जास्त तुम्हाला फायदा होते, कारण की तेवढं फायनान्शियल बर्डन किंवा त्याचं तेवढं पैशाचं आपल्यावर जास्त भार येत नाही. मग ह्याच्यातून जेव्हापासून जर पुढे गेलं तर आपल्याला काय काय लागतं, जसं नॉर्मल आम्ही कुठल्याही विभागात गेलो तर कुठल्याही स्कीमचा जर फायदा घ्यायचा असेल तर आम्ही काय करतो, आमचं काय करतो बाबा, आम्ही आमच्या 7-12 देतो, आमचे आधार कार्ड देतो, पॅन कार्ड देतो, हेच बेसिक माहिती. पण आपल्याला शेतकरी कंपनीमध्ये एकच गोष्ट आहे की जे काय शेतकरी आहेत तेच फक्त ह्याचे मेंबर होतील, दुसरे कोणी ह्याचे मेंबर होऊ शकत नाही. हे अट आहे पहिला आणि फोरमोस्ट, ह्याच्या पुढे कुठलं दुसरं काहीच नाही. तुमच्या नावावर शेती होणं गरजेचं आहे, महिला असतील किंवा पुरुष असतील हे सगळं 100% असणं गरजेचं आहे. बरेच जे काही कंपनी असतील त्या कंपनीमध्ये महिला पण असणं गरजेचं आहे, बोर्डमध्ये पण आणि मेंबर्समध्ये पण. मग तिथं आपलं तुम्ही महिलांसाठी पण तुम्ही काम करताय, जे काही आपले लहान शेतकरी आहेत ज्यांची शेती 1 एकर किंवा 1 एकर 2 एकर पेक्षा कमी आहे, अशा लोकांना पण बळकट करण्यासाठी शेतकरी कंपनीमध्ये त्यांचा सहभाग होणं गरजेचं आहे. आणि पुढे ह्याच्या जर पुढे गेलो तर आम्हाला काय काय ह्याच्यातून भेटू शकते, तर समजा आपलं काहीतरी कंपनीकडून तुम्ही जे काय आपलं खत बियाणे असेल तुम्ही इथे हे विक्री करू शकता, म्हणजे तुम्ही आपले जे काही दुकान असतील म्हणजे शॉप असतील तर ते तुम्ही शॉप काढू शकतात. जसे की शेती सेवा केंद्र तुम्ही उभारणी तुम्हाला करता येते, दुसरा कुठलाही प्रोडक्ट तुम्ही बनवून त्याचं मार्केटिंग तुम्हाला ह्याचं अग्रिकल्चर प्रोडक्टचे खरे तुम्हाला विकता येते, तिसरं जे काही आपल्या प्रोसेस प्रोडक्ट असेल किंवा महिला जे काय असतील किंवा बचत गट मोठा असते, तर आता समजा कोल्हापूरमध्ये मेजरली जर खाण्याचं जर पाठ बघितलं तर गुळ आहे, मग गुळात काय काय करता येते का, हा तो 100% करता येते. गुळात जे काही आपलं गुळ जर मेन प्रोडक्ट असेल तर गुळावर प्रोसेसिंग करून आपल्या कंपनीच्या नावाने त्याला पुढे विकता येते. मार्केटमध्ये गेला तर कोणी इंडिव्हिज्युअल शेतकरी गेला तर त्याला सगळे हे पैशाचे सगळे हे स्वतः हे खर्च करावं लागते. कंपनीच्या माध्यमातून गेलं की तुम्हाला तुमच्याकडे पहिल्या तर क्वांटिटी जास्त बल्कमध्ये येते, मग ऑटोमॅटिकली तुम्हाला मार्केटमध्ये जर गेला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या हिशोबाने बार्गेनिंग करता येते की नाही मला एवढा नाही, मला 40 रुपयाच्या खाडी किंवा 50 रुपयाच्या खाडी मी विकणार नाही. नाहीतर नॉर्मल तुम्ही जर तुमचं एक बनवून गेला तर एक तर खर्च वाढते, दुसरा तुम्ही मार्केटमध्ये गेला की मोठे मोठे एवढे प्लेयर्स आहे की तुम्हाला त्याच्या खाली तुम्हाला दाबतात म्हणजे 30 रुपये 20 रुपये असा रेट पाडून मागतात. मग ह्याचा जर तुमच्याकडे बल्कमध्ये असेल तर ऑटोमॅटिक समोरचे रेट जे काही व्यापारी असतात ते पण तुम्हाला व्यवस्थित रेटने देतात. तर असे बरेचसे जे काही ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग असेल किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड कुठलाही व्यवसाय तुम्हाला शेतकरी कंपनीच्या माध्यमातून करता येते. हां बोला मॅडम.
1: मी अनुराधा पाटील बोलतेय. हॅलो, मी त्या कार्यक्रमात सांगलाय ना.
0: जी जी बोला.
1: मला एक प्रश्न विचारायचा होता की शेतकरी उत्पादक कंपनी काय असते आणि महिलांसाठी त्याच्यामध्ये काही संधी आहे का.
0: ठीक आहे मॅडम. मॅडम, शेतकरी कंपनी कसं असते, शेतकरी कंपनी हे कंपनी ऍक्ट जो आहे त्या ऍक्टच्या अंतर्गत स्थापित केलेले शेतकऱ्यांचं, म्हणजे फक्त ह्याच्यात जे काही मेंबर असतील ते फक्त आणि फक्त शेतकरी असणारे, महिला असू द्या किंवा पुरुष असतील, ह्याचं काय मर्यादा नाही आहे. दुसरा, महिलांसाठी हा एक मेंबरचं बिझनेस होऊ शकते. कशामुळे, तर ह्याच्यात जे काही SHG असतील किंवा इंडिव्हिज्युअल जर महिला शेतकरी असतील त्यांना काही बिझनेस जर करायचे असेल ते शेतकरी कंपनीचे खाली येऊ शकतात. आणि बेसिकली जे काही आपले महिला ग्रुप आहेत किंवा जे काही बचत गट आहेत, बचत गटामध्ये ऑलरेडी लोक असतात आणि ह्याच्यात मिनिमम मर्यादा कमीत कमी 8 ते 10 पर्यंत तर पाहिजेत. आणि एवढं झालं की आपल्या कंपनी फॉर्म करता येते आणि महिलांसाठी विशेष कर बऱ्याच काही स्कीम आहे त्या अंतर्गत आपल्याला सबसिडी स्कीममध्ये, जसे समजा आता काहीतरी फूड प्रोसेसिंगचं करायचं असेल तर पीएमएफई नावाची स्कीम आहे आणि त्या स्कीमच्या अंतर्गत आपल्याला बरेचसे जे काही आपले व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट असेल त्याच्यावर आपल्याला मशिनरी खरेदी करता येते. त्याच्यातून आपल्याला जे काही प्रोडक्ट असेल त्याच्यावर हे पुढं जात आहे ते आणि कमीत कमी 35% पर्यंत आपल्याला सबसिडी ह्याच्या पर्टिक्युलर स्कीममध्ये एकच स्कीममध्ये उपलब्ध आहे. आज आणि असं बरेचसे

0: स्कीम आहेत, जसे की स्मार्ट प्रकल्प ऑलरेडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये चालू आहे, तर ह्या स्कीममध्ये पण जर गेला तर महिलांना विशेष कर प्रोत्साहन देण्यासाठी पण असं स्कीम्स आहेत जिथं त्यांना जसं पाहिजे तसं. आता समजा कुणीतरी महिला इच्छुक असतील, बाबा मला काहीतरी सेनेट हाऊस करायचं आहे. आता मी जसं सांगत होतो की आपलं जे काय पीएफएमई स्कीम आहे, त्या स्कीम अंतर्गत पण शेतकऱ्यांना किंवा महिला शेतकऱ्यांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी कमीत कमी 35% आपली सबसिडी गव्हर्नमेंटकडून भेटते. त्याच्यातून ते कितीही रुपयाचे बजेट देऊ शकतात, 10 लाखापासून किंवा 5 लाखापासून पर्यंत तुम्ही 2 कोटी 3 कोटीचं पर्यंत तुम्ही देऊ शकता. हे जेवढा तुमचं बजेट कॉस्ट असेल त्या अनुषंगाने त्याचे डीपीआर बनवून तुम्ही गव्हर्नमेंटला सबमिट केले की तुमचं जे काही प्रोसेस असेल ते सुरू होते. तर असे बरेचसे जे काही स्कीम्स आहे, मी महिलांसाठी सांगतो की सगळं माहिती पण महिलांना विशेष कर, जसे की महिलांना एकत्र येण्याची गरज 100% आहे. महिलांमध्ये जे काय मेजर स्किल आहे तो मार्केटिंग करण्याचे स्किल खूप चांगले असते, पण बरेच वेळी महिलांना काय वाटतं आम्ही आमचं घर सोडून कुठे जाऊ मार्केट करायला, हे आमचं काम नाही. मार्केटमध्ये जर गेला तर मार्केटमध्ये महिलांपेक्षा कोणीही बार्गेन करू शकत नाही. मग तिथे आपली जी काही कॅपॅसिटी आपल्याला समजते की हे कॅपॅसिटी आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे. आपल्या घरामध्ये जे काही विशेष लागतं, जसे आपल्या समजा आता ह्या भागात कोल्हापूर सांगली सातारा या भागात सोयाबीन जास्त असते, ते मग सोयाबीन पासून आपल्याला कमीत कमी जसं पाहिजे बॉलिवूड प्रॉडक्ट आपल्याला करता येतात. जसे की पहिलं आपल्याला तेल बियाण्याचं असेल मग आपल्याला तेल करता येतं, दुसरं ह्याच्यापासून सोयाबीन जे की दूध असेल किंवा पनीर असेल किंवा टोफू म्हणतात त्याला, ह्याचा पण बिझनेस आपले ह्याच्यातून करता येते. हे आता फक्त एकच उदाहरण आता मी घेतो, समजा आपल्याला सोयाबीन पासून दूध आणि जर पनीर बनवण्याचं जर काम करायचं असेल किंवा पुढच्या ह्याच्यात जायचं असेल तर ह्याच्यात कमीत कमी आपल्याला 5 लाखामध्ये हे सगळे युनिट आपले तुमच्या ठिकाणी उभारणी तुम्हाला करता येते. गव्हर्नमेंटचे जे काय स्कीम्स असेल त्या स्कीमनुसार जे काय सबसिडी असते आपल्याला अनुदान, ते आपल्याला कमीत कमी 2 ते 3 टप्प्यामध्ये भेटून जाते.
1: हॅलो सर, गुड मॉर्निंग
0: मॅडम.
1: हॅलो.
0: हा मॅडम.
1: हा सर, मी गडिंगला गडिंग बोलते आणि माझा प्रश्न होता. सर माझा बचत गट आहे आणि मला त्या बचत गटातून मला ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट होता येतं का? मला आम्हाला सगळ्या जणांना मिळून ठरवत पेढी तर कंपनी सुरू करायची महिलांची, मग ते आम्हाला तसे करता येते का सर?
0: जी बिलकुल करता येतं मॅडम. शेतकरी कंपनी जे काय महिला बचत गट असतील त्यांच्यासाठी एकदम एक नंबर हे व्यवसाय आहे. का ऑलरेडी तेवढ्या महिला एक म्हणजे एकत्र आलेलं आहे आणि त्यांचं एकमेकाचं जे काय ओळख असतील किंवा त्यांचं लोकांचं जे काय ध्येय आहे ते ऑलरेडी एक लोकांना माहित असते, बाबा आता आम्ही ह्यासाठी म्हणजे ह्या कामासाठी हा जो आपले सेल्फ हेल्प ग्रुप आहे तो चालू आहे. मग सेल्फ हेल्प ग्रुपला जर तुम्ही पुढे घेतलं तर आपले आपले लोकॅलिटीनुसार आपल्याकडे जे काय पीक असतील त्या पिकावर तुम्हाला काय व्यवसाय करायचा असेल तर ते तुम्ही करू शकतात, किंवा ह्याच्या पुढे जाऊन त्याच्यावर काहीतरी प्रोसेसिंग युनिट टाकायचं असेल तर ते पण आपल्याला करता येते. समजा आता सोयाबीन असेल तर सोयाबीन त्याच्या गडिंगत भागामध्ये सोयाबीन आहे चांगलं आहे, आणि दुसरं थोडंफार काजूचा असतील किंवा जे काय आपलं ज्वारी असतील हे भाग आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला पुढे प्रोसेसिंग मध्ये किंवा पॅकेजिंग मध्ये किंवा जे काही दुसरे प्रोडक्ट असेल ते ह्याच्यामध्ये पण जात आहे. आणि महिलांना आणि महिलांचं भरपूर एपीओ आता गडिंगमध्ये पण चालू आहे, सिंधुदुर्ग या भागात पण 2-3 एपीओ ऑलरेडी चालू आहे. आणि महिलांमध्ये याची जास्त गरज आहे. का तर महिलांमध्ये महिला जे एपीओ आहे आता भारतात जर पहिला एपीओ जर बघितलं महिलांचं तर तो सोलापूरचा आहे, आपल्याला बऱ्याच लोकांना माहित नसतील. तर असं ह्या जर माध्यमातून गेलं तर प्रत्येक महिलाला काही ना काहीतरी इन्कम सोर्स एक वाढते, आणि दुसरं महिलांचे जे काही सशक्तीकरण म्हणजे बळकटी करण्याचं काम ते एपीओच्या माध्यमातून खूप चांगलं होऊ शकते.
1: मग त्याच्यातून सर गांडूळ खत वगैरे असं काही करतोय ते सांगायला?
0: 100% करता मॅडम. कृषी आणि कृषी निगडीत जे काही व्यवसाय असतील, जसं की तुम्ही आता सांगितलं गांडूळ खत असतील किंवा रेशीम शेती असेल किंवा पर्ल फार्मिंग असते किंवा आता आपल्या जनावरांचं गोटा असतील किंवा शेळी मेंढीचं वेग असेल, हे सगळं असे सगळे व्यवसाय आपल्याला कृषी माध्यमातून आपल्याला करता येत.
1: ठीक आहे सर. आणि चालेल सर, मग आम्हाला याच्या संदर्भात अजून डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल तर मग सर आपल्याला भेटायचं असेल तर आम्हाला कुठे यावं लागेल?
0: मॅडम तुम्ही आता गडिंग्लज मध्ये आहे तर ते आपलं कृषी विज्ञान केंद्र कन्हेरी मठाचं ऑफिस आहे, ते आपल्याकडे 6 तालुका आहे आणि त्या 6 तालुक्यापैकी तुमचं पण तालुका आपल्याकडे येते. बरेचसे काही कार्यक्रम आपल्या गडिंग्लज मध्ये पण चालू असते. तुम्ही आम्हाला येऊन इथं कन्हेरी मठाचं जे काय आपलं कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे येऊन तुम्ही भेटू शकतात मॅडम.
1: ओके ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. खूप छान माहिती दिली सर, थँक्यू.
0: थँक्यू.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: हॅलो, मी मतदार बोलतोय.

हुंडी जर लागली असेल तर काका तुम्हाला कमीत कमी एक मेटरायझेशन चे एक अडवणी किंवा अडवणी तुम्ही घेऊ शकतात सध्या तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये. ते आता हे घेणं गरजेचं आहे हुंडीसाठी. आणि दुसरा सापडा तुम्ही लावू शकता. हुंडीसाठी सापडा येते. तुम्ही तुमच्या शेतामध्ये एक 5 ते 6 सापडे तुम्ही लावू शकता एकरी हिशोबाने सांगायला तुम्हाला. एवढं ते लावणं गरजेचं आहे सध्या. काय की आता आपलं वातावरण हुंडी असते त्याच्यासाठी एकदम चांगलं आहे म्हणजे वाढवण्यासाठी चांगलं आहे. म्हणून आता जर मटेरियल जर दिलं आपल्या शेतामध्ये जर हे केलं अडवणी केली तर तुम्हाला त्याचे फरक जाणवते. मटेरियल तुम्हाला आपलं कृषी महाविद्यालय ना इथं कोल्हापूरला राजश्री छत्रपती शाहूजी महाराज कृषी महाविद्यालय आहे तिच्याकडे तुम्हाला भेटते. किंवा जे काही कृषी विज्ञान केंद्र असेल तुमच्या जवळपास तिथं पण भेटू शकते. कलई मठावर पण केवी के तिथं पण भेटू शकते. किंवा नॉर्मल जे काही आपलं कृषी सेवा केंद्र असेल तिथं पण विचारलं तर तुम्हाला भेटू शकते.

मंडळी, हॅलो किसान हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमात आज आपण शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी कृषी विज्ञान केंद्र कणेरी इथले विषय विशेषज्ञ डॉक्टर सुनील कुमार यांनी शेतकरी बांधवांशी फोनवरून साधलेला संवाद ऐकलात. हा या कार्यक्रमाचा पहिला भाग होता. या कार्यक्रमाचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत येत्या गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या आपल्या कार्यक्रमामध्ये.

0: केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला. यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित। लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक। संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण। राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव। आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा। गेल्या 20 तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं। या अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाचे सदस्य घोषणा देत होते। त्यानंतर लगेच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमसाठी उभं राहण्याची विनंती सदस्यांना केली। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य सभागृहात उपस्थित होते। वंदे मातरम नंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झालं। राज्यसभेत आज काही

0: कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. त्यात खाणी आणि खनिजे सुधारणा विधेयक मंजूर झालं. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. त्यापूर्वी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या उत्तराखंड इथल्या रॅलीनंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
1: मैं इसको पॉलिटिकल मुद्दा कभी बनाना नहीं चाहता और मैं कभी इस सदन में सालों से यहां हूं और मिछला हूं, लेकिन मैं एक सदुकास्ट हूं, मैं एक दलित हूं, मेरे को मदद करो, मेरी रक्षा करो बोल के कभी किसी के सामने गिड़गिड़ाया नहीं. मैं लड़ने की शक्ति है, मैं लड़ता हूं.
0: या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन सभागृहनेते जे पी नड्डा यांनी दिलं. संसदेत या अधिवेशनात एकूण 12 विधेयकं मंजूर झाली. त्यात पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक, केरळचं नाव बदलून केरम करण्याचं विधेयक यासारख्या विधेयकांचा समावेश आहे. नीट पेपरफूट, आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, राम मंदिर देणगी घोटाळा, झारखंडमधील विद्यार्थ्यांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. बहुतांश विधेयक चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
2: अपोजिशन डिस्कशनचा भाग राहते. पार्लियामेंटरी डेमोक्रेसी में अपोजिशन डिस्कशन के लिए डिमांड करते हैं और सरकार उसका जवाब देते हैं. ये तरीका होता है क्योंकि लोगों ने हमको चुना देश सेवा के लिए. तो पहली बार ये दृश्य देखने को मिला कि सरकार खुद कह रहे हैं कि हम डिस्कशन चाहते हैं और अपोजिशन बहाना बना करके डिस्कशन से भाग रहे हैं. तो ये लोकतंत्र के लिए, विशेष करके संसदीय लोकतंत्र के लिए ठीक नहीं है.
0: अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुनेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
3: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज हल्ला झाला. नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं एका व्यक्तीनं हा हल्ला केला. त्यात जखमी झाल्यानं बादल यांना नांदेड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बादल यांच्या सुरक्षा व्यवस्थेतले पोलीस उपनिरीक्षकही यावेळी जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि सुखबीर सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आणि या हल्ल्यामागचा हेतू काय होता याचा तपास करण्याचे निर्देशही पोलिसांना दिले. अकाल तख्ताचे जथेदार गियानी कुलदीप सिंग गर्गज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 2024-25 या वर्षातल्या कामगिरीसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्यविषयक इतर कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरव वृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रातल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला. याखेरीज युवा कलावंतांसाठीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना देण्यात आले. महाराष्ट्रातून गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनई वादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या 9 दिग्गजांना तसंच गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण मासगे, संवादिनी वादक तन्मय देवचके आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या 6 युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. श्रोते हो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करणार आहेत.

0: उद्या संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे संध्याकाळचे प्रादेशिक बातमीपत्र उद्या 7:15 प्रसारित होईल. वृत्तविशेष कार्यक्रम रात्री 8:15 प्रसारित केला जाईल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज समाज माध्यमावरच्या संदेशातून केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल कथित अपमानास्पद टिप्पणी केल्यामुळे पश्चिम बंगालमधले भाजपाचे राज्यसभा खासदार नागेंद्र नाथ रॉय उर्फ अनंत महाराज यांना यापूर्वी प्रदान करण्यात आलेला बंगविभूषण हा पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आज मागं घेत रद्द करण्यात आला. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेले आत्मघातकी बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवले असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं घोषित केलं आहे. दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा परिषद पथकानं हा अहवाल दिला आहे. लहान लहान गटांमार्फत या दहशतवादी संघटनेच्या कारवाया चालत असून त्यांचा धोका दक्षिण आशियात वाढत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. यापूर्वी फेब्रुवारीत सादर केलेल्या पहिल्या अहवालात या पथकानं या बॉम्ब हल्ल्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 11 जणांचा बळी गेला होता. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद चौथ्यांदा भारताकडे आल्याचं चीन आणि रशियानं स्वागत केलं आहे. नवी दिल्लीच्या विवेकानंद आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानात ब्रिक्स देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद आज झाली. त्यात या दोन्ही देशांच्या राजदूतांनी भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातल्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, एकाला अटक. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 10 मान्यवरांचा गौरव. आणि दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं घडवला असल्याची संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. लोकसंगीत सुरुवातीला ऐकूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा. गायला आहे सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकलाकारांनी.
2: आई भी माई वंदन.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोवाडा आपण ऐकला. गायला होता सिद्धार्थ मुकुंद जाधव आणि सहकारी यांनी. कार्यक्रमात शेवटी माणिक गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेलं शिक्षण प्रसार गीत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया राजा काळे यांचं शास्त्रीय गायन राग आहे श्याम कल्याण. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची तर हार्मोनियम साथ दिली आहे सुधांशु घारपुरे यांनी. विलंबित आणि द्रुत बंदिश एकता लाटणीबद्ध असून विलंबित बंदिशीचे बोल आहेत हमारे पिया तर द्रुत बंदिशीचे बोल आहेत बेला सांज की. ऐकूया राजा काळे यांचं श्यामकल्याण या रागातील शास्त्रीय गायन.

0: राजा काळे यांचं श्यामकल्याण रागातील शास्त्रीय गायन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी, तर हार्मोनियम साथ होती सुधांशु घाटपुरे यांची. श्रोतेहो, रात्रीचे 10:30 वाजले आहेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य श्रद्धा. लेखिका वसुधा पाटील, सादरकर्त्या गौरी लागू.

0: आधी लाल मग हिरवा मग दोन्ही एकदम
1: होय साहेब
0: सब कुछ ठीक है आणि गस्त चालू ठेव जमादार आज तू एकटाच लाला अजून आला नाही ड्युटीवर आता काय डबल ड्युटी करणार का
1: लाला एवढं यायला हवा साहेब काल रात्री जाताना सांगून गेलता येतो म्हणून
0: बर थोडा वेळ वाट बघू आणि मग हेडक्वार्टरला मेसेज पाठवू काय एक आदमी पाठवून द्या म्हणून चालेल ना अरे लागोपाठ तीन दिवस ड्युटी म्हणजे झाली काय
1: नाही साहेब तसं अजून एक दिवस काम करता येईल मला लाला आला तर ठीक आहे पर नाही आला तर कुणाला बोलवून घेऊ नका साहेब अहो प्रत्येक ठाण्यावर माणसं तरी किती पुरवायची
0: अरे
1: जिथं तिथं माणसं कामी येत आहेत
0: अरे पण त्याची काळजी तुला कशाला हवी माणूस मिळाल्याशी कारण झोपेशिवाय वेळ लागायची पाळी आली कुठं हजारो मैलावर दूर आपलं गाव शेतीवाडी बायका पोरं टाकून इथं यायचं रात्र नाही दिवस नाही आपलं ड्युटी बजावत राहायचं या जंगलात त्या अशा रात्रीच्या वेळी जीवाची कुर्बानी करून कधी कुठून हल्ला होईल याची सतत धास्ती बाळगून
1: खरंय माणसं तिथं शांतपणे झोपली असतील
0: मग
1: आणि इथं आपण जागेच आहोत पण जागा तर राहिला

0: आपल्यावर साऱ्यांची भिस्त आहे, आपल्यामुळे सगळे निर्धास्त आहेत साहेब.
1: ओ जमादार, कुणाची भिस्त आणि कोण निर्धास्त? जन्ममध्ये गेले सारे लोक, मरलत का? आपण तर बुवा पोटासाठी नोकरी धरली. हा पगार द्या, बंदूक हाती धरणार, गोळी घालणार, पगार बंद, बंदूक खाली. देश बीस आपण नाही जाणत
0: साहेब, सुभेदार आहात आपण साहेब. 20-25 माणसं हाताखाली आहेत आपल्या, असं बोलू नका साहेब, कोणी ऐकलं तर काय होईल?
1: सगळ्यांच्या मनातलं बोलतोय, सगळ्यांच्याच मनातलं हेच आहे, ऐकलं तर काय होईल? हा काय होईल सांग ना. अरे काही व्हायचं नाही, आपल्यासारखा सुभेदार असं मनातल्या मनातून हसतील सगळे. अरे सैनिक असलं तरी माणसंच ना.
0: नाही साहेब, मी नाही असं बोलणार, माणूस असलो तरी पण नाही बोलणार.
1: का हा? तू काय वेगळा बनलेला आहे?
0: वेगळा कशाला साहेब, आहे हाडा मासांचा
1: मग,
0: परधान्यातनं रक्त वेगळं वाहत आहे. मी काही पोटासाठी इथे आलेलो नाही आहे.
1: मग कशासाठी? हा जवानांसाठी सगळ्या सुखसोयी मिळतात म्हणून, दारू, सिगरेट, गरम कपडं झालंच तर.
0: साहेब त्या सगळ्या गोष्टी सुभेदारांसाठी साहेब, आमच्यासारख्या जमादारांना त्याचं काय हो? मिळालं तर मिळालं, नाही तर
1: असं आहे. एकूण रोग असा आहे वे.
0: बर नाही तसं नाही साहेब, म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं, घरदार, तरणी ताठी बायको, म्हातारे आई वडील सोडून आलो होतो तेवढ्यासाठी नाही साहेब. अहो ते तर घरी सुखानं मिळत होतं की, नुसतं जमिनीत अंगभर घाम घाळत बसलो असतो ना तरी सुद्धा.
1: पण मग कशाला जख मारायला आला इथं? शिंचईतलं पाणी देखील बसत कसला तरी वास मारतोय.
0: कुणी भरून ठेवलं माठात पाणी? हा तू? नाही, लालानं भरलं साहेब.
1: लालानं?
0: लक्ष्मी घागर भरून आणून देते त्याला, कालचं सकाळचं भरलेलं पाणी आहे. गावाकडं विहिरीला पाणी फार गोड साहेब. उन्हाळ्यात आटली ना तरी चव बदलायची नाही. पारू कशी झणझणीत मिरच्यांचा ठेचा वाटायची, कधी तुरीची गरगट्टी, पर भाकरीला विहिरीच्या पाण्याशिवाय चवच यायची नाही साहेब. पारू म्हणजे
1: कोण म्हणाला?
0: कोण नाही साहेब, माफ करा, तिकडची गावाकडची याद आली. एक राऊंड मारून येतो साहेब.

0: वर्ष जाते तशी अक्कल येण्याला. अरे सगळेच काय देशभक्त असतात वय पण भरूच चाले बलवांच्या गप्पा देशभक्तीच्या. देशासाठी करू कुर्बान इसरू भूक तहान. हो हो एक दोन धडा का ऐकला तोफेच्या गोळ्यांचा तर फातरून पॅन्टी फाटत जाते डोंगडा टनाटर. आणि देशासाठी करू कुर्बान म्हणे इसरू भूक तहान.
1: मी पाणीवाली लक्ष्मी साहेब मी हाय.
0: आई तर काय काम आहे कुठून आलीस पटकन सांग पटकन सांग.
1: रोज नाल्यावरनं पाणी आणते मी साहेब. आज गेटावर लाला दिसला नाही दुसरा जमादार भी दिसला नाही म्हणून इथवर आले. पाणी होतं का साहेब मडक्यात.
0: किती वेळ झाला येऊन तिकडे उभं राहून काय करत होती. अरे मी विचारतो आल्याबरोबर पाणी माठात काने ओतलं उभी का होती सांग उभी का होती. कान लावून सगळं आतमध्ये ऐकत होतीस की नाही बोल.
1: मी इकडे कधी नाही येत साहेब. गेटावरून लालच घागर घेऊन येतो निरिकामी करून तिथं आनंद येतो. आज पहिल्यांदाच आले साहेब. पोटात बचडा आहे साहेब.

0: इथून इथं येईस तोर दम लागला बघा. घागर बघा केवढी मोठी हायदी. दम लागला म्हणून जरा वेळ उभी राहिले साहेब.
1: अरे पण मला समजत नाही, आल्या बरोबर तू हक्का नाही दिलीस, गुपचुप का राहिलीस? खरं सांग नाही तर मरशील बघ. पाण्यावाले अरे बोल ना. कलस पोटत भक्ष्य कलुसता पाळणा करती.
0: बाई माणसावर हात टाकतो. अरे लाज नाही वाटत तुला? अरे आला तुला नरकात लोटे नरकात. तू वर चालव. अरे आल्ला जवाब देशील की
1: नाही? पाणीवाली तुझं नाव काय? पटकन सांग. अरे खरं नाव सांगती
0: लक्ष्मी लक्ष्मी. मी मी पाणीवाली लक्ष्मी लक्ष्मी साहेब.
1: झूठ एकदम झूठ. तुझं नाव लक्ष्मी नाही. इथं कशासाठी आली होती बोल? कुणा कुणाशी दोस्ती? अरे एकदम खरं छान येतं बघ. आचल मला तुझी तपासणी
0: करायची.
1: कशा
0: पैसा?

0: सुल्ताना बाहर ये सुल्ताना सुल्ताना अरे बाहर ये काय पाणी प्यायचं पाणी प्यायचं
1: पाणी हवं मला सांग
0: बस काय अजून पाहिजे सुल्ताना

0: एक रोटी दिलीत ना तर बडी मुलं बनून व्हायचं
1: तुमची. असं कर, हे सगळं जेवून घे आणि थाळी स्वच्छ करून ठेव. घे घे जेव जेव. अरे खरं जेव. अरे दोन जीवांची आहेस तू, उपाशी आहेस. घे जेवून घे. अरे अशी बघत नको राहू माझ्याकडे. सुरुवात कर. मग काय सुलताना, नाव तर खोटं घेतलं होतंस. इथं येण्यामाग तुझा हेतू कोणता होता? नाही राहते कुठे तू? गाभू नकोस ग, आपण नाही मारणार तुला मी. मग अशी बेदम चोपली तुला पुढं झालं. घे जीवन घे. अरे एकदा कबुली दिलीस ना मग झालं. तर आता पुढचं सारं हळू हळू सांग.
0: हळू
1: हळू खा ना ती रोटी. मारल मेली नाहीस, पक्की चिवट जात तुझी. आता खाता खाता कशाला मरतीस? घे घे पाणी, एकदा पोट भर. घे. आता सांग पाहू सुलताना, कोणा कोणाशी इथं दोस्ती केलीस? खरं खरं सांगायचं. हातात रोटी आहे बघ तुझ्या.
0: दोस्ती? दोस्ती तर सगळ्यांशीच आहे साहेब.
1: तसं नाही,
0: खूप जण झोपडीवर येतात, घरदार सोडून लांबवर येतात, कधी कधी घरची याद

0: येत असेल की जे राहत नसेल थाऱ्यावर.
1: हे इच्छा तू त्या प्रश्नाची तरी उत्तर दे. गावांतर का पण कुमार तुझा नवरा आहे का नाही जाग्यावर? आई बाप भाऊ कुणी आहेत का? नाही राहते कुणाकडे? एकटीच असते का? आणि हे पोटातलं लेकरू?
0: खुदा जाणी साहेब
1: काय
0: कुणाचं आहे ते?

0: खुदा जाने साहेब
1: काय
0: कुणाचा हा इथे सगळेच जण येतात की तक्रार करायची जी सोय नाही जीवाची भीती वाटते ना साहेब
1: आणि नवरा तू कुठं असतो का बसला इथंच कुठेतरी आमच्या माणसात अल्लाची कसम खाऊन सांगो काय झालं त्याच लढाईत नेला मग युद्ध कैदी म्हणून पकडला गेलाय घाबरू नकोस मग लढाई संपल्यावर कदाचित सुटली
0: अल्लाच त्याचं रक्षण कर सुभेदार सर अहो तो तर 2 वर्ष झाली बिगर परवाना या मुलखात शिरलाय हेरगिरी करायला त्याच्या अंगावर शिपाचं पोशाख नाहीये परवाला आला म्हणत होता अशा माणसांना गोळा घालून ठार मारणार दिसतील तिथं मारणार असाच हुकूम आलाय या अल्ला खरं का सुभेदार सर खरं आहे लाला म्हणतो ते खरं आहे का
1: ते आता खरं म्हणजे तुला सुद्धा खोटं नाव घेऊन पाणीवाली तर काम करती म्हणून हेच म्हणतील शिक्षा माहितीये का हिरगिरी करण्याबद्दलची
0: रन कर साहब सुभेदार साहब रन कर मुझ पे मी हेरणार साहेब खरंच नाही सर इथं कुठं भेटलंच तर फक्त त्याला समजून घरी घेऊन जायला आले सर त्याला
1: फक्त समजवायला मग भेटला का नाही तुला कुठं भेटला काय म्हणला काय म्हणला
0: अल्ला कसम सर त्याचं ठाव ठिकाण बी माहित नाही खरंच माहित नाही हो मला 2 वर्ष झाली साहेब तो मला परत हवाय सर सर सर तुम्हाला परत हवाय कुठला देश आणि कुठला धर्म सर मला तर कुठलाच देश बी नाही धर्म बी नाही हवा आम्ही आपली साधी सोधी माणसं काम करून 2 वेळची रोटी मिळाली राहायला घर मिळालं कि बस झालं पण तो नाही सर झालं बसून माझं घर माझं मुलगा रोटी सारं गमावून बसले मी सर हो माझं बोर तर हातचं गेलं पण हा परत आला तर निदान नवा उस्मान देईल झालं छोटस उस्मान
1: सुलताना शांत हो शांत हो आणि या पोटातल्या लेकराचं काय करशील तू तुझं नवरा जर भेटला
0: तर मी सांगीन त्याला सांगीन की गेल्या दंगलीच्या वेळी धर्माच्या नावे पलीकडच्या मुलखातल्या पोरी सोरींना जबरदस्तीने बछडी दिली होतीस आता तुझ्या गैरहजेरीत त्यांनी बी मला तेच दिले फेटमफाट झाली
1: सुलताना तू हे बरं नाही केलं सुलताना पहिल्यांदा शंका आली त्यावेळेसच काहीतरी झाडपळ्याचं औषध घ्यायचं नाहीस का
0: विचार आला होता त्यावेळी मनात जडीबुटीवाला बी फिरकलं होतं झोपडीकडं म्हटलं घेऊन टाकू दवाई नाहीतरी कुणा परक्या माणसाची चावल्यात वाढवायची ना जातीचं ना धर्माचं ना आपल्या मुलखाचं पण साहेब कितीतरी वर्षांनी पोटात बछडा खेळायला आलं
1: मग आता कसं करशील
0: करीन कसं तरी आतापर्यंत केलं तसंच करीन पण आताशा कुणी येत नाही साहेब हे एवढं मोठं पोट पाहून घाबरतात सारी जण त्यांना वाटतं मी कांगावा करून गळ्यात पडीन तुमच्यापर्यंत फिर्याद आणीन चाडी चुगली करीन अंगावर तोमत आणीन म्हणून सगळेजण टाळतात बघा लाला सुद्धा तसाच पाण्याची घागर घ्यायला बी येत नाही गेटावर गस्तवाल्यांची हांजी हांजी करावी लागते साहेब फक्त एकटं तोच मदत करतो
1: तो कोण
0: तो जमादार साहेब

0: तुझ्यावर हात बघत तो काळा सावळा हत्यो. त्याला वाटत त्याला वाटत हा बच्चा त्याचाच आहे, फक्त त्याचा एक त्याचाच आहे, आणखी कुणाचा बी नाही. फार कौतुक करतो साहेब तो.
1: सुलताना उगाच काहीतरी बोलू नको. अरे जमाला नेक जवानी, तिकडे लांब त्याचं गाव आहे, शेती आहे, मात्र आई वडील आहेत, बायको आहे तरी दाठी, कळलं का? आणि सगळं सोडून तू इथं आलाय, तो काय हे असते धंदे करायला नाही आला, देशासाठी लढायला आलाय. चांगला जवान आहे तो.
0: जमादार चांगला जवान आहे. मी तरी माई कुठं म्हणते साहेब, पण माणूसच आहे की पहिल्यांदा, नंतर देशाचा शिपाई आहे तो. पण नेक जवान आहे साहेब तो. तुम्ही म्हणता ते खरं आहे साहेब, तो एकटाच माझ्याकडे दीड बंबडीची रकली म्हणून बघत नाही बघा, बाकीचे सगळे नुसते मजा करणारे. याने मात्र जीव जडवलं बघा, मला चांगली बाई मानतो तू.
1: कुठं जमादार? अरे तो तर माझ्याशी घरची आठवण काढत होता, विहिरीचं पाणी, बायकोच्या हातची गोड भाकर.
0: खाडू द्या हो, ती तर त्याचीच माणसं आहेत, त्यांची आठवण नाही काढणार तर कुणाची काढणार? पण जगून वाचून इथून परत गावी गेला तर तिथं माझी बियात काढेलच की या बचड्याची बियात काढेल तो.
1: का म्हणून त्याचं थोडंच आहे,
0: पण मी सांगितलंय ना त्याला तसं, सगळ्यांना सांगून बनले, कुणी बी मनावर घेतलं नाही, पण यानं फक्त ते मानलं बघा. अहो त्याला लय आनंद झालाय साहेब.
1: एक नंबरची लोटची तू. अरे गरवाले शाळेसारखं काही बोलतीये, मुंगळी केली तर लई दाखलं तारं तोडायला लागली. एकदाच बजावून सांगतो, मुक्काट्यानं माग फिर, त्या बोळ्या भाबड्या पोराला नादी लावून त्याच्या जीवाशी खेळ नको खेळूस, जस चालती वर आणि पुन्हा आलीस इथं तळफळायला तर तिथल्या तिथं गोळी घालेल, कळलं का?
0: सुभेदार साहेब, बच्चा कुणाचाही असला तरी तो माझाच आहे, तो त्याची जिम्मेदारी घेणार आहे बस. अल्ला कसम साहेब, या बछड्याची कसम. मडक्यात पाणी होती?
1: नको, ते जड मडकवसू नकोस, ती थाळी तशीच टाकलीस, ती पुरी खाऊन टाक त्यातली, गे पाणी होत तुम्ही, गे तू खायला बस इथं.

0: लक्ष्मी स्वीट ला काय करतेस लक्ष्मी?
1: लाला गेटवर नव्हता म्हणून म्हणून घागर इथवर आणावी लागली.
0: एवढी मोठी घागर? लक्ष्मी तुला किती वेळा सांगितलंय घागर उचलून आणायची नाही म्हणून, ऐकत नाहीस तू माझं. लक्ष्मी तुझे दिवस भरत आलेत ना आता, मग
1: आता उद्यापासून येणार नाही मी. सुभेदार साहेबांनी मना केले मला इथे येण्याची.
0: इथे येण्याची? अगं बरोबरच आहे, ठाण्याच्या आधी तुला कसं कोण यायला देणार लक्ष्मी? हे काय घर आहे कोणाचं आणि ते काय बांधलंय पदरात?
1: सुभेदार साहेबांनी खाना दिलाय. दोन दिवस झाले पोटात काळ बी नाही. तुम्ही झोपडीवर फिरकला नाही जमादार साहेब या दोन तीन दिवसात? तुम्हाला फिकीर वाटे नशी झाली
0: लक्ष्मी?
1: लक्ष्मी तिकडे उपाशी आहे याची याद तरी आली का?
0: हे बघ,
1: दया येऊन सुभेदार साहेबांनी थाळीतले सगळ्या रोट्या देऊन टाकल्या, मी त्या बांधून घेतल्यात. दोन तीन दिवस तरी जातील.
0: हे बघ लक्ष्मी, लाला आला नाहीये. काय झालंय कोणास ठाऊक, परवा माझे तीन दिवस ड्युटी चालली आहे, दिवस पाळी रात्र पाळी, एका मिनिटाची विश्रांती नाही. कुठे येणार तुझ्याकडे? आपण मी पैसे पाठवले होते परवा लक्ष्मी दादू बरोबर, तीन ब्रेड पण पाठवले होते, मिळाले नाहीत?
1: नाही दादू बी आला नाही, पैसे बी नाही आणि ब्रेड बी नाही.
0: जाऊ दे चल, आज साहेबांनी दिलंय ना, खा घरी गेल्यावर खा. काळजी घे लक्ष्मी.

0: संकटाची सुखरूप बाण आणतो. मुलगा मुलगी काहीही हो, लक्ष्मी जगलो वाचलो तर मी काळजी घेईनच, पर समजा जर काही बरं वाईट झालंच ना तर घाबरू नकोस, घाबरू नकोस. मी पत्र देऊन ठेवेन तुला, घरी जा, पत्ता शोधून कर, पाडू सांभाळेल. हा तिच्या स्वाधीन कर, पत्र आणि मूल दोघं बी आनंदानं ठेवून घेईल ती.
1: ठेवून घेईल? खात्री आहे तुमची?
0: म्हणजे पुरी खात्री आहे माझी. अगं 8 वर्ष झाली लग्नाला, पण कूस उजवलीच नाही तिची लक्ष्मी. गावातली पोरं आणून खेळवत बसते दिवस रात्र अंगणात. मग हे सांभाळणार नाही? अगं हे तर माझच.
1: तुमचंच
0: लक्ष्मी? केवढी आनंदाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली, माझं मूल. साहेब लक्ष्मी आज इथवर पाणी घेऊन आली साहेब, लाला नव्हता ना गेटावर, कसूर माफ असावी. तिची माझी चुकाहून झाली नाही तर मीच घेऊन आलो असतो घागर.
2: हा ते जाऊ दे, ए चल संदेश देऊन टाक.
0: हा
2: मला वेळ आलास. आधी हिरवा मग लाल, नंतर दोनदा लाल. आय गाय गाय कर. हा बोल देत वेळ काढू
0: नाही.
2: पिछडीकडून ती तुकड्या निघाल्या आहेत वाटतंय.
0: बर
2: सिग्नल दे आणि ताबडतोब गेटवर जाऊन वर्दी दे.
0: होय सर.
2: हा तू आता इथंच थांब, जाऊ नको धावपळ कर. बोलच कुठे इथेच काशी सुंदर.
0: हा इथं नाव लक्ष्मी आहे साहेब, ही आपली पाणीवाली.
2: अरे यार कुठली पाणीवाली आणि कुठलं काय साहेब, ही बया अशा अवस्थेत आहे म्हणून सोडतो हिला.
0: म्हणजे
2: काय तर हिची काय वाट लागेल सांग तिला. अरे हिचं नाव सुलताना.
0: सुलताना?
2: नवऱ्याला शोधायला आपल्या सरदीप शिरली पाणीवालीचं सोन घेऊन. समजला
0: काय बोलता साहेब?
2: आणि तुला
3: कुठलं त्यांनी साहेब, कुठलं त्यांनी साहेब, फक्त वर पाव पडते साहेब.
0: तू लक्ष्मी
3: नाही साहेब,
0: तू सुलती नाही साहेब, शत्रूच्या मुलखातली आहेस तू. खरं आहे साहेब, साहेब तुम्ही यांची पूर्ती चौकशी केली आहेत साहेब.
2: हा पण तुला त्याचं काय करायचं जमादार, मी तिला टाकी देऊन सोडली.
0: साहेब
2: तू तुझं काम कर, जा सक्कल पळ गेटावर जा.
0: नाही नाही मी हिला अशी सोडू शकणार नाही साहेब, तिला चौकीवर डांबून ठेवणार, तिची जबानी घेणार.
2: जमादार ते तुझं काम नाही
0: साहेब,
2: मी तुझ्यावरचा अधिकारी आहे, सगळी जिम्मेदारी माझ्यावर इथली. समजला?
0: हो पण साहेब
2: तू मध्ये मध्ये नाक खुपसायची काय जरूर आहे, तुला सांगितलं तेवढं काम कर, जा वेळ काढू नको.
0: साहेब मी कर्नल साहेबांकडे रिपोर्ट करेन साहेब.
2: अरे
0: शत्रू मुलखाची एक बाई इथे ठाण्यावर आली हेरगिरी करायला आणि आमच्या साहेबांनी तिला सोडून दिली म्हणून. मी तसा गप्प बसणार नाही, मी तलास लावीन सगळ्या प्रकरणाचा.
3: माफ करा जवादर साहेब, एक बार माफ कर दो जवादर साहेब,
0: माफ करा. अरे माफीचा प्रश्न शत्रूच्या बाबतीत येत नाही लक्ष्मी, शत्रू म्हणजे शत्रू, त्याला दया माया काही नाही.
2: जमादार जमादार, अरे तिची परिस्थिती लक्षात घे जमादार, नवऱ्याला शोधायला आली हा काही गुन्हा आहे. हे बघा साहेब तुझा बच्चा तिच्या पोटात आहे, तू तिची सही जबाबदारी घेण्याचं वचन दिलेस तिला. अरे बाई आहे ती, आपल्या आश्रयाला आली आहे, चांगला जवान आहेस.
0: पर साहेब हे युद्ध आमच्यावर लादलं गेलंय साहेब, पूर्वीचं सारं डोळ्यासमोर आलं ना की नस नस पाठ होते, मस्तक झिंझिण्या येतात, हात चिळून उठतात. हे बघा जे जे त्यानं केलं ना ते सगळं आम्ही करणार, तुम्ही मला अडवू नका सुभेदार साहेब. त्या मुलखातली मुलं बाया म्हातारे कोतारे सगळे सगळे सगळे आमचे शत्रू आहेत.
3: मी नाही लढाई करायला सांगितली जमादार साहेब, मी नाही सांगितली. लढाई कोणाला हवी आहे? आम्हाला बी जगायचं आहे, आमची मुलं बाळं आम्हाला हवीत, आमचं घरदार सारं काही आम्हाला हवंय. आम्हाला लढाई नकोय जमादार साहेब, खरंच सांगते. हल्ला कसं खोटं नाही बोललं साहेब.
2: उठ उठ उठ चल उठ, तुझ्या झोपडीत जा, इथून उभं राहू, जा जा जमादार जमादार, हा झटकन गेटावर जा, वर्दी दे. अरे मी काय म्हणतो, झटकन गेटावर जा, वर्दी दे.
0: लक्ष्मी गेली?
2: हा
0: लक्ष्मी गेली साहेब. कुठे गेली, कुठून गेली साहेब, तुम्ही तिला जाऊ कशी दिली?
2: लक्ष्मी,
0: अरे लक्ष्मी लक्ष्मी मागं फेर,
3: मी जाते
0: मागं फेर लक्ष्मी,
3: मी जाते जमादार साहेब.

0: life is for scum!
1: रामाजार, मान वाईट केलंस, निरपराध बाईची हत्या केलीस, छा, जा रेड काम केलंस, बरोबरच निष्पाप बछड्याचाही खून केलंस, अरे त्यानंतर गुन्हा केला नव्हता, अजून बिचाराचा जन्म व्हायचा होता, छा छा छा अरे ही मर्दुम की नाही जमादार, ही मर्दुम की नाही।

0: End of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोतो, रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:55. दरम्यान आपण एआयआर डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम ऐकू शकता. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.